नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.9 मेगाहर्ट्झ तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 5 आषाढ 1948, 26 जून 2026. पहाटेचे 5:56 झाली आहेत. नव्या दिवसाच्या या मंगल प्रभाती आम्ही आपल्या सेवेत प्रातकालीन प्रसारण घेऊन आलो आहोत. सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या प्रसारणाची सुरुवात करूया सनईच्या मंगलसुरांनी.

आकाशवाणी सातारा केंद्र, सकाळचे 6 वाजत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: 103.1 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र. 6:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चिंतन. लेखन आहे संजीवनी तोफखाने यांचं.
1: सोली व सुख हे विश्व स्थलकालाच्या मर्यादेत आहे. या मर्यादेत वावरणाऱ्या विश्वाला परमात्मा व्यापून आहे हे खरे, पण तो तेवढ्याने संपत नाही. तो अनंत आहे. सर्व विश्वाला व्यापून जो उरतो तो कल्पनातीत आहे. हे परमात्माचे स्वरूप म्हणजे संतांचा सद्गुरु होय. विश्वातील दृश्य गोष्टींमध्ये ज्या भव्य गोष्टी दिसतात, जसे सूर्य, आकाश, समुद्र, पृथ्वी यांचे दाखले देऊन मानवी बुद्धी त्या अनंताला कळवण्याचा प्रयत्न करते, पण ती तोकडी पडते. वेदांना देखील नेती नेती म्हणून त्याचे वर्णन करावे लागले. जर परमात्मा एकच आहे तर आपल्या धर्मात एवढे देव कसे असा प्रश्न पडतो. समर्थ म्हणतात, नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूचा. आपल्या भावासारी कामनी देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तऊ आता. मुख्य परमात्म्याचे आकलन होत नाही म्हणून त्याची प्रतिमा करावी लागते. त्याचप्रमाणे सद्गुरु स्वरूप अनाकलनीय आहे, तरी मी मायेची मदत घेऊन म्हणजे दृश्य विश्वातील उपमांचा वापर करून त्या स्वरूपाचा महिमा वर्णन करीन. जशी ज्याची भावना तशी देवाची कल्पना करून माणूस त्याचे चिंतन करतो. या नियमास अनुसरून मी सद्गुरूचे स्तवन करतो. समर्थांच्या या बोधानुसार कल्याण स्वामी सद्गुरूंचे स्तवन करीत आहेत. ते म्हणतात, तुझी स्तुती करिता सांग, वेद स्तुती झाले व्यंग. तुझी स्तुती करिता सांग, वेद स्तुती झाले अव्यंग. तेथे प्राकृत मी काय, वर्णावया योग्य नव्हे. प्रत्यक्ष वेदांनी सुद्धा तुमची परिपूर्ण स्तुती केली तेव्हा त्यांच्यामधील अपुरेपणा दूर होऊन त्यांना परिपूर्णता प्राप्त झाली. वेदांमध्ये कर्मकांड, उपासनाकांड, मंत्रतंत्रकांड अशी बरीच प्रकरणे मोठ्या प्रमाणात असली तरी हे सद्गुरू तुमचे तत्वज्ञान सांगणारे ज्ञानकांड म्हणजे वेदांत उपनिषदे सांगितल्यावरच त्यांना पूर्णत्व आले. या वेदांच्या ज्ञानकांडापुढे माझे पामराचे बोल फारच तोकडे आहेत, म्हणून माझ्याकडून तुमची पूर्ण स्तुती होणे अशक्य आहे. तुमचा जय जयकार करणे एवढेच माझ्या हाती आहे, असे कल्याण स्वामी म्हणतात. पुढे ते म्हणतात, कल्याण म्हणे जी रामदासा, माझा मुकेपणाचा ठसा, ते मोडोनी वसोसा, मज आपण ऐसे केले. कल्याण स्वामी म्हणतात, हे सद्गुरु रामदास स्वामी महाराज, मी असा पामर असल्याने अज्ञानामुळे मुकेपणा स्वीकारला होता. अज्ञानाचा जणू वसाच घेतला होता. तो वसा आपण मोडून काढला. माझ्या अंतःकरणातील अविद्या दूर करून मला ब्रह्मानुभूती प्राप्त करून दिलीत. आपली स्थिती मला दिलीत. यासाठी मी आपला कृतज्ञ आहे. या परते आपले वर्णन करता येत नाही. आपले वर्णन करता येत नाही हेच आपले वर्णन आहे. आपल्या स्वरूपाचा अनुभव ही आतली अवस्था आहे जी शब्दातीत आहे. कारण निर्गुण, निराकार, अतिंद्रिय असलेल्या आपल्या स्वरूपाचे वर्णन करण्यास दृश्य मायेच्या कक्षेतील वैखरी स्तवन करण्यास अपात्र आहे. कल्याण स्वामींचे हे विनम्रपणाचे भाष्य विनय कसा असावा याचे अतिशय उत्तम उदाहरण आहे. खरे तर शिष्याने गुरुची स्थिती प्राप्त केली आहे, पण शिष्याने आपल्या मनातील गुरुबद्दलचा आदर कायम राखला पाहिजे. आज आपण समाजामध्ये थोड्याशा यशाने हुरळून गेलेले लोक पाहतो. विद्या विनयेन शोभते हे लक्षात घेतले पाहिजे. गुरूंना आपला शिष्य आपल्यापेक्षा हुशार झालेला, उच्च पदाला पोचलेला पाहणे नक्कीच आनंद देते. माता पिता हे माणसाचे पहिले गुरु असतात. मुलांच्या प्रगतीने ते आनंदित होतात. मुलांना वाढवताना आपल्या आयुष्यात आपण घेतलेले कष्ट, भोगलेल्या यातना मुलांच्या यशाने विसरून जातात. पण मुलांनी आईवडिलांच्या या कष्टांची, त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवली पाहिजे. मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी प्रगत होत असते. आज तर ज्ञानाच्या अनेक कक्षा मुलांना उघड्या झाल्या आहेत. नव्याने आलेली गॅजेट्स हाताळणे मागच्या पिढीला अवघड जाते. आजच्या गतीमा

0: आणि युगाची गती पकडणे ज्येष्ठांना जमत नाही. अशा वेळी त्यांना कमी लेखणारी, त्यांची हेटाळणी करणारी मुले आपल्याला दिसतात, पण हे योग्य नाही. आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास केवळ भगवंताची प्राप्ती करून देतो असे नाही, तर दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या गोष्टीत कसे वागावे हेही शिकायला मिळते. दासबोध हा तर प्रापंचिक माणसांना नेटका प्रपंच कसा करावा, सामाजिक जीवनात कसे वावरावे याचा पाठ देणारा ग्रंथ आहे. साधकांनी त्याचे नित्य पठण, अध्ययन आणि आचरण करावे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोतेहो, आपण ऐकत होता चिंतन, लेखन होतं संजीवनी तोफखाने यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:11 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना. कार्यक्रमात सुरुवातीला देवकी पंडित यांनी पठण केलेलं श्री सरस्वती देवी स्तोत्र ऐकूया.

प्रभात वंदना कार्यक्रमात यानंतर ऐकूया जगदीश खेबुडकर यांची भूपाळी रचना, राम कदम यांनी संगीतबद्ध केली आहे. स्वर आहेत सुधीर पडके, केशर आणि बकुळ पंडित यांचे.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली अनंत पाटील यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते मधुकर पाठक. कार्यक्रमात यानंतर जगजीत सिंग यांच्या स्वरात पारंपरिक हिंदी भक्ती रचना.

या हिंदी भक्ती रचनेनंतर प्रभातवंदना कार्यक्रमाची सांगता करूया नंदकुमार यांच्या देशभक्तीपर गीतानं. समूह स्वरातलं हे गीत संगीतबद्ध केलंय कानू घोष यांनी.

0: या देशभक्तीपर गीताबरोबरच प्रभात वंदना हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉक्टर मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. कालच्या भागात आपण बघितलं की बीज प्रक्रिया किती महत्वाची आहे आणि ती कोणत्या क्रमानं करावी, की सुरुवातीला रासायनिक आणि नंतर जैविक अशा पद्धतीनं करावी. आता खरीप हंगामातल्या पिकांचा आपण जर विचार केला तर त्यामध्ये प्रमुख पीक म्हणजे भात, याच्यासाठी बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे?
3: शेतकरी बंधूंनो, भात पिकाचा आपण विचार केला तर यावर काही रोग जे येतात त्यामध्ये करपा असेल किंवा जीवाणूजन्य करपा, तर याचा प्रादुर्भाव दरवर्षी येत असतो. आणि शेतकरी बंधूंना हेही माहिती असतं की कोणता रोग कोणत्या हंगामात किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जास्त येत असतो, आणि त्यानुसार जर आपण जर भात पिकाचा विचार केला तर कार्बन डेझिम सारखं बुरशीनाशक आहे 50% WP, तर ते साधारणतः 2 ग्रॅम प्रति किलो बियाणे ह्या बुरशीनाशकाची एक आपण बीज प्रक्रिया करू शकतो. किंवा हे जर उपलब्ध नसलं तर मग थायरम किंवा कॅप्टन सारखं बुरशीनाशक आहे, ते सुद्धा आपण 2 ते 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे घेऊन याची सुद्धा बीज प्रक्रिया आपण करू शकतो. आणि जर जीवाणूजन्य करपाचा जर प्रादुर्भाव होत असेल तर मात्र सोबतच काही जीवाणूनाशक आहे ज्याच्यामध्ये आपण बायोजेंट आहे त्यामध्ये स्युडोमोनास फ्लोरोसन्स सारखा जीवाणू आहे, त्याचं आपण 0.5 WP कॉन्सन्ट्रेशन आहे, ते साधारणतः 10 ग्रॅम प्रति किलो बियाणे या स्वरूपात आपण घेऊ शकतो. किंवा स्ट्रेप्टोसायक्लिन सारखं जीवाणूनाशक आहे, तर स्ट्रेप्टोसायक्लिन 40 PPM घेऊन त्याच्यामध्ये साधारणतः 12 तास मात्र बियाणं जे आहे भाताचं ते भिजवून ठेवणं गरजेचं असतं, आणि त्याचं साधारणतः 40 PPM प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणामध्ये आपण सस्पेन्शन घेऊन त्याची बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करू शकतो. ही झाली रासायनिक बीज प्रक्रिया. आणि सोबतच आपल्याला ऍझोटोबॅक्टर किंवा स्फुरद विरघळणारं जीवाणू खत याची सुद्धा आपण बीज प्रक्रिया करणं फार गरजेचं असतं, जेणेकरून नत्रस्थिरीकरण आणि स्फुरद त्या ठिकाणी स्फुरदची उपलब्धता करून देणारे जीवाणू याचा सुद्धा वापर आपण साधारणतः 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात आपण घेऊ शकतो. आणि मागील भागात मी हे कसं वापरावं ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. सोबतच आपण निळे हिरवे शेवाळ याची सुद्धा त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करू शकतो, किंवा शेतामध्ये ते नंतर विस्कटून टाकू शकतो. तर अशा पद्धतीने आपण जर केलं भात खाचरामध्ये तर आपल्याला निश्चितच रासायनिक आणि जैविक दोन्ही गोष्टींचा वापर करून चांगल्या पद्धतीने पिकाची बीज प्रक्रिया जी आहे ती आपल्या भात पिकाची करता येऊ शकते. सोबतच शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहिती आहे की भाताच्या पहिल्या अवस्थेत पिकाच्या वाढीच्या अवस्थेत काही खोडकीड किंवा खोडमाशीचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो, तर आपल्याला त्याचं सुद्धा नियंत्रण बीज प्रक्रियेद्वारे जर केलं मग त्यामध्ये थायोमिथोक्झान सारखं कीटकनाशक आहे त्याचा आपण वापर करून, किंवा क्लोरोपायरिफॉस सारखं कीटकनाशक आहे ते साधारणतः 6 ते 10 मिली किंवा 6 ते 10 ml आपण घेऊन साधारणतः 1 प्रति किलो बियाणे या स्वरूपात त्याची सुद्धा म्हणजे बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया झाल्यानंतर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करावी आणि नंतर मग जैविक खताचा वापर करून त्याची बीज प्रक्रिया करावी. अशा पद्धतीने आपण पिकाचं रक्षण जे ते किडीपासून सुद्धा करू शकतो.
2: म्हणजे भात पिकाचं उत्पादन हे गुणवत्तापूर्ण यायचं असेल, त्याचबरोबर त्याचं कीड रोगांच्या पासून संरक्षण व्हायचं असेल, तर या प्रकारचे

0: ची बीजप्रक्रिया करणं खूप महत्वाचं आहे. निश्चित सर, धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप पिकातील बीजप्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी. विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: श्रोतेहो, आपण ऐकत होतात कार्यक्रम कृषीवाणी. याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकता आज संध्याकाळी 7:30 वाजता आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. 6:40 झाली आहेत. श्रोतेहो, आजच्या दिवसाची सुरेल माहितीपूर्ण आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रम मालिका घेऊन आम्ही सज्ज आहोत. ऐकूया आजच्या प्रसारणाची रूपरेषा.

6:50 परिसर अंतर्गत परिसंस्था साताऱ्याची. लेखन आहे सुनील भोईटे यांचं. दिनविशेष प्रसारित केला जाईल 6:55. संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी. 7:00 आजचा सुविचार सांगितला जाईल. 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. श्रोतेव आज सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर, तर शेळके अॅग्रो 7:45. 7:50 सुगम संगीत प्रसारित केलं जाईल. 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

8:15 वाजता ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची, तर 8:25 विमोहन हर्बल केअर, 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून मराठीतून बातम्या, 8:40 छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम, शीर्षक आहे सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज, हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. जरूर ऐका छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम. 9:00 हिंदी चित्रपट संगीत, 9:30 मराठी साहित्य पत्रिका आविष्कार. आज यामध्ये सुप्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगुळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम, ग्रामीण लोकजीवनाचा उपासक व्यंकटेश माडगुळकर, लेखन आहे श्रीकांत कात्रे यांचं, सहभाग प्रवीण कुलकर्णी, वैदेही कुलकर्णी आणि सचिन प्रभुणे यांचा, निर्मिती सहाय्य आहे वैदेही कुलकर्णी यांचं. आज सकाळी 9:30 कार्यक्रम आविष्कार.

सकाळी 10 वाजल्यापासून काही ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित केले जातील. यामध्ये सुरुवातीला जोगळेकर हॉस्पिटल, 10:05 श्वास हेल्थ केअर सांगली, अॅडव्हान्स आयुर्वेद 10:10, 10:20 PN गाडगीळ अँड सन्स. या ग्राहक केंद्रित कार्यक्रमांनंतर 10:30 आपण आनंद घ्याल सुगम संगीताचा. 11:00 मिश्र संगीत प्रसारित केलं जाईल. 11:30 हिंदी चित्रपट संगीत. 11:40 आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आज सकाळी 11:40. दुपारी 12:00 वनिता मंडळ आणि त्यानंतर 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. दरम्यान 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 3:00 प्रादेशिक बातम्या. श्रोतेहो, संध्याकाळी 5:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 5:30 युववाणी, 6:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. दरम्यान 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव, 7:15 विधिमंडळ समालोचन हे मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा विशेष कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर, यामध्ये दैनंदिन सदरांबरोबरच तज्ज्ञ मार्गदर्शन. या सदरात डॉ

0: प्रियदर्शिनी देशमुख, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र कालवडे यांची माती मानवी आरोग्याचा पाया याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत. आज संध्याकाळी 7:30 कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. 8:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 11:00 हिंदीतून आणि 11:05 दिल्ली केंद्रावरून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. दिवसभर आमच्यासोबत रहा आणि आनंद घ्या मनोरंजन माहिती आणि संगीताच्या मेजवानीचा. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.
1: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
2: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
1: खरंच?
2: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
1: आणि पारंपरिक कोर्सेस?
2: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही, आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
3: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका, सातारा. संपर्क 98 90 54 94 64.
4: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
5: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
4: साताऱ्याच्या 64 अवेन्यूची आता शेवटचीच 5वी विंग, बुकिंग सुरू.
6: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आडी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
7: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
8: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
7: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
8: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
7: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
8: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
9: डिप्लोमाला नापास झालात?
10: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
9: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
10: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ डहाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन डहाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
9: तोही मोफत.
10: संपर्क 98 220 71 571.
11: 99 अवेन्यू,
12: 1BHK 17.25 लाख, 2BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
11: 99 अवेन्यू, विकास नगर, सातारा. 97 97 92 99 99.
13: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू, NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
11: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
13: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
11: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.
0: हे आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र.

0: 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत परिसर. यामध्ये ऐकूया परिसंस्था साताऱ्याची. लेखन आहे सुनील भोयटे यांचं. ऐकूया परिसर.
1: नमस्कार रसिक श्रोते हो. मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की वेगवेगळ्या समाज माध्यमांमधून, वर्तमानपत्रातून, बातम्यांमधून ऐकतोय आपण की आता अल निनोचा प्रभाव आहे आपल्या नैऋत्य मोसमी पावसावर आणि त्याचे परिणाम हे सुस्पष्टपणे आता आपल्याला

0: दिवसांपासून आपण पाहतोय की वेगवेगळ्या समाज माध्यमांमधून वर्तमानपत्रातून बातम्यांमधून ऐकतोय आपण की आता अल निनोचा प्रभाव आहे आपल्या नैऋत्य मोसमी पावसावर आणि त्याचे परिणाम हे सुस्पष्टपणे आता आपल्याला सातारकर म्हणून जाणवायला लागलेले आहेत. त्याच्यामध्ये काय झालेलं, एकतर पाऊस लांबलेला आहे आणि या पाऊस लांबलेल्या स्थितीमध्येच सद्यस्थितीत कृष्णा आणि तिच्या ज्या काही उपनद्या आहेत त्या आपल्याला बहुतांश ठिकाणी कोरड्या पडलेल्या किंवा अत्यंत प्रदूषित झालेल्या दिसून येत आहेत आणि याच्यामध्ये निव्वळ या प्रदूषणामुळे या आजूबाजूच्या प्रदेशातील जे काही मानवी जीवन आहे अथवा तिथली शेती आहे ती धोक्यात आलेली दिसून येते. आता काय आहेत नक्की या प्रदूषणाची कारणं, कृष्णा आणि तिच्या उपनद्या तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला सोशल मीडियाला त्याचे काही व्हिडिओ सुद्धा येत आहेत आता, त्याच्यामध्ये पूर्ण हे पाणी नद्यांचं पाणी आहे हिरवट किंवा त्याच्यामध्ये शैवालाची आणि जलपर्णीची अत्यंत बेसुमार वाढ होऊन ते पाणी कोणत्याही पद्धतीनं वापरासाठी अयोग्य झालेलं आहे. तर ही साताऱ्याच्या परिसंस्थेमध्ये नजीकच्या काळात मागील काही दिवसांपासून उद्भवलेली एक फार मोठी समस्या आहे. मित्र हो, साताऱ्यात जे काही आधुनिक औद्योगिक जे काही कारखाने आहेत त्या कारखान्यांचं जे काही पाणी जात आहे या सर्व नद्यांमध्ये ते कोणत्याही प्रकारे त्याच्यावर प्रक्रिया न करता सोडलेलं पाणी, याच्याबरोबरीनं नागरी सांडपाणी आणि त्याच्यातून वाहून जाणारा मैला आणि त्याच्यामुळे ही सध्याला परिस्थिती आपल्याला सातारा जिल्ह्यात त्या सर्व नद्यांमध्ये दिसून येत आहे. आता याच्यामुळे मानवी जीवन कसं धोक्यात येत आहे, तर याचे थेट परिणाम हे ते त्याचे वापर करते म्हणजे अर्थात मानवानी बाकी इतर जीवांनी आपली शेती, तर शेतीमध्ये खूप क्षारपड जमिनी होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. याच्या बरोबरीनं काय होते तर तिथे जैविक अथवा क्षारांचं संचयन होऊन त्या जमिनी नापीक होण्याचं धोका निर्माण झालेला आहे. याच्या बरोबरीनं ते पाण्यावर आधारित असणारं मानवी जीवन आहे ते साथीच्या रोगांना येणाऱ्या भविष्य काळामध्ये सामोरं जाणार आहे. तर आपण आपल्या परिसरातील जलसाठ्यांची नद्यांची शक्य ती मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या जलप्रदूषणापासून जेवढी रोकथाम करता येईल अथवा त्याच्या प्रदूषणाचे जे स्रोत आहेत त्या स्रोतांमध्ये आपल्याला जनजागृती ते प्रत्यक्ष कृती यापर्यंत जेवढं काही आपल्याला करता येईल ते आपण करावं, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये सातारा जो की एक निसर्ग पर्यावरणीय अंगानं एक चांगलं ठिकाण आपण जे म्हणलं जातं किंवा मानलं जातं तर ते कदाचित आपली ही जी ओळख आहे ती हरवून बसेल.
1: परिसर अंतर्गत आपण ऐकत होतात परिसंस्था साताऱ्याची. लेखन होतं सुनील बोलटे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. आता प्रसारित करत आहोत दिनविशेष. संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आहे 26 जून. आज आहे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन. युनोनं 1988 साली या दिवसाची घोषणा केली. 26 जून या दिवसाला चीनमधल्या पहिल्या अफू युद्धाच्या काळात अफू व्यापारावर घातल्या गेलेल्या बंदीचा संदर्भ आहे. वंदे मातरम या राष्ट्रगीताचे कवी बंकिमचंद्र चटर्जी यांचा जन्म 26 जून 1838. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874. महाराष्ट्रातल्या करवीर तथा कोल्हापूर संस्थांचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक असणारे शाहू महाराज हे प्राथमिक शिक्षण, जातीभेद निवारण, अस्पृश्यता निवारण इत्यादी सुधारणांचे पुरस्कर्ते होते. बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचं दारिद्र्य, अज्ञान आणि अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषत प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अंमलात आणला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेतीला आणि उद्योगधंद्याला प्रोत्साहन दिलं. अनेक कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनं भरवली. त्यांनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. या राजानं

यांनी बहुजन समाजाला जागृत करण्याचं व्रत अखेरपर्यंत सांभाळलं. मराठी रंगभूमीवरचे एक अद्वितीय गायक नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचा जन्म 26 जून 1888. 1906 ते 1955 या जवळपास 50 वर्षांच्या कालखंडात स्त्री भूमिका आणि नंतर पुरुष भूमिका करून बालगंधर्वांनी रसिकांना संतुष्ट केलं आणि मराठी संगीत रंगभूमी अतिशय लोकप्रिय आणि कलासंपन्न केली. अतिशय मोहक आणि भावदर्शी चेहरा तसंच गंधर्वतुल्य आवाज या देणग्या त्यांना जन्मतःच लाभल्या होत्या. 1898 साली लोकमान्य टिळकांनी त्यांचं गाणं प्रथमच ऐकलं. त्यावेळी हा तर बालगंधर्व आहे असे सहजस्फूर्त उद्गार त्यांनी काढले असा प्रवाद आहे. पुढे नारायणराव बालगंधर्व म्हणून ओळखले जाऊ लागले. मराठी रंगभूमीवर त्यांची असामान्य निष्ठा होती. रंगभूमीवर भूमिका करून त्यांनी विपुल संपत्ती मिळवली आणि रंगभूमीला समृद्ध करण्यासाठीच ती सर्व खर्च केली. बालगंधर्व हे 1929 सालच्या मराठी नाट्य संमेलनाचे आणि 1944 साली मुंबईत झालेल्या नाट्य शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष होते.

0: पुणे इथं बालगंधर्व रंगमंदिराचं उद्घाटन झालं 26 जून 1968 रोजी. लेखक आणि कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम उर्फ व पू काळे यांचं निधन झालं 26 जून 2001 रोजी. भारतीय चित्रपट निर्माता यश जोहर यांचं निधन झालं 26 जून 2004 रोजी. अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचं निधन झालं 26 जून 2005 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: आपण ऐकत होता दिनविशेष. संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 7 वाजत आहेत. आता ऐकूया आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा आमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी. 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: ऐकूया आजचा सुविचार. छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. आजचा सुविचार पुन्हा एकदा. छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. आजचा सुविचार आपण ऐकलात.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.

0: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
0: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
0: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
0: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
2: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
3: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
2: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
0: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
0: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: राधा एंटरप्राइजेस, उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स.
2: उद्योग, पोल्ट्री, स्विमिंग पूल, ईटीबी प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA 90.
1: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लिनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एका

0: ठिकाणी
1: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन, कम्प्लीट केमिकल सोल्युशन,
0: राधा एंटरप्राइजेस, D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ, सातारा.
1: संपर्क 78759589510.
2: शरद, अरे गपगप का झालायस? कसला विचार करतोयस?
3: बाबांची कावीळ उतरतच नाही, पोटात पाणी बी झालंय. जवळपास कुठं खात्रीशीर उपचार होईल का याचा विचार करतोय, पण काय बी कळना झालं.
2: अहो, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, जलोदर अर्थात असायटिस यासाठी संपूर्ण लिव्हर केअर तर आहेच, परंतु दूषित अन्न पाणी, ऑटो इम्युन, अतिमद्य सेवन, मधुमेह यामुळे उद्भवणारी कावीळ, रक्तातील कावीळ आणि स्त्रियांमध्ये होणारी विशेष कावीळ, या सर्वांसाठी परिपूर्ण तपासण्या आणि योग्य उपचार मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये. अगदी विश्वासाने तुम्ही तिथे जा आणि उपचार घ्या. मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
4: 12th रिझल्ट लागलाय. अरे, दर्जेदार शिक्षणासाठी निवडा सातारातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
5: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
4: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
5: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
4: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552505 4530 किंवा 9421874256.
6: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
7: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
6: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी. 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
8: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
6: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784804.
9: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. 7:08 होत आहेत. यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जीएमआर कंपनीकडे हस्तांतरण. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी.

0: सोमवारी शिक्षा सुनावणार. आणि महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय, अ गटात भारत दुसऱ्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमधील दस्तांची बेकायदा नोंदणी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्याला केवळ निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. तसंच मुद्रांक शुल्कातील अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापालांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत दिली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात हा विषय उपस्थित केला होता. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याचीही घोषणा बावनकुळे यांनी केली. कोकण विभागात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत 209 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत केली जाणारी मदतही 15 दिवसांच्या आत दिली जाईल अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं काल जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. काही दिवसांपूर्वी या तरुणाच्या वाग्दत्त वधून तिच्या प्रियकराच्या मदतीनं किल्ल्यावरून ढकलून त्याची हत्या केली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काल विधान परिषदेत दिलं. अमित गोरखे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली. अटक केलेल्यांव्यतिरिक्तही जर कोणी दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करू अशी ग्वाही त्यांनी दिली. मृतांच्या कुटुंबियांना सरकारनं जाहीर केलेली मदत लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचेल असंही कदम यांनी सांगितलं. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जीएमआर या खासगी कंपनीकडे काल औपचारिक हस्तांतरण करण्यात आलं. नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. गेल्या दशकात विमानतळाची प्रवासी क्षमता 10 लाखांनी वाढली असून जीएमआरच्या माध्यमातून ती दरवर्षी 60 लाखांहून अधिक होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय मंत्री नायडू यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना नायडू म्हणाले,
1: एयरपोर्ट की पूरी ताकत को हम इकोनॉमिक एक्टिविटी से जोड़ेंगे. एयरपोर्ट के चारों ओर इंडस्ट्री को लेके आएंगे. आईटी हो सकता है, मैन्युफैक्चरिंग हो सकता है, एग्रीकल्चर हो सकता है, कल्चर से रिलेटेड, टूरिज्म से रिलेटेड. जब एयरपोर्ट की पूरी क्षमता को हम पूरा अनलॉक जब करेंगे तो एरोट्रोपोलिस का आइडिया विकसित होता है. विदर्भ के विकास के लिए नए द्वार खोले हैं, ये हम सबको समझना पड़ेगा.
0: विदर्भातील पर्यटन, खाणकाम आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी या विमानतळाचं महत्व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केलं. नागपूर विमानतळ हे केवळ शहरासाठी नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतासाठी ग्रोथ इंजिन ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठण्यासाठी संरक्षण उत्पादन क्षेत्र महत्वाची भूमिका बजावणार आहे असं प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शुभम गुप्ता यांनी काल पुण्यात केलं. राज्यात संरक्षण उत्पादन उद्योगाला चालना देत नवसंशोधन, संशोधन आणि स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. यामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत वाढ होण्याबरोबरच राज्यातील उद्योग, उद्योजक आणि स्टार्टअप्ससाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत असं गुप्ता यांनी सांगितलं. संरक्षण उत्पादन विभागाच्या वतीनं संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरता या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील विभागीय शिखर परिषदेत गुप्ता बोलत होते. या परिषदेला पुणे विभागातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग आणि इतर भागधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं

0: शिक्षेची ठरवलं असून शिक्षेची घोषणा 29 जून रोजी करण्यात येणार आहे. ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत त्यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात 14 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही विविध पुराव्यांच्या आधारे 21 मे पासून दैनंदिन सुनावणी झाल्यानंतर अवघ्या 55 दिवसात अंतिम निर्णयाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला हा राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील अत्यंत वेगाने चाललेला खटला मानला जात आहे. संविधान हत्या दिनानिमित्त काल राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना नाशिक आणि रत्नागिरीमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसंच आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगातर्फे आयोजित करण्यात आलेली राज्यमाता गोसंवाद यात्रा काल नाशिक शहरात दाखल झाली. राज्य शासनाच्या माध्यमातून गोमातेच्या संवर्धनासाठी अनुदान दिलं जातं. ज्या शेतकऱ्यांना गायींचा सांभाळ करणं आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल त्यांनी अशा गायी गोशाळेला द्याव्यात, त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना दिला जाईल अशी माहिती गोमाता आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त सांगलीत विद्यार्थ्यांनी काल सायकल रॅली काढून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. या कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक आणि उपस्थित नागरिकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात खासगी पेढा विक्री केंद्र आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर धाड टाकून अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 600 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त केले. या पेढ्यांची किंमत जवळपास 2 लाख रुपये आहे. 15 दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातील पारडी टोलनाका इथं अन्न आणि औषध प्रशासनानं सुमारे 29,000 किलो निकृष्ट दर्जाच्या सुपारीचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत 86 लाखांहून जास्त आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशच्या 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मँचेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्मानं 34 चेंडूत 53 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली आहे. जालना आणि बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना गती मिळाली आहे. रत्नागिरीमध्ये काल दुपारनंतर पावसानं उसंत घेतली आहे. पुणे आणि कोल्हापूरमध्येही काल पावसानं विश्रांती घेतली. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं JMR कंपनीकडे हस्तांतरण. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळी दोषी, येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय, अ गटात भारत दुसऱ्या स्थानावर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
4: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण. आमचं बाळाचं स्वप्न
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
5: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट नान.

0: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
1: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
0: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
1: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
0: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
2: मुलांची काळजी वाटते.
3: balamankare.com.
2: लहान मुलांचं मन ओल्या माती सारखं,
3: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
2: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
3: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
2: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
3: वाईट सवयी, उद्धट वर्तन,
2: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
3: सर्व वयातल्या मुला मुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
4: आमचा फोन नंबर आहे 77981 981 22, पुणे.

श्रोते हो, आज 26 जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि अवैध तस्करी विरोधी दिन. अंमली पदार्थांचं व्यसन आणि त्यांची बेकायदेशीर तस्करी ही आज केवळ एखाद्या व्यक्तीची किंवा कुटुंबाची समस्या राहिलेली नाही, तर ती संपूर्ण समाजाला लागलेला एक कलंक आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे व्यसनाधीनतेच्या गर्तेत अडकणाऱ्या आपल्या तरुण पिढीला वाचवणं आणि त्याविरुद्ध समाजात जनजागृती निर्माण करणं. या अंमली पदार्थांचे दुष्परिणाम काय आहेत? तर ड्रग्सच्या सेवनामुळे शरीराचे अवयव निकामी होतात आणि नैराश्य किंवा इतर मानसिक आजार वाढतात, म्हणजेच शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण होतं. एका व्यक्तीचं व्यसन संपूर्ण कुटुंबाला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त करतं. साहजिकच कुटुंबाची वाताहत होते. अंमली पदार्थांच्या पैशांसाठी तरुण पिढी चोरी, हिंसाचार यासारख्या गुन्हेगारी मार्गांकडे वळते, त्यामुळे गुन्हेगारीत वाढ होते. या सर्वांप्रती आपली जबाबदारी काय? तर पालकांनी आपल्या मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवावा, त्यांच्या वागणुकीत अचानक होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवावं. मित्रपरिवारात किंवा कोणत्याही दबावाखाली येऊन अशा घातक पदार्थांना पहिल्यांदाच नाही म्हणण्याची हिंमत ठेवा. व्यसन ही एक मानसिक आणि शारीरिक अवस्था आहे. योग्य उपचार, समुपदेशन आणि प्रेमाच्या जोरावर यातून पूर्णपणे बाहेर पडता येतं. चला, आज या निमित्तानं आपण सर्वांनी मिळून एक संकल्प करूया. व्यसनाला नकार, निरोगी आयुष्याला होकार. स्वतः जागृत रहा, आपल्या परिसराला जागृत करा आणि एका सशक्त व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करा.

आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 7:25 होत आहेत. आता मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक इतिहासात ज्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं, ज्यांनी समाजातील वंचित घटकांना सामाजिक न्याय मिळवून दिला, शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाला नवी दिशा दिली, शेतकरी कष्टकरी आणि दुर्बल घटकांना सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळवून दिला, समता बंधुता मानवता आणि सर्वसमावेशक विकासाचा विचार प्रत्यक्ष कृतीतून साकारणाऱ्या या महान लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. या विशेष दिवसानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा विचारांचा आणि लोककल्याणकारी दृष्टिकोनाचा वेध घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना लोकराजा असं संबोधलं जातं. त्यांचा जयंती दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं महत्व काय?
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवन कार्य म्हणजे आदर्श राजाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
0: हो, खरंय.
1: आर्य चाणक्य म्हणतात, प्रजेच्या सुखात राजाचे सुख असते आणि प्रजेच्या हितात राजाचे हित असते. राजाचे हित स्वार्थ साधनात नसते तर ते प्रजेला संतुष्ट ठेवण्यात असते. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीत विचार केला तर शाहू महाराजांनी वयाच्या 20व्या वर्षी 2 एप्रिल 1894 रोजी राज्याधिकार स्वीकारलेला होता. आणि हा राज्याधिकार स्वीकारल्यानंतर शाहू महाराजांनी जो एक जाहीरनामा विस्तृत असा प्रसिद्ध केला, या जाहीरनाम्यामध्ये शाहू महाराज म्हणतात, आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी आणि आमचे संस्थानाची हरेक प्रकारे सदोदित भरभराट होत जावी अशी आमची उत्कट इच्छा आहे. खरं म्हणजे आर्य चाणक्य यांनी जे म्हटलेलं होतं की प्रजेचे सुख तेच राजाचे सुख, तिचे जीवन ते आपले जीवन, प्रजे व्यतिरिक्त राजाला अन्य जीवन नसते, राजाला फक्त कर्तव्य असतात हक्क नसतात, म्हणून प्रजेचा उत्तरदायी राजा असतो. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्या काळामध्ये समाजामध्ये जो दात धर्म पंत यांचा प्रचंड पगडा होता, तो जात धर्म पंत यांचा पगडा कमी करण्याचा प्रयत्न केला, त्याचं निर्मूलन करण्यासाठी शाहू महाराजांनी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल शाहू महाराजांना लोकराजा असं संबोधलं जातं.
0: हो, खरंय सर.
1: आणि म्हणूनच शाहू महाराजांनी त्या काळामध्ये हे जे कार्य केलेलं आहे, लोकांच्या समोर ते कार्य राहावं, त्यांचे विचार लोकांच्या समोर सतत राहावे, म्हणून त्यांचा जयंती दिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो.
0: सर, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले होते, त्यांच्या या कार्याविषयी नेमकं काय सांगाल आपण?
1: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा एकूण कार्यकाळ पाहिला तर एकूण जीवन 48 वर्षाचे आणि त्यामध्ये राज्यकारभार हा फक्त 28 वर्ष केलेला आहे. या 28 वर्षाच्या कालावधीमध्ये समाज जीवनाचं मानवी जीवनाचं असं एकही अंग नाही की जिथं शाहू महाराजांचे विचार आणि कार्य पोहोचलेले नाही. राजर्षी शाहू महाराजांनी शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक मानसिक धार्मिक ऐतिहासिक अशा तटबंदीप्रमाणे आर्थिक तटबंदीही लावून धरलेली होती. त्यांचे सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक परिवर्तनातील कार्य हे अत्यंत मोलाचे ठरलेले आहे की ज्यामुळे कोल्हापूर संस्थानातील रयतेच्या कल्याणाबरोबरच संस्थानाशी संबंधित असणाऱ्या विविध भागातील जनतेचे कल्याण झालेले आपणाला दिसून येते. या काळात शाहू महाराजांनी कृषी नीतीबरोबरच उद्योग नीती

0: व्यापार नीती, रोजगार नीती, दुष्काळ नीती, जल नीती, आपत्ती व्यवस्थापन नीती आणि सहकार नीती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरक्षण नीती यांच्या माध्यमातून जनतेचे मोठ्या प्रमाणावरती कल्याण केलेले आपणाला दिसून येते.
1: यावरूनच आपल्याला शाहू महाराजांच्या चौफेर कार्याची महती लक्षात येते सर.
0: बरोबर
1: सर. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे हा विचार शाहू महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि वंचित समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कोणते उपक्रम राबवले होते?
0: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शिक्षण विषयक कार्याचा विचार केला तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाबाबत जे विचार मांडलेले होते त्या विचाराचा धागा पकडूनच राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण विषयक कार्य आणि विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडताना म्हटलेले आहे, शिक्षणानेच आमचा तरुणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी आणि लढवये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे. शाहू महाराज एवढे विचार सांगून थांबलेले नाहीत. तर शाहू महाराजांनी त्या काळामध्ये 500 ते 1000 लोकसंख्येच्या गावामध्ये शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाव तेथे शाळा आणि शाळा तेथे ग्रंथालय हे शाहू महाराजांची त्या काळातील अत्यंत पुरोगामी अशा स्वरूपाची एक चळवळ होती आणि ती चळवळ त्यांनी यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः आपला सर्वांना परिचित आहे की शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केलेलं आहे. शाहू महाराजांच्या शिक्षण विषयक चळवळीचे अनेक वैशिष्ट्य आहेत. जसं मी म्हटलं की गाव तेथे शाळा, शाळा तेथे वाचनालय आणि शिक्षकांच्या बाबतीत विचार केला तर वेतनधारक शिक्षक होतेच पण जिथं जिथं वेतन देता येत नाही अशा ठिकाणी वतनी शिक्षक नेमलेले होते. म्हणजे त्या गावामधली जमीन त्या शिक्षकाला देणे आणि त्या जमिनीतून त्याला जे काही मिळेल तोच त्याचा मानधन किंवा पगार असेल अशा प्रकारची ही गोष्ट केलेली होती. मोठमोठी जी देवस्थानं आहेत त्या देवस्थानमधलं उत्पन्न या शिक्षणासाठी खर्च केलं जावं अशा प्रकारचेही प्रयोग त्या काळामध्ये केले गेलेले आहेत. सक्तीचा आणि मोफत करत असताना पालकांना जर आपली मुलं शाळेत पाठवली नाहीत तर त्या काळामध्ये शाहू महाराजांनी 1 रुपया दंड केलेला आहे. जे पालक मुलं पाठवणार नाहीत त्यांना दंड केलेला आहे. आणि ही शैक्षणिक चळवळ अधिक व्यापक व्हावी यासाठी म्हणून शाहू महाराजांनी वसतिगृहांचा आधार घेतलेला आहे. म्हणजे जी मुलं शहरांपासून लांब आहेत, गावांपासून लांब आहेत, जर गावातल्या मुलांना प्राथमिक शिक्षण मिळालं उच्च शिक्षणासाठी ती शहरात येऊ शकत नव्हती, त्यांची राहण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही, अशा वेळेला शाहू महाराजांनी वसतिगृहांची चळवळ चालवली की ज्या त्यांच्या या शैक्षणिक चळवळीला वसतिगृहात्मक शैक्षणिक चळवळ असं म्हटलं जात. सुरुवातीला शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी एकच वसतिगृह सुरू केलेलं होतं. शाहू महाराजांनी जागा दिलेल्या आहेत, इमारत बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केलेलं आहे, इतर जे काही मदत लागेल ती मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून वसतिगृह सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थ्यांना शिकवत असताना एक महत्वाची गोष्ट शाहू महाराजांनी केलेली होती, त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की इथं शिकणारा विद्यार्थी हा राष्ट्रीय एकात्मता पाळणारा विद्यार्थी असेल, तो भारतीय समाज म्हणून विद्यार्थी तयार झालेला असेल. आणि म्हणून शाहू महाराजांनी सांगितलं गेलेलं आहे की वसतिगृहातील विद्यार्थ्याला साधे अन्न असावे, सात्विक आहार असावा, त्याचबरोबर त्याची जी काही वेशभूषा आहे ती साधी असावी, साधी राहणी ही विद्यार्थ्यांना त्या काळामध्ये शाहू महाराजांनी सक्तीची केली गेलेली होती. विद्यार्थी जो वसतिगृहामधील आहे तो विचारानं श्रीमंत व्हावा, त्याची राहणी ही साधी असावी.

0: हवी यावरती शाहू महाराजांनी अधिक लक्ष दिलेलं दिसून येत.
1: अच्छा, म्हणजे तत्कालीन समाजाची निकड पाहून त्यांनी अनेक सोयी सुविधा दिल्या, आर्थिक सहाय्य दिलं, पण शिक्षणाला प्रोत्साहन दिलं.
0: शिक्षणाला अधिक प्रोत्साहन दिलेलं होतं, कारण समाजामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत ज्याला विकार आपण म्हणतो, शाहू महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांना विकारमुक्त समाज करायचा होता आणि विकासयुक्त समाजाची निर्मिती करायची होती. विकासयुक्त समाजाची निर्मिती आणि विकार मुक्त करायचे आहेत तर जे जे विकार आहेत, विशेषतः हे जात धर्म स्पृश्य अस्पृश्य हे जे भेद मोठ्या प्रमाणावरती होते तसे विकार कमी करायचे आहेत आणि त्यासाठी माणसाला शिक्षण देणं गरजेचं आहे हे शाहू महाराजांना माहिती होतं. म्हणून त्यांनी शिक्षणाला अधिक महत्व दिलेले दिसून येत. त्या काळामध्ये असं म्हटलं जातं की प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं, त्याच्यासाठी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये दरवर्षी 1,00,000 रुपये यावरती खर्च केले जायचे.
1: अच्छा.
0: आणि त्यामधील 80% 80,000 रुपये हे दरबारातर्फे आणि 20,000 रुपये हे खाजगीतून त्यामध्ये जमा केले जायचे आणि दरवर्षी 1,00,000 रुपये सर्वसाधारणपणे उत्पन्नाच्या 6% एवढा खर्च हा शिक्षणावरती केला जायचा. हे शाहू महाराजांच्या शैक्षणिक चळवळीचं अत्यंत वेगळं अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे.
1: हो, खरंय सर. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम आज सकाळी 8:40 प्रसारित होईल. शीर्षक आहे सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज. लेखक योगीराज बच्चे. आज सकाळी 8:40.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात?
3: 103.1 मेगाहर्ट्झ तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. हे आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र.

एक आठवण आमच्या कार्यक्रमाची. श्रोतेहो, साहित्य म्हणजे समाजमानाचा आरसा. मानवी भावना, विचार, अनुभव आणि जीवनमूल्यांना शब्दरूप देत ते काळाच्या प्रवाहात आपला ठसा उमटवत असतं. अशाच समृद्ध मराठी साहित्य विश्वाचा वेध घेणाऱ्या आविष्कार या मराठी साहित्य पत्रिका कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम ऐकूया. ग्रामीण लोकजीवनाचा उपासक व्यंकटेश माडगूळकर, लेखन आहे श्रीकांत कात्रे यांचं. जरूर ऐका आज सकाळी 9:30 आविष्कार. श्रोते हो, 7:40 झाली आहेत. प्रसारित

0: ऐकत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर.
1: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: टू यू
1: आगरा घे तुझ्या आवडीचा रेड वेल्वेट केक.
2: काय झालं माऊ, आवडला नाही केक?
3: आवडला गाई, थँक यू बाबा. पण मला अर्जुन दादाची खूप आठवण येते ग. त्याचा आणि माझा बर्थडे एकाच दिवशी असतो ना, आणि माझ्या प्रत्येक बर्थडेला तो माझ्यासाठी स्वतः ग्रीटिंग कार्ड तयार करून मला देतो. मी पण त्याच्यासाठी एक छान गिफ्ट तयार केलंय, पण आज तो आणि काका काकू आपल्या बरोबर नाहीत.
1: हो बाळा, मला माहितीये तू जेवढी अर्जुनला मिस करतेस ना तेवढेच आम्ही पण मिस करतोय.
2: आणि अर्जुनलाही तुझी आठवण येतच असणार.
3: मग तरी ते का घर सोडून गेले?
2: मी उघडते दार. अर्जुन ये रे, 100 वर्ष आयुष्य तुला. आत्ता आम्ही सगळे तुझीच आठवण काढत होतो. एकटाच आलास?
4: नाही, आई बाबा पण आलेत, खाली पार्किंग मध्ये थांबलेत.
2: बर बर, ये ना आत ये.
3: अर्जुन दादा हॅपी बर्थडे.
4: हॅपी बर्थडे आर्या. हे बघ तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड.
3: वाव, किती मस्त काढलंयस. मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, चल आज तुला दाखवते.
1: बघितलं शर्वरी, खाली थांबले हे दोघं. काय म्हणायचं या वागण्याला?
2: जरा हळू, मुलं आतमध्ये आणि आधीच घरात जे झालंय त्यामुळे दोघे डिस्टर्ब आहेत. अजून काही नको. शिवानी शैलेश, तुम्हाला सुद्धा 100 वर्ष आयुष्य. या ना आत या.
5: वहिनी दादा, शैलेश तर चुकलं ह, आणि त्याला त्याची चूक कळलीय. प्लीज त्याला माफ करा, प्लीज.
1: अगं शिवानी,
2: तुम्ही दोघं आधी बसा बरं. हे घ्या तुमच्या आवडीचं लिंबू सरबत.
6: दादा खरंच मला माफ कर, माझं खरंच चुकलं. मी असं तडकाफडकी घर सोडून जायला नको होतं.
1: अरे माझंही चुकलंच रे, मी तुला तेव्हाच अडवायला हवं होतं.
2: आता जाऊ दे ना, झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने एकत्र राहू. चला जेवायला बसूयात.
5: नाही नको अगं वहिनी.
1: हे बघा जेवला नाही तर ना मग मात्र.
5: बर ठीक आहे दादा, बसतो.
6: दादा घराचं रिनोव्हेशन केलंस? नवीन सोफा प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतला असशील ना?
3: आई आम्हाला खूप भूक लागली
2: आहे. हो माहितीये, चला जेवायला बसूयात.
5: डायनिंग टेबल पण मस्त आहे ग वहिनी, कॉम्पॅक्ट 4 सीटर. हे पण प्लॅनेट फर्निचर मधूनच का?
1: हो, आपल्या घरातलं सगळं फर्निचर प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतो ना.
5: तुम्ही चौघ बसा इथे, मी आणि शैलेश बाहेर सोफ्यावर बसतो.
3: त्याची काही गरज नाही काकू, आपण सगळे एकत्र बसू पूर्वीसारखे. हे टेबल असं पटकन मोठं होतं आणि हा बेंच खास आमच्या दोघांसाठी.
6: वा
4: आई बाबा, आर्याच्या रूम मध्ये काका काकूंनी माझी पण रूम केली. नवीन बंक बेड, दोघांसाठी स्टडी टेबल आणि वॉर्डरोब सुद्धा.
5: दादा वहिनी, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही अर्जुनसाठी आणि आमच्यासाठी एवढं सगळं केलं?
7: शार्दूलला माहित होतं एक दिवस तुम्ही नक्की परत याल, म्हणून घराचं रिनोव्हेशन करताना सगळं तसंच डिझाईन केलंय.
5: थँक्यू दादा, थँक्यू वहिनी.
1: अगं थँक्यू काय. शैलेश शिवानी, आता मनातलं सगळं गिल्ट काढून उद्याच इकडे शिफ्टिंग करा, काय?
6: हो दादा नक्की.
3: म्हणजे आता आपण सगळे एकत्र राहणार. ये
8: जिथे मन मोठं असतं तिथे नाती सहज जोडली जातात. अशा माणसांनी भरलेल्या घरासाठी फर्निचरची भरपूर व्हरायटी. प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत. प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा इथे. 96899 11240 9689911240.
9: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
8: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
9: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
8: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
9: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
10: निर्मित ही संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
11: आपण ऐकत होत आहात ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर. आता ऐकूया शेळके अॅग्रो हा

0: का ग्राहक केंद्रित कार्यक्रम।
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज प्रस्तुत आधुनिक शेतकऱ्याचा आधुनिक ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. शेळके अॅग्रो इंडस्ट्रीजचे बाबासाहेब शेळके सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार बाबासाहेब.
3: नमस्कार.
2: तुम्ही सांगितलं की कुबोटाची निओ स्टार एस सिरीज लॉन्च झालेली आहे, तर या सिरीजला शेतकरी बांधवांचा कसा प्रतिसाद आहे आणि याच्यामध्ये काय नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे?
3: खूपच छान प्रतिसाद झालेला आहे. ट्रॅक्टर लॉन्च झाला आणि पहिल्या दिवशी आमच्याकडे जवळपास 10 वरती ट्रॅक्टर्स बुकिंग झाले, कारण की शेतकरी बांधवांना कुबोटा ट्रॅक्टर्सची जी ही टेक्नॉलॉजी आहे आणि हे तंत्रज्ञान आहे हे निश्चित भावलेलं आहे. आणि ह्यामध्ये जो आज काय आता तुम्ही सध्या परिस्थिती बघत आहात की डिझेल हे वाढत आहे आणि डिझेलचे दर वाढत आहेत पण मजुरी खर्च पण वाढत, पण शेतकऱ्यांना तो उत्पादन खर्च वाढण्यासाठी तर ह्यामध्ये काय की कमी डिझेलमध्ये आणि कमी वेळात जेवढं काम चांगलं होईल आणि तेच काम आपली कुबोटाची टेक्नॉलॉजी करत आहे. आम्ही पूर्वीपासून सांगत आलोय, आमचं चॅलेंज सुद्धा आहे की ट्रॅक्टर सर्वात कमी डिझेल खातो तो कुबोटा ट्रॅक्टर, कारण की हे इंजिनच त्या पद्धतीनं बनलेलं आहे आणि या इंजिनमुळे त्याच्यामध्ये डिझेल खपत ही कमी होते, जास्तीत जास्त इफिशियन्सी देत आहे आणि याची सीसी जास्त असल्यामुळे तुमचं वेस्टेज ऑफ फ्युएल खूप कमी होते, डिझेलचं वेस्टेज कमी होतं आणि मेंटेनन्स झिरो आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना हा ट्रॅक्टर खूप चांगल्या पद्धतीनं चालत आहे. आता आमच्यामध्ये निओ स्टार एस 27, 24, 21, कारण की सातारा जिल्ह्यामध्ये ऊस हे प्रामुख्याने पीक आहे आणि सध्या शाश्वत म्हणून ऊसच बघितलं जात आहे. आता जर 7 लागण केली, 6 लागण केली, 5 केली तर त्याकरिता ट्रॅक्टर लागणार आहे आणि त्यामध्ये चालणारा ट्रॅक्टर म्हणजे कुबोटा, कारण की कुबोटाचं वजन कमी आहे त्यामुळे तुमच्या मुळांची इजा मुळाला इजा पोचत नाही, जमिनीची धूप होत नाहीये आणि हेच तर लाईट वेट ट्रॅक्टरचं महत्व आहे. आणि लोक म्हणत होते की ट्रॅक्टर हा लाईट वेट आहे, पण हा लाईट वेट असल्यामुळेच तुमच्या मुळांची काळजी घेतली जाते आणि मुळांची काळजी घेतल्यामुळे तुमचं पिकं चांगली येत आहेत आणि याचाच फायदा आज आमच्या शेतकरी बांधवांना होत आहे.
2: अगदी, म्हणूनच शेतकरी बांधवांनो कुबोटा ट्रॅक्टरची नवीन निओ स्टार एस ही सिरीज आलेली आहे. या सिरीज मध्ये तुम्हाला ऑफर देखील आहे, 21, 24 आणि 27 HP ट्रॅक्टर वरती पेरणी यंत्र फ्री मिळणार आहे, तेव्हा या संधीचा जरूर लाभ घ्या. बुकिंग साठी किंवा अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज, सातारा, फलटण, कराड, वडूज, दहिवडी, शिरवळ, नवा रस्ता, पाटण. संपर्क 98-220-695-29, 98-220-695-29, 9822-06952-9. बाबासाहेब, जसं आता तुम्ही म्हणालात की पेरणी झाल्यानंतर पिकांची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे, कारण आपण यंत्राद्वारे बऱ्याच गोष्टी शेतामध्ये करत असतो, तर या यांत्रिकीकरणामध्ये पिकांची काळजी कशी घ्यावी?
3: यामध्ये महत्वाचं आहे, पेरण्या झालेल्या आहेत, पिकं उगवलेली आहेत, तण नियंत्रण फार महत्वाचं आहे, कारण की तणाचं प्रमाण जास्त होतं, याकरता बूम स्प्रेअर आहेत. आता ज्यांचं क्षेत्र जास्त आहे त्यांच्यासाठी कमी वेळेत फवारणी झाली पाहिजे, याकरता आपण काय की बूम स्प्रेअर आपल्याकडे उपलब्ध आहे, की जे बूम स्प्रेअर एका वेळेस तुमच्या 4-4, 8 सऱ्या घेऊन चालतो आणि एका तासामध्येच तुमचं 1 फवारणी होऊन जाते. तर तण नियंत्रण फार महत्वाचं आहे, तसेच ज्याला NPK द्यावं लागतं. आता आपण मातीच्या खताच्या स्वरूपात पण देतो, पण त्याला जे वरून पण फवारणी लागती तर हे कुबोटा ट्रॅक्टरवर शक्य आहे. तसेच आपल्याकडे 4-व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर उपलब्ध आहे, जिथं भात शेती आहे, भात शेतीमध्ये चालण्यासाठी कुबोटा ट्रॅक्टरला कोणतंही केजवील लावावं लागत नाही, लोखंडी चाकं लावण्याची गरज नाही, कारण की ट्रॅक्टरचं वजन कमी असल्यामुळे, 4-व्हील ड्राईव्ह असल्यामुळे आणि बिवेल गिअर असल्यामुळे चिखलनामध्ये सहजपणे ट्रॅक्टर चालतो, ट्रॅक्टर कुठेही रुतत नाही. तर जेवढे भात शेतकरी आहेत आमचे, ते सर्वजण आज कुबोटा ट्रॅक्टरद्वारे चिखलनी करून आपल्या भाताच्या शेतीमध्ये उत्पन्न घेत आहेत, तर यांना पण हा फायदेशीर आहे. यामध्ये आता नवीन 42 HP 4-व्हील ड्राईव्ह आहे, 45 4-व्हील ड्राईव्ह आहे, तसेच 27-24 HP मध्ये पण 4-व्हील ड्राईव्ह मध्ये छोट्या शेतांमध्ये काम करण्यासाठी हा उपयोगी आहे.
2: म्हणूनच शेतकरी बांधवांनो कुबोटाची नवीन निओ स्टार एस ही सिरीज आलेली आहे, ज्यामध्ये 21, 24 आणि 27 HP च्या ट्रॅक्टरवर पेरणी यंत्र फ्री अशी ऑफर तुम्हाला मिळणार आहे. या संधीचा जरूर लाभ घ्या आणि त्याच्या अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी संपर्क करा शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज, सातारा, फलटण, कराड, वडूज, दहिवडी, शिरवळ, नवा रस्ता, पाटण. संपर्क 98-220-695-29, 98-220-695-29, 9822-06952-9. पुन्हा भेटूयात शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज प्रस्तुत आधुनिक शेतकऱ्याचा आधुनिक ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर या कार्यक्रमात बाबासाहेब शेळके यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार. रामकृष्ण हरी.
1: निर्मिती संकल्पना आम्ही

0: अय्या जोगळेकर
1: शेळके अॅग्रो हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रानं प्रसारित केला. 7:50 झाली आहेत. ऐकूया सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीतकार आहेत दशरथ पुजारी.

0: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग,
1: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
0: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू.
1: संपर्क 83 29 72 94 98.
2: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
3: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
4: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
5: अय्या, खरच? मी लाजले बरं. ते राहू दे, आधी अंगठी आणि चमकी करा.
4: आई, आता झाली का पंचायत?
6: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव.
7: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
6: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, सम्राट गणपती चौक, सातारा.
7: तेव्हा श्री वर्धमान एनएक्स मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा. नियम व अटी लागू. यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
8: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
7: तांत्रिक

0: शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा,
1: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं उदयकुमार उपाध्याय यांच्या स्वरातलं माधुरी बापट यांचं गीत.

या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. आता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: फॉक्सन एज्युकेटर्स सातारच्या वायसी कॉलेज समोर कामाठीपुरा कमानीच्या बॅक साईडला असणारं फॉक्सन एज्युकेटर्स नक्की नीटच्या रिपीटर्ससाठी कशा प्रकारे तयारी करून घेतं हेच आज आपण फॉक्सनचे संचालक यतीश जाधव सरांकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. नीटच्या रिपीटर्ससाठी आपलं इन्स्टिट्यूट कशा प्रकारे काम करतंय?
1: नीटची परीक्षा दिली आहे पण अपेक्षित स्कोर आला नाही किंवा काही कारणास्तव नीटची परीक्षा देता आली नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडं रिपीटर बॅच आहे. त्याचं नाव आपण फॉक्सन प्रयत्न बॅच असं ठेवलंय. ही कम्प्लिटली सेपरेट बॅच आपण रन करतो. 11वी 12वीच्या रेग्युलर बॅचेस मध्ये या मुलांना इन्क्लूड केलं जात नाही. फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजी हे चारही सब्जेक्ट NCERT पॅटर्न नुसार शिकवले जातात. 11वी 12वीचा दोन्ही वर्षांचा अभ्यासक्रम एकाच वर्षात त्यांच्याकडून करून घेतला जातो.
0: ओके सर, 2 वर्षांचा अभ्यासक्रम एकाच वर्षात कव्हर करायचा म्हणल्यावर शिकवण्याची मेथड कशा प्रकारे असते?
1: जरी एका वर्षात आपण सगळं करत असलो तरी आपण सुरुवात ही बेसिक्स पासूनच करतो. गेली 5 वर्ष आम्ही ही रिपीटर बॅच रन करतोय त्यामुळं या दरम्यान आमच्या असं लक्षात आलंय की मुलांचा बेसिक फार कच्चा आहे. जरी थोड्या मार्कांसाठी ही मुलं कमी पडली असली तरी त्याचं कारण हे अगदी बेसिक आहे. बेस पक्का नसल्यानं अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये मुलं सस्टेन होत नाहीत त्यामुळं आम्ही मुळावर काम करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला असंही दिसून आलंय की मुलांची प्रॉब्लेम सॉल्विंग कपॅसिटी फारच वीक झालीय. त्याचबरोबर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे. एका जागेवर बसून अभ्यास करण्याची क्षमता अगदी कमी झाल्याची दिसते तर ती कशी वाढवता येईल त्यावर अधिक भर आपल्या इथं दिला जातो.
0: सर त्यासाठी कोणते प्रयत्न आपल्या इथं केले जातात?
1: पर टॉपिक 500+ क्वेश्चन्स आपण विद्यार्थ्यांकडून सॉल्व्ह करून घेतो. याचं सेग्रिगेशन करायचं झालं तर एखादा टॉपिक शिकवला तर त्यावर आधारित 70 ते 80 क्वेश्चन्स फॅकल्टी स्वतः मुलांकडून सॉल्व्ह करून घेतात. पर टॉपिक साधारण 350 DPPs म्हणजे डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम मुलांना दिले जातात. सब्जेक्ट नुसार पर्सनल स्वॉट अनालिसिस पण आपण विद्यार्थ्यांचं करतो. त्याचबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील मुलांकडून सोडवून घेतले जातात आणि प्रत्येक टॉपिकवर आधारित 3 टेस्ट घेतल्या जातात. जनरली मुलांची टेंडन्सी आजकाल अशी आहे की कोणतीही टेस्ट किंवा एक्झाम द्यायची आणि विषय संपला त्यानंतर ते अनालिसिस करत नाहीत की मार्क नक्की कुठे जातात. म्हणून आपण प्रत्येक टॉपिकवर 3 टेस्ट घेतो. मुद्दाम पहिल्या 2 टेस्टचे क्वेश्चन्स हे रिपीट केले जातात जेणेकरून त्यांचा तो टॉपिक परफेक्ट होईल.
0: म्हणजे नेक्स्ट इयर रिझल्ट कन्फर्म?
1: अगदी 100%. आमच्या लास्ट 4 बॅचेसचा निकाल 100% लागलेला आहे. आधी नीटला 200 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना रिपीट केल्यानंतर 500 ते 600 मार्क्स मिळालेत. आपल्या इथं 4ही विषय शिकवणारा स्टाफ हा वेगळा आहे आणि प्रत्येक जण आपल्या विषयात तज्ज्ञ आहे. विद्यार्थ्यांचं भवितव्य छान घडावं हीच भावना इथल्या प्रत्येक शिक्षकाची असते.
0: हा विचार खूपच छान आहे. सर आपल्या श्रोत्यांपैकी जर कोणाला तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर त्यासाठी तुमचा नंबर मिळेल?
1: हो नक्कीच. 9390-2768-74.
0: 9390-2768-74. थँक यू सर. सो फ्रेंड्स, तुमचंही मेडिकल क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याचं स्वप्न असेल तर नीटच्या तयारीसाठी आजच सातारच्या वायसी कॉलेज समोर असणाऱ्या फॉक्सन एज्युकेटर्सला अवश्य भेट द्या आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: श्रोते, आपण ऐकत होतात ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.

0: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082994. धन्वंतरी नागरी सह

0: सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
2: मुलांची काळजी वाटते.
3: balamankare.com.
2: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
3: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
2: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
3: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
2: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
3: वाईट सवयी, उद्धट वर्तन
2: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
3: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
4: आमचा फोन नंबर आहे 77981 981 22, पुणे.
5: श्रोतेहो, आपण ऐकत आहात मनोरंजन आणि माहितीची मेजवानी, सातारा आकाशवाणी.

0: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.
1: श्रोते, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर.
2: मंदार, तू मोबाईल बाजूला ठेव बरं, जरा जा खाली खेळायला मित्रांबरोबर. आले आले आले. अगं सुधा,
3: हाय रमा, येऊ का?
2: हा, जशी नवीनच ओळख झाली नाही का ग आपली, ये ना ग.
3: अग, आज थोडा निवांत वेळ मिळाला म्हणलं यावं तुझ्याकडे.
2: नशीबच आमचं, गेले 2-3 दिवस होतीस कुठे?
3: मुंबईला टेबल टेनिसच्या इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स होत्या, त्यामुळे स्वराला घेऊन मुंबईला गेले होते. कालच रात्री परत आलो बघ.
2: फारच मस्त खेळते हा स्वरा, कष्टही खूप घेते.
3: पुढे जाऊन भारताकडून इंटरनॅशनल लेवलवर खेळायचं स्वप्न आहे तिचं.
2: या वयात मुलं किती पुढचा विचार करतात, आणि आपल्या लहानपणी
3: बावळट होतो आपण.
2: खरंय ग. पण अगं 10 दिवसापूर्वी स्वरा हैदराबादला पण गेली होती ना शाळेकडून?
3: हो, आणि आता पुढच्या आठवड्यात पुण्याला.
2: बापरे, कसं जमत ग तिला एवढा सतत प्रवास, मॅचेस, अभ्यास सगळं करूनही नेहमी फ्रेश दिसते.
3: याचं बरंच श्रेय विमोहन नॅचरलच्या न्यूट्रीरिचला जात.
2: विमोहन न्यूट्रीरिच म्हणजे?
3: अगं, रिच नॅचरल न्यूट्रिशन फॉर एंटायर फॅमिली. बदामाचं पोषण, नॅचरल एनर्जी,
2: शक्तिवर्धक पावडर आहे ना.
3: दर्जेदार नैसर्गिक प्रोटीनचा उत्तम पर्याय. दिवसातून 2 सकाळ आणि संध्याकाळ 1 चमचा दुधातून देते.
2: वा, म्हणजे स्वराच्या उत्साहाचं आणि एनर्जीचं रहस्यच आहे की हे?
3: अगदी बरोबर बोललीस रमा. वाढीच्या वयातील मुलांमध्ये स्नायू बळकट होतात, शरीराच्या योग्य वाढीसाठी अगदी उपयोगी. उत्तम पोषक आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
2: कुठल्या फ्लेवर मध्ये आहे ग?
3: स्पेशल बदाम आणि स्वादिष्ट

0: चॉकलेट अशा दोन फ्लेवरमध्ये उपलब्ध आहे बघ.
1: अरे वा, चॉकलेट म्हणल्यावर आमच्या मंदारलाही आवडेल, नाहीतर इतके नखरे असतात ना ग त्याचे.
0: उद्यापासूनच दे मग, म्हणजे नियमित घेतल्याने मंदार फ्रेश राहील आणि स्टॅमिना पण वाढेल त्याचा.
1: हो हो, असंच करते मी. पण मिळेल कुठे ग?
0: मेडिकल स्टोअर, मॉल, सगळीकडे उपलब्ध आहे. आणि शिवाय 96233 55 987 किंवा 98 90 760 276 या नंबरवर फोन कर, फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध आहे.
1: ए, परत नंबर सांग ना.
0: हो सांगते की, घे 96233 55 987 आणि 98 90 760 276.
1: लगेच फोन करते आणि उद्यापासूनच सकाळ संध्याकाळ दुधासोबत एक एक चमचा द्यायला सुरुवात करते.
0: आणि हो, फक्त मंदारच नाही हा, तर मंदारचे आजी आजोबा, मंदारचे बाबा आणि तुझ्यासाठी देखील अत्यंत उपयोगी आहे.
1: काय सांगतेस, म्हणजे आम्हाला सर्वांनाही याचा फायदा आहे तर.
0: हो अगं रमा, दगदगीच्या दिनक्रमात महिलांना एनर्जी बुस्टर म्हणून काही नको का? मंदारच्या आजी आजोबांना रोज दुधासोबत दिलंस की त्यांची तब्येतही ठणठणीत राहायला मदत होते की नाही बघ.
1: अगं सुधा, त्यांना डायबिटीस आहे ग.
0: अगं यात साखर नाही, त्यामुळे डायबिटीस असेल तरीही विमोहन न्यूट्रिरिश द्यायला काहीच हरकत नाही. शिवाय आजारपणानंतर येणारा थकवा घालवण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त. म्हणूनच रिच नॅचरल न्यूट्रिशन फॉर एंटायर फॅमिली असं म्हणतात.
1: सुधा, अगं अजून एक महत्वाचं, माझी बहीण गर्भवती आहे तर तिला हे विमोहनचं.
0: हो अगदीच, गर्भिणी महिला, स्तनदा माता यांच्यासाठी जेव्हा एक्स्ट्रा न्यूट्रिशन स्पेशल केअरची आवश्यकता असते तेव्हा न्यूट्रिरिच म्हणजे वरदानच.
1: संपूर्ण कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी घरात विमोहनचं न्यूट्रिरिच हवंच.
0: बरोबर. बर चल निघते बाई, पुढच्या कॉम्पिटिशनच्या प्रॅक्टिसला जायचंय स्वराला, तिला सोडायला जायचंय. चल येते ग.
1: अच्छा चला, आता उद्यापासूनच मंदारला विमोहनचे न्यूट्रिरिच द्यायला सुरुवात करते, म्हणजे तो मित्रांबरोबर खाली खेळायला जाईल आणि त्याचं हे मोबाईलचं वेळ निघून जाईल.
2: विमोहनचे न्यूट्रिरिच, रिच नॅचरल न्यूट्रिशियन फॉर एंटायर फॅमिली. तरुण मुलं मुली, गर्भवती महिला, 40 महिला, लहान मुलं मुली, वयस्कर व्यक्तींसाठी आणि डायबिटीस असणाऱ्यांसाठी सुद्धा नॅचरल एनर्जी बुस्टर म्हणजे विमोहनचे न्यूट्रिरिच. संपर्क 96233 55 987 किंवा 98 90 760 276.

आपण ऐकत होतात ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजत आहेत. सुरुवातीला मराठीतून बातम्या आणि 8:40 छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ऐकूया मराठीतून बातम्या.

0: चं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 आणि 18 सेकंद झाली आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी तसंच संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक सल्लागार मॅक्झिमा यांच्यात काल

नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांबाबत चर्चा केली. डिजिटल क्रांतीमुळे देशातील आर्थिक सेवा कशा अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या झाल्या आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचं जगणं सुलभ होत असून मोठ्या प्रमाणावर लोकांचं सक्षमीकरण कसं होत आहे यावर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आगामी 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा अॅमेझॉननं केली आहे. या गुंतवणुकीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड पायाभूत सुविधांसाठी 21 अब्ज डॉलर्सहून अधिक निधीचा समावेश आहे. 2030 पर्यंत 38 लाख रोजगारांना चालना देणं, 80 अब्ज डॉलर्सच्या ई वाणिज्य निर्यातीला प्रोत्साहन देणं तसंच 1.5 कोटी लघु उद्योजक आणि 40 लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत एआयचे लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट कंपनीनं ठेवलं आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला यामुळे नवी गती मिळणार आहे. जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील वाढता विश्वास यामुळे अधोरेखित होत असून या गुंतवणुकीमुळे भारतातील तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 3 दिवसांच्या सेशल्स दौऱ्यावर जात आहेत. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मोदी उपस्थित राहतील. 2015 मध्ये पंतप्रधानांनी सेशल्सचा दौरा केला होता. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं सहभागी होणार आहेत. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार एफटीए हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये काल आयोजित इंडिया ग्लोबल फोरमच्या युके इंडिया वीक कार्यक्रमात ते बोलत होते. या करारामुळे अनेक क्षेत्रात आर्थिक लाभ होणार असल्याचं ते म्हणाले. 15 जुलैपासून अंमलात येणाऱ्या भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गोयल 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्ली इथं नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. बैठकीत केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि अंमली पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येत आहेत. देशभरातील अंमली पदार्थांची तस्करी आणि त्यांचा गैरवापर रोखण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेऊन ते अधिक बळकट करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. इराण अमेरिका संघर्ष आणि वाढत्या इंधन दरांचा परिणाम होऊनही जागतिक आर्थिक विकासाला चालना देणारा प्रमुख देश म्हणून असलेलं भारताचं स्थान कायम राहिल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आयएमएफनं म्हटलं आहे. नाणेनिधीने आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत संपर्क विभागाच्या संचालिका जुली कोझॅक यांनी ही माहिती दिली. बाह्य आव्हानांचा सामना करतानाच देशांतर्गत मागणीच्या बळावर भारताची अर्थव्यवस्था लवचिक राहिली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 6.5% राहील असा अंदाज आयएमएफनं कायम ठेवला आहे. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बिगर घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुस्लिम बांधवांच्या वतीनं देशभरात आज मुहरम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस. या निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएने 21 जून रोजी झालेल्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या तात्पुरत्या उत्तर तालिकांवर आक्षेप नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उत्तर तालिका www.neet.nta.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 28 जूनपर्यंत प्रतिप्रश्न 200 रुपये शुल्क भरून विद्यार्थी प्रश्नांवर आक्षेप घेऊ शकतात. आक्षेप ग्राह्य धरला गेल्यास हे शुल्क पूर्णपणे परत केलं जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र देणगी प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं कठोर पावलं उचलत 8 आरोपी आणि अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार
विशेष तपास पथकाच्या

0: शिफारशीनंतर प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आला. श्रीराम न्यासाचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते, माजी माहिती आयुक्त, पत्रकार आणि अन्य काही सदस्यांच्या एका गटानं महाराष्ट्र सरकारला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीशीद्वारे त्यांनी माहिती अधिकार नियम 2026 रद्द करण्याची मागणी केली आहे. या नियमांमधील अनेक तरतुदींमुळे नागरिकांचा माहिती मिळवण्याचा अधिकार कमकुवत होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्हेनेझुएलामध्ये काल झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपामध्ये मरण पावलेल्यांची संख्या आता 235 वर पोहोचली आहे, तर 1520 जण जखमी झाले आहेत. याशिवाय आणखी 200 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. राजधानी कॅराकसच्या पश्चिमेला सुमारे 160 किलोमीटर अंतरावर दोन शक्तिशाली भूकंप लागोपाठ झाल्यामुळे जवळजवळ 3000 घरं उद्ध्वस्त झाली. सन 1900 नंतर व्हेनेझुएला बसलेला हा दुसरा सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का होता. राजधानी काराकसच्या उत्तरेकडील ला गुएरा या किनारपट्टीच्या भागात सर्वाधिक नुकसान आणि जीवितहानी झाली. इथल्या 250 इमारतींचं नुकसान झालं तर अनेक पूर्णपणे नष्ट झाल्या. व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर शाळा, महाविद्यालयं आणि अत्यावश्यक नसलेल्या इतर सर्व सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वचषकातील फिलाडेल्फिया इथं झालेल्या गट ई च्या सामन्यात निकोलस पेपेने 2 गोल केले आणि आयव्हरी कोस्टने कुरासाओचा 2-0 असा पराभव केला. इक्वेडोर विरुद्धचा 1-0 असा सुरुवातीचा विजय आणि जर्मनी विरुद्धचा 2-1 असा पराभव यानंतर झालेल्या या विजयामुळे आयव्हरी कोस्टने गट ई मध्ये 6 गुणांसह पहिल्यांदाच विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट फेरीत धडक मारली. महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मॅन्चेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडूत 53 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथं भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला टी ट्वेंटी सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यातला दुसरा आणि अंतिम टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना परवा रविवारी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: आकाशवाणी बीड सादर करीत आहोत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज. निवेदन गोपाल ठाकूर आणि पुष्कराज बेदरे. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. लेखन आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक सर्वसामान्यांची बँक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड मुख्य कार्यालय जनाधार भवन बीड.
3: नमस्कार. बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली. सातत्य, नवनिर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड आम्ही काम करत आहोत. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य

असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्युल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे. आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. जय सहकार.

0: स्वागत आहे रे. चहा लय भारी झालाय बघ. पण खरं सांगू का, आमच्या कुळाच्या चहाची चव लयच न्यारी बघ.
1: अरे हो हो योगीराज, कोल्हापूरकरांचा प्रत्येक गोष्टीत आपलाच तोरा. पण योगी, मागच्या वेळेस तू म्हणाला होतास ना की कोल्हापूरची आज प्रगती आणि जी ओळख आहे त्याचं सगळं श्रेय राजर्षी शाहू महाराजांना जातं. मला खरंच जाणून घ्यायचंय त्यांच्याबद्दल.
0: अरे गड्या ताईडे, शाहू महाराज म्हणजे आमच्या कोल्हापूरचा श्वास बघ. विषय लयच हाड. लोक त्यांना फक्त राजा म्हणून नाही, लोक राजा म्हणून पुजतात. त्यांच्या विचारांना आणि कार्याला खरी कलाटणी मिळाली ती एका प्रसंगाने, आणि तो प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण. चल ऐकूया काय घडलं ते.

0: कार्तिक मास 1899 ची एक पहाट, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आपल्या लवाजम्यासह पंचगंगेवर स्नानासाठी गेले आहेत. पण इथं जे घडणार होतं ते इतिहासाला नवी दिशा देणार होतं.
1: पुरोहित जी, मंत्रोच्चार सुरू करा, आम्ही स्नानासाठी सिद्ध आहोत.
2: महाराज, मी मंत्र म्हणतोच आहे, पण ते वेदोक्त नसून पुराणोक्त आहेत.
3: काय म्हणताय पुरोहित जी, राजांच्या स्नानावेळी वेदोक्त मंत्राचीच प्रथा आहे, मग हा बदल का?
2: क्षत्रिय राजांसाठी वेदोक्त मंत्र असतात, पण माझ्या मते सध्याच्या काळात सर्वच शूद्र आहेत, म्हणून मी पुराणोक्त मंत्रच म्हणणार.
1: पुरोहित जी, तुम्ही म्हणताय त्याचा अर्थ कळतो का तुम्हाला? आम्ही या गादीचे वारसदार आहोत, छत्रपती आहोत.
2: ते काहीही असो महाराज, धर्मशास्त्राचा अधिकार आमचा आहे, तुम्ही फक्त ऐकण्याचं काम करा.
4: या अपमानाने महाराज विचलित झाले नाहीत तर अंतर्मुख झाले. त्यांनी ओळखलं की जर राज्याभिषेक झालेल्या राजाची ही अवस्था असेल तर माझ्या सामान्य दलित बहुजन प्रजेचं काय होत असेल. याच ठेणगीतून पुढे सामाजिक समतेचा वणवा पेटला.
5: बाप रे, म्हणजे विचार कर योगीराज, स्वतः छत्रपतींचा जर असा अपमान होत असेल तर त्या काळात सामान्य माणसाची काय अवस्था असेल?
6: तेच तर सांगतोय तुला तायडे, महाराजांनी हा अपमान वैयक्तिक न घेता समाज बदलण्याचा विडा उचलला. त्यांनी नुसती भाषण ठोकली नाहीत तर प्रत्यक्षात कृती केली. दलित तरुण गंगाराम कांबळेला कोल्हापूरच्या मध्यवस्तीत चहाचं दुकान टाकून दिलं, पण समाजानं त्यावर कसा बहिष्कार टाकला होता, त्याचं पुढं काय झालं ते ऐक.
7: अरे, हे कोणाचं दुकान आहे? गंगारामचं? आपण इथं चहा प्यायचा? छे, धर्म बाटला असता आपला.
8: हो ना, त्याच्या दुकानावर कुणी फिरकणार सुद्धा नाही. बघू तरी महाराज किती दिवस त्याला मदत करतात.

0: अचानक तिथे महाराजांची बग्गी थांबते. महाराज खाली उतरतात.
1: काय गंगाराम, कसा चालला व्यवसाय?
2: महाराज, कुणीही चहा प्यायला येत नाही. लोक लांबूनच बघतात आणि निघून जातात.
1: अरे लोक येणारच, पण आधी आम्हाला एक कप चहा दे, कडक.

0: किती थोर विचार! स्वतः राजानं अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या तरुणाच्या हातचा चहा पिऊन समाजाला जागा केलं.
1: तुला सांगतो, प्रशासनात प्रत्येकाला समान हक्क मिळायला पाहिजे म्हणून महाराजांनी 26 जुलै 1902 आमच्या कोल्हापूर संस्थानात 50% जागा मागासवर्गीय आणि बहुजन समाजासाठी राखीव ठेवल्या. त्या काळात असा धाडसी निर्णय घेताना दरबारात काय वादळ उठला असेल? चल ऐकूया.
2: सव्वीस जुलै 1902 करवीर संस्थानाच्या इतिहासातीलच नव्हे तर आधुनिक भारताच्या जडणघडणीतला सर्वात क्रांतिकारी दिवस.
3: श्रोते हो, महाराज त्यावेळी इंग्लंडला गेले होते. तिथे असतानाच त्यांनी एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला ज्याने भारतातील शतकानुशतके चालत आलेली एक अधिकारशाही मोडून काढली. तो निर्णय म्हणजे मागासवर्गीय आणि बहुजन समाजाला प्रशासनात 50% आरक्षण.

0: पण महाराज, हा निर्णय घेण्यापूर्वी आपण एकदा विचार करायला हवा. प्रशासनात केवळ काही लोकांनाच लिहिता वाचता आणि राज्यकारभार चालवता येतो. जर आपण 50% जागा इतरांसाठी राखीव ठेवल्या तर प्रशासनाचा दर्जा घसरेल, कामं रडत खडत चालतील.
1: दिवानजी, तुमचा हा युक्तिवाद आम्हाला मान्य नाही. दर्जा घसरेल ही भीती त्यांनाच वाटते ज्यांना आपली मक्तेदारी धोक्यात आल्यासारखी वाटते.
0: सरकार तसं नाही, पण इतर समाजातील लोक अजून तितके शिकलेले नाहीत. त्यांच्याकडे गुणवत्ता कशी असणार?
1: दिवानजी, समजा आपल्या घोड्याच्या पागेत काही घोडे धष्टपुष्ट आणि चांगले खाऊन पिऊन तयार आहेत आणि काही घोडे अगदी हडकुळे भुकेलेले आहेत. अशा वेळी जर आपण सगळ्या घोड्यांना एकत्र सोडून चण्याची टोपली त्यांच्या समोर ठेवली तर काय होईल?
0: जे बलवान घोडे आहेत ते सगळे चणे खाऊन टाकतील महाराज. अशक्त घोड्यांच्या वाट्याला काहीच येणार नाही.
1: अगदी बरोबर. मग अशा वेळी त्या अशक्त घोड्यांना जिवंत ठेवायचं असेल तर त्यांना बाजूला काढून त्यांच्यासाठी स्वतंत्र चण्याची सोय करावी लागेल. यालाच न्याय म्हणतात. शिक्षणाअभावी आमची जी प्रजा मागे राहिली आहे त्यांना आधी ताकदीचे बनवणे हे आमचं कर्तव्य आहे. गुणवत्ता ही कोणाची जहागिरी नसते. संधी मिळाली की ती प्रत्येकामध्ये निर्माण होते.
2: आणि त्याच दिवशी कोल्हापूरच्या गॅझेटमध्ये शाहू महाराजांचा हुकूम प्रसिद्ध झाला.
3: करवीर संस्थानातील मागासलेल्या प्रजेला सरकारी नोकरीमध्ये योग्य वाटा मिळत नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. म्हणूनच छत्रपती सरकार असा हुकूम काढत आहे की यापुढे रिकाम्या होणाऱ्या जागांपैकी 50% जागांवर मागासवर्गीय उमेदवारांचीच नेमणूक करण्यात यावी.
2: हा केवळ नोकऱ्यांचा कायदा नव्हता तर तो स्वाभिमानाचा जाहीरनामा होता. ज्या हातांमध्ये वर्षानुवर्ष केवळ शेतीचे नांगर आणि स्वच्छतेची झाडू होती त्या हातांमध्ये शाहू महाराजांनी राजसत्तेची लेखणी दिली.

अद्भुत। घोड्यांचं हे उदाहरण देऊन महाराजांनी आरक्षणाची खरी व्याख्याच पटवून दिली। पण योगीराज, आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत ना, त्यासाठी काय केलं?

0: महाराजांनी?
1: अगं तायडे, नेमका हाच विचार करून महाराजांनी कोल्हापुरात मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं आणि दूरवरून येणाऱ्या मुलांचा राहण्याचा प्रश्न सुटावा म्हणून वस्तीग्रहांचं जाळं विणलं. नुसतं शिक्षणच नाही तर आपली कोल्हापुरी कुस्ती, कला आणि संस्कृतीला त्यांनी राजाश्रय दिला.

0: शाहू महाराजांचा एकच ध्यास होता, माझी प्रजा शिकली पाहिजे. पण ग्रामीण भागातील गरीब बहुजन आणि दलितांच्या मुलांना कोल्हापुरात राहून शिकणं शक्य नव्हतं. यावर महाराजांनी एक अनोखा मार्ग शोधला.
1: त्यांनी केवळ सरकारी शाळा काढल्या नाहीत, तर जातीपातींच्या भिंती तोडण्यासाठी आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोल्हापुरात वसतिगृहांचं जाळं विणलं. मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, महार, चांभार अशा सर्व समाजांसाठी त्यांनी वसतिगृह सुरू केली.

0: अहो कारभारी, नुसत्या शाळा काढून पोरं शिकणार नाहीत, लांबून येणाऱ्या या गरीब मुलांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय झाली पाहिजे, तरच मायबाप आपल्या पोरांना शहरात पाठवतील.
1: होय सरकार, पण वेगवेगळ्या जातीची मुलं एकत्र राहतील का? समाजाला विरोध करेल.
0: विरोध करणाऱ्यांना करू द्या. शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली झाली पाहिजे. ही वसतिगृह म्हणजे भविष्यातील समतेची कारखाने आहेत. तिथून शिकून बाहेर पडणारा प्रत्येक तरुण या देशाचा आधारस्तंभ बनेल.
2: शिक्षणा इतकीच महाराजांची दुसरी आवड म्हणजे कुस्ती. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी बनवणारे राजे म्हणजेच शाहू छत्रपती भारताच्या कानोकोपऱ्यातून मल्लांना कोल्हापुरात आणलं. पैलवानांना खुराकासाठी राजाश्रय दिला आणि भव्य खासबाग मैदान उभारलं.

0: शाहू महाराज हे केवळ मल्लांचेच नाही तर कलावंतांचेही राजे होते. संगीत, नाटक, चित्रकला आणि चित्रपट सृष्टीची पाळमुळं कोल्हापुरात महाराजांनीच रुजवली. बालगंधर्व असोत किंवा चित्रकार आबालाल रहिमान, महाराजांनी प्रत्येकाच्या कलेची कदर केली. म्हणूनच कोल्हापूर आज कलेची काशी म्हणून ओळखले जाते. स्वतःचा राजेशाही थाट बाजूला सारून सामान्य जनतेच्या सुखासाठी, हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी आयुष्य वेचणाऱ्या या लोकराजाला कोटी कोटी प्रणाम.
1: छत्रपती शाहू महाराज की, छत्रपती शाहू महाराज की, छत्रपती शाहू महाराज की,
2: शाहू छत्रपती.

0: खरंच अभिमान वाटतोय की माझ्या मामाचं गाव कोल्हापूर आहे आणि तिथं अशा महान लोकराजाने राज्य केले.
1: मॅग कोल्हापूरकर उगाच हवेत नसतात. कोल्हापूरची शान आमचं राजश्री शाहू महाराज, आमच्या कोल्हापूरचा अभिमान राजश्री शाहू महाराज. चल तायडे, आता इतिहास तर समजला पण तुझ्या बीडचा भूगोल अर्थात कंकाळेश्वर आणि बिंदुसरा धरण मला दाखवायला पाहिजेस बर का?
0: नक्कीच योगी, उद्या सकाळीच निघूया. चल आधी गरमागरम जेवण करूया.

योगीराज, आज आकाशवाणीच्या एखाद्या उत्तम रूपकासारखा शाहू महाराजांचा संपूर्ण इतिहास तू मला जिवंतपणे ऐकवलंस रे।

0: श्रोते हो, आताच आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक ऐकलत. सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज. पात्र परिचय: शाहू महाराज, प्राध्यापक केशव भागवत, पुरोहित विजय पारगावकर, राजोपाध्ये आणि गंगाराम कांबळे, रणजित बागलाने, दिवाण डॉक्टर श्रीधर आघाव, कारभारी मनोज जयस्वाल, योगीराज बच्चे, तायडी सुप्रभा जोशी, नागरिक सागर चांदणे आणि संकेत खोले. निर्मिती सहाय्य होतं सुप्रभा जोशी यांचं, तर लेखन आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक सर्वसामान्यांची बँक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड, मुख्य कार्यालय जनाधार भवन बीड.
1: नमस्कार. बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली. सातत्य, नवनिर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील, अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड, आम्ही काम करत आहोत. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्युल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे. आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. जय सहकार.
2: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकत होतात. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी सातारा केंद्र. सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

श्रोते हो, नुकतीच पावसानं जणू एक छोटीशी झलक दाखवली. मातीचा सुगंध दरवळला, मनाला गारवा मिळाला आणि वाटलं आता पावसाची मैफल रंगणार. पण तोही एखाद्या चित्रपटातल्या पाहुण्या कलाकारासारखा एक दिवस हजेरी लावून पुन्हा कुठेतरी दडी मारून बसलाय. पण श्रोते हो, काही हरकत नाही, बाहेर पावसाच्या सरी नसल्या तरी आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात बरसणार आहेत सुरेल गीतांच्या सरी. चला तर मग सुरुवात करूया कार्यक्रमातल्या या पहिल्या गीतानं.

0: श्रोत्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत होतं खुशबू चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं. गुलजार यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
4: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
5: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
4: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
5: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
6: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन. 4,000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाईव्हची प्रत्येक टूर्नामेंट.
7: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
8: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
9: 10th झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
10: काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
11: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.
10: 11th विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
11: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे.
10: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल.
11: मुलींसाठी 11th प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध.
10: आणि म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11th च्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्ग

0: दर्शन बॅचेस।
1: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा।
0: YCIS विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा।
1: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142।
2: एकोणीसशे 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय।
3: नॅक आणि NBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस।
2: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा। संपर्क 9665785404।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: शरद, अरे गपगप का झालायस? कसला विचार करतोयस?
2: बाबांची कावीळ उतरतच नाही, पोटात पाणी भी झालंय. जवळपास कुठं खात्रीशीर उपचार होईल का याचा विचार करतोय, पण काय बी कळना झालं.
3: अहो, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, जलोदर अर्थात असायटिस, यासाठी संपूर्ण लिव्हर केअर तर आहेच, परंतु दूषित अन्न पाणी, ऑटोइम्युन, अतिमद्य सेवन, मधुमेह यामुळे उद्भवणारी कावीळ, रक्तातील कावीळ आणि स्त्रियांमध्ये होणारी विशेष कावीळ, या सर्वांसाठी परिपूर्ण तपासण्या आणि योग्य उपचार मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये. अगदी विश्वासाने तुम्ही तिथे जा आणि उपचार घ्या. मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
4: राधा एंटरप्राइजेस, उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स.
5: उद्योग, पोल्ट्री, स्विमिंग पूल, ईटीबी प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA 90.
4: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लीनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी.
5: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन. कम्प्लीट केमिकल सोल्युशन,
4: राधा एंटरप्राइजेस, D15 जुनी MIDC, स्वाती ऑइल मिल जवळ, सातारा.
5: संपर्क 78759 510.
6: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
7: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
6: म्हसवडकर ड्रेसेस, सातारा. जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
8: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतर ऐकूया हरजाई या चित्रपटासाठी RD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं निदा फाजली यांचं गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
1: भस्वडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 8661976772.
2: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
3: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
2: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
3: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
4: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा।
5: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा। रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
4: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
6: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स।
7: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू।
6: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स।

0: आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
1: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
0: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185 68006.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत लता मंगेशकर आणि येसुदास यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं. संगीतकार आहेत खय्याम आणि चित्रपट त्रिशूल.

तुम्हारे लिए या चित्रपटासाठी नक्ष लायलपुरी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते जयदेव आणि स्वर होता लता मंगेशकर यांचा.

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरात आपण ऐकलं अवतार चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: नमस्कार श्रोते हो, मराठी साहित्य पत्रिका आविष्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आविष्कार मध्ये आपण ऐकणार आहोत सुप्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगुळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम ग्रामीण लोकजीवनाचा उपासक व्यंकटेश माडगुळकर। लेखन श्रीकांत कात्रे, सहभाग प्रवीण कुलकर्णी, वैदेही कुलकर्णी आणि सचिन प्रभुणे।
1: माणदेश म्हणजे दुष्काळ, ही माणदेशची ओळख। रणरणत ऊन, पिवळ्या कुसळ्यांनी पसरलेलं माळरान, पाण्याच्या प्रतीक्षेत असलेले माणगंगेचे कोरडे पात्र। पाचवीलाच दुष्काळ पुजलेला, दुष्काळाच्या अशा या अनेक गोष्टी आपण ऐकतो आणि त्यावर तेवढ्यापुरती चर्चा करतो आणि सोडून देतो। पण हा भीषण दुष्काळाचा विषय साहित्यामधून जगभर पोहोचला। माणदेशाच्या वेदना साहित्यातून वेगवेगळ्या पद्धतीने जगासमोर आल्या। या दुष्काळात जन्मलेला आणि आयुष्यभर दुष्काळाशी संघर्ष करीत पाण्याची वाट पाहणारा इथला माणदेशी माणूस काटक, सहनशील, परिस्थितीशी झगडणारा परंतु परिस्थितीशी

0: जुळवून घेत मार्गक्रमण करणारा। याच मातीत एक महान प्रतिभावंत जन्माला आला, साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटवून गेला, आपल्या साहित्यातून जगण्याच्या वास्तवाचा आरसा दाखवून गेला। होय, हा श्रेष्ठ साहित्यिक म्हणजेच व्यंकटेश दिगंबर माडगुळकर।
1: कथासंग्रह, कादंबरी, नाटक, चित्रपट, पटकथा, लोकनाट्य अशा साहित्याच्या विविध प्रकारांमध्ये मनमुराद विहार करणारा हा लेखक आपल्या कुंचल्यानं चित्रकारीही करत होता। व्यंकटेश माडगुळकर ग्रामीण साहित्य आणि नवकथेचे प्रणेते म्हणून ओळखले जातात। आंबेजोगाई इथं 1983 झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद व्यंकटेश माडगुळकर यांनी भूषवलं होतं। या महान साहित्यिकाची जन्मशताब्दी सुरू आहे, म्हणजे मराठी मनाला वेगळ्या आनंदाची झुळूक मिळणार याची खात्रीच आहे। कारण त्यांच्या हृदयस्पर्शी शब्दांमधून व्यक्त झालेल्या साहित्याची उजळणी या निमित्तानं होत राहणार आहे।
0: व्यंकटेश दिगंबर माडगुळकर यांचा जन्म 5 एप्रिल 1927। पूर्वीच्या माणदेशातील व सध्या सांगली जिल्ह्यात असलेल्या माडगुळ या गावी त्यांचा जन्म झाला। आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या आणि प्रचंड लोकप्रिय झालेल्या गीत रामायणाचे कर्ते आणि ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगुळकर म्हणजेच गदिमा हे व्यंकटेश यांचे थोरले बंधू। मात्र व्यंकटेश माडगुळकर यांनी आपली स्वतंत्र शैली विकसित केली, मराठी साहित्यातील एक श्रेष्ठ साहित्यिक म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली। कथा, कादंबरी, पटकथा, नाटक, लोकनाट्य आणि चित्रकार म्हणून त्यांनी मराठी मनावर आपला वेगळा ठसा उमटवला। मराठी साहित्यातील ग्रामीण साहित्य प्रकाराचे लेखन करणारे लेखक म्हणून पहिले त्यांचेच नाव पुढे येतं। पारंपरिक कथांपेक्षा वास्तवदर्शी व सामाजिक जीवनाशी समरसून लिहिलेली कथा त्यांनी मराठीला दिली, त्यामुळे ते नवकथेचे प्रणेते म्हणूनही ओळखले जातात। आपल्या असामान्य प्रतिभेने त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर टाकली। 8 कादंबऱ्या, 200 कथा, 40 नाटकं आणि काही लोकनाट्येही त्यांनी लिहिली। चित्रकलेची आवड असल्यामुळे व्यंकटेश माडगुळकर चित्रकलेचे शिक्षण घेत होते। एका कथेला पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी लेखनावर लक्ष द्यायचं ठरवलं। काही काळ त्यांनी पत्रकार म्हणूनही काम केलं, पटकथाकार म्हणूनही काम पाहिलं। ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीवर त्यांनी काम केलं। अनेकविध प्रकारच्या कामातून मिळालेल्या अनुभवांचे अष्टपैलू गुण त्यांच्या लेखनामधून उतरले असावेत।
1: माणदेशी माणसे या त्यांच्या 1949 मधल्या पहिल्याच कथासंग्रहानं मराठी साहित्य एका वेगळ्या वळणावर नेलं। कारण तोपर्यंत मराठी साहित्यात अपवाद वगळता ग्रामीण जीवनाचं वास्तववादी चित्रण असायचं, त्याचं प्रमाण कमीच होतं। व्यंकटेश माडगुळकरांनी दुःख, दारिद्र्य, समस्यांवर मात करणाऱ्या माणसांच्या वेदना या ग्रामीण साहित्याद्वारे जगासमोर आणल्या। मराठी माणसालाही त्या भावल्या। त्यांचं औपचारिक शिक्षण फारसं झालं नव्हतं, मॅट्रिकपर्यंतच, मात्र त्यांना वाचनाचा छंद होता, त्यामुळं त्यांचा वाङ्मयीन व्यासंग मोठा होता। त्यांनी इंग्रजी वाङ्मयाचं विपुल वाचन केलं। जॉन स्टीनबेक, जॉर्ज ऑरवेल आणि लिमाय ओ फ्लार्टी या काही पाश्चात्य लेखकांचा प्रभाव त्यांच्यावर दिसतो। असं असलं तरी त्यांच्या लेखनात माणदेशातल्या दुष्काळी भागातल्या लोकांचं जीवन, माणदेशातली भाषा, संस्कृती आणि माणसांच्या जगण्याचं वास्तव आणि जिवंत चित्रण आहे। त्यांच्या सत्तांतर कादंबरीला 1983 साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता। त्यांना महाराष्ट्रातल्या राज्य पुरस्कारांनीही अनेकदा सन्मानित करण्यात आलं होतं। त्यांच्या कथा अनेक भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत, त्यात प्रामुख्यानं डॅनिश, जर्मन, जपानी, रशियन आणि इंग्रजी इत्यादी भाषांचा समावेश आहे।
0: गावाकडच्या गोष्टी, जांभळाचे दिवस, हस्ताचा पाऊस, गोष्टी घराकडील हे त्यांचे काही कथासंग्रह गाजले। व्यंकटेश माडगुळकर यांची बनगरवाडी ही 1955 प्रकाशित झालेली कादंबरी मराठी साहित्यातील एक उत्कृष्ट कलाकृती ठरली। वावटळ, पुढचं पाऊल, कोवळे दिवस या त्यांच्या अन्य कादंबऱ्या। माडगुळकर यांची तू वेडा कुंभार, सती अशी नाटके आणि कुणाचा कुणाला मेळ नाही, बिनबियाचे झाड ही लोकनाट्यही गाजली। त्यांनी प्रवास वर्णनही लिहिली। प्रवास एका लेखकाचा हे आत्मचरित्र लिहिलं। चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या। अशा साहित्याबरोबरच व्यंकटेश माडगुळकर चित्रांतूनही व्यक्त झाले आहेत। चित्रकार म्हणूनही त्यांनी वास्तवाचं दर्शन घडवलं आहे।

0: व्यंकटेश माडगुळकर यांना शिकारीचा छंद होता, त्यामुळे त्यांनी जंगलातून भटकंती केली आहे. या अनुभवांवर आधारित त्यांनी लेखनही केलं. अर्थातच जंगल संस्कृतीच्या चित्रणात त्यांनी निसर्गाचे प्रभावी वर्णन अत्यंत नैसर्गिकरित्या केले आहे.
1: माणदेशी माणसा हा कथासंग्रह म्हणजे माणदेशातल्या व्यक्तींविषयीचं लेखन. त्यामधल्या व्यक्तींचं अंतर्मन त्यांनी या कथांमधून उलगडलं. माणदेशातला दुष्काळ आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या, माणसांच्या रोजच्या जगण्याच्या वेदना त्यांच्या लेखनातून व्यक्त झाल्या. माणदेशातलं दारिद्र्य, गरिबी, त्यामुळे रोजगारासाठी करावं लागणारं स्थलांतर, माणसांची स्वभाव वैशिष्ट्य हे त्यांच्या कथांमधून आपसूक सहजपणे येत राहतात. या लोकांचं जगणं आपल्याला अस्वस्थ करून जातं. त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या दारिद्र्याची, दुःखाची कल्पना आपल्या लक्षात येते. व्यंकटेश माडगुळकर यांच्या समर्थ लेखणीतून साकारलेलं जग किमान वाचून समजावून घेता येतं ही त्यांच्या लेखणीची ताकद होती. माणदेशी माणसं यातल्या व्यक्तिरेखांमध्ये जगण्याच्या अस्सल गाभ्यालाच स्पर्श करणारी ताकद आहे. माणदेशातल्या सामान्य माणसाच्या जीवनातलं न संपणारं दुःख निरागसपणे व्यंकटेश माडगुळकर आपल्या कथांमधून सांगतात. जीवनातलं हे कारुण्य माडगुळकरांनी टिपलं आहे. विविध जातींच्या विविध स्तरातल्या व्यक्ती या कथांमधून आपल्याला भेटतात. त्यातून सामाजिक आर्थिक जीवन आपल्यासमोर उभं राहतं. तालेवार व्यक्तींपासून गरिबीनं पिचलेल्या व्यक्तींचा यात वावर आढळतो. आहे त्या परिस्थितीला तोंड देण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही, ही अशीच स्थिती आपल्या लक्षात येते. यातली झेल्या ही व्यक्तिरेखा अशीच. लोक त्याला वेडा समजत, पण संकट समयी त्याची माणुसकी कशी जागी होते तो प्रसंग आठवतो. त्याचाच हा सारांश. मांडेशात जोरदार पाऊस पडतो, मांड नदीला पूर येतो, पाणी गावात शिरतं, सगळीकडं हाहाकार, घरं बुडायला लागली, जनावरं वाहून चालली. त्याचवेळी गावातल्या तात्याचा 5-6 वर्षाचा नातू खेळताना पुराच्या पाण्यात पडतो, पाण्याचा लोंढा त्याला वाहून नेतो. बघणारे ओरडतात, पोरगा गेला, पोरगा गेला, पण पाण्यात उडी मारायची कुणाची हिंमत होत नाही. प्रवाह खूप जोरात, तेवढ्यात झेल्या धावत येतो. त्याला कळतं पोरगा वाहून चाललाय. गावकरी ज्याला वेडा म्हणतात तो झेल्या एक क्षणही विचार करत नाही. अंगावरचे कपडे काढून धोत्रावर तो पुरात उडी मारतो. पाणी डोक्यावरून जातंय, भोरे फिरतायत, पण झेल्या लाटांची झुंजत पोरापर्यंत पोहोचतो. एका हातानं पोराला धरतो आणि दुसऱ्या हातानं पोहत काठावर येतो. पोरगा वाचतो. गाव सुन्न होतं. कालपर्यंत ज्याला दगड मारणारे, चिडवणारे लोक आज तेच झेल्याकडं डोळे भरून बघत होते. तात्या धावत येऊन झेल्याच्या पाया पडतो. झेल्या आणि म्हैस हा प्रसंगही तसाच लक्षवेधी. त्या प्रसंगाचा सारांश ही व्यक्ती डोळ्यासमोर उभी राहते. गावात झेल्याचा सगळ्यात जास्त जीव होता तो एका म्हशीवर. काळी भोर धष्टपुष्ट म्हैस. झेल्या दिवसभर तिच्या मागामागं असायचा, तिला चरायला न्यायचा, नदीवर धुवायचा, तिच्याशी बोलायचा. लोक म्हणायचे झेल्याची बायकोच ती. एकदा गावच्या पाटलानं ती म्हैस विकून टाकली. बैलगाडीत घालून ती म्हैस घेऊन गेले. झेल्याला कळलं तेव्हा तो वेडा पिसा झाला. त्यानं जेवण सोडलं. घरातल्या माणसांना तो शिव्या देऊ लागला. अंगणातले दगड उचलून फेकू लागला. माझी म्हैस द्या, माझी म्हैस आणून द्या म्हणून रडू लागला. 3-4 दिवस झाले तरी त्यानं अन्नाचा कण घेतला नाही. तोंडाचं पाणी झालं, डोळे खोल गेले. गावकरी घाबरले. झेल्या मरायचं आता. शेवटी पाटलालाच त्याची दया आली. त्यानं पैसे घालून तीच म्हैस परत आणली. बैलगाडी वेशीवर लागली आणि म्हशीचा हंबरण्याचा आवाज आला. झेल्या धावतच गेला. म्हशीला बघून त्यानं तिला मिठीच मारली. तिच्या गळ्यात पडून तो रडू लागला. आलीस माझी माय, आलीस, असं म्हणत लहान मुलासारखा हुंदके देऊ लागला. मग त्यानं भरपेट जेवण केलं आणि त्या दिवशी गावाला कळलं झेल्या वेडा नव्हता. त्याचं मन फक्त त्या मुक्या जनावरात गुंतलं होतं. मांडेश परिसरातल्या या दुष्काळी भागानं माणसाचं जगणंही वाळवंट करून टाकलं होतं. मात्र या भागातल्या प्रतिभासंपन्न माडगुळकर बंधूंनी आपल्या साहित्यातून या मातीच्या ओलाव्याची जाण महाराष्ट्राला करून दिली. बहुजन समाजातल्या व्यक्तींचं चित्रण मांडणार

0: हे पुस्तक अनेकांना अंतर्मुख करणारं ठरलं.
1: माणदेशी माणूस काटक आहे, रांगडा आहे, मात्र त्याच्या अंतकरणातून ओलावा पाझरत असतो. याचंच वर्णन व्यंकटेश माडगुळकरांच्या साहित्यात पदोपदी जाणवत राहतं. माणदेशी मातीचा गंध आपल्यासोबत येत राहतो. त्याचं प्रत्यय बनगरवाडी कादंबरीतूनही येतो. ओघवती लेखनशैली व प्रत्ययकारी चित्रण यामुळे बनगरवाडी उत्कृष्ट साहित्य कलाकृती ठरली आहे. व्यंकटेश माडगुळकर यांचं लेखन सहज, सुंदर व ओघवतं आहे. त्यांच्या लेखनात दृश्य परिणाम असतो. याचं कारण माडगुळकर लेखकासोबतच उत्कृष्ट चित्रकारही होते. त्यांच्या पुस्तकात लेखनाला पूरक त्यांनीच रेखाटलेली चित्रे दिसतात. शब्द आणि चित्र यातून माणदेशचा परिसरच जणू आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. पिवळं कुसळ, मेंढ्या, डोक्याला मुंडासे गुंडाळलेला मेंढपाळ, त्यांच्या खांद्यावरील घोंगडं नजरेसमोर रेंगाळत राहतं. बनगरवाडी कादंबरीला तसं ठराविक साच्याचं कथानक नाही. या लहानशा गावातील सामूहिक जीवनाचे विविधांगी चित्रण आहे. उजाड माळराण व निष्पर्ण सृष्टी, दारिद्र्य, कंगालपणा, दुष्काळ, त्यासह तेथील सण, उत्सव, रूढी, परंपरा, श्रद्धा, संकेत, तसंच तेथील ग्रामस्थांच्या जीवनातील सुखदुःखांनी कादंबरी व्यापली आहे. व्यक्ती नायक नाही, अख्खा गावच नायक आहे.
0: बनगरवाडीतलं लोकजीवन समजावून घेणं आणि शब्दांमधून त्या जगण्याचं प्रभावी सादरीकरण करणं हे खरं तर एक आव्हानच. पण व्यंकटेश माडगुळकर यांना हे आव्हान नव्हतंच. त्यांनी अगदी लीलया आपल्या लेखणीतून मेंढपाळांचं जगणं सहजपणे व्यक्त केलं आहे.
2: बनगरवाडीची बहुतेक वस्ती धनगरांची होती. रंगानं काळे भोर असलेले हे धनगर सदोदित उघडे वावरत. बाहेरच्या जगाविषयी त्यांना विशेष ज्ञान नव्हतं. ते नव्हतं याची जाणीवही नव्हती. भल्या सकाळी उठून रात्रभर वाडग्यात कोंडलेली मेंढरं घेऊन ते वाडी बाहेर पडत. तीन एक मैलावर गवताळ कुरण होतं, तिकडे जात. शंभर शंभर मेंढ्यांमध्ये एक धनगर आणि एक कुत्रा असे. खाली मान घालून फुर्र फुर्र करत मेंढरांचा कळप सारखा हलत राही. नाना जातींच्या गवताचं बी त्यांच्या लोकरीला चिकटून इकडून तिकडं प्रवास करी आणि जागोजागी पडे. पुढच्या वर्षी मेंढरांना खाण्याजोगं गवत त्यातून जन्म घेई. खांद्यावर काठी टाकून धनगर मेंढरामागं हिंडत राही. कडक उन्हामध्ये तळत तो दिवसभर उभा असे. त्याचं कुत्रसुद्धा कंटाळून जाई. टुन टुन उड्या मारणाऱ्या टोळाचा पाठलाग कर, काळसर रंगाच्या सरड्यामागे धाव, उगाच भूंक असलं काही काही करून त्याला आला कंटाळा घालवावा लागे. धनगराचंही तसंच होई. मग कधी एखादी तलख मेंढरू निवडून तो त्याच्या गळ्यात घुंगरू बांधी. भाकरी खायला बसला म्हणजे भाकरीचा तुकडा त्याच्या तोंडात देई. पीक आढळलं की एक दोन कोवळी ज्वारीची कणसं ती खुडून ती चारी. असं वागवल्यानं सवयीचं होऊन ते मेंढरू कुत्र्यासारखं त्याच्या मागून जाई. इतपत तयारी झाली की मग इतर मेंढरं माळावर चरू लागली म्हणजे करमणुकी खातर तो त्याला काठीवरून उडी मारायला शिकवी. बैस म्हणतात बसावं आणि ऊठ म्हणतात उठावं अशी सवय त्याला लावी. कधी कधी हाती नेहमी असलेल्या कुऱ्हाडीनं बाभळीची काठी तोडून ती ताशी, तर कधी फासे लावून कबूतर पकडी. मेंढरं चरत आणि मेंढके असं काही करून वेळ घालवीत. पण अशी एकूटपणाची वेळ त्याला क्वचितच येत असे, कारण बहुधा तीन चार मेंढके मिळून आपली खांड चारीत. दुपार झाली की आळीपाळीनं विहिरीवरून आंघोळी करून येत. जसजशी उन्ह चढू लागत तसतशी मेंढरही दमगीर होऊन पाण्याकडे जाऊ लागत. सुकल्या ओढ्या ओघळीला बसलेलं हिरव्यागार शेवाळ्याखालचं पाणी पिऊन ती जोगावत. अपुऱ्या सावलीला उभी राहत. मग मेंढकेही सावली बघत एकत्र बसून भाकरी खात. ती खाऊन झाली की नजर द्यायला एखादा मेंढका जागा राही आणि दोघे घोंगड्याचे गोळे उशाशी घेऊन पटक्याचे शेमले तोंडावर टाकून डुलक्या घेत.

0: त्यांची कुत्री गार ओल्या वाळूत अंग घोळसून लाह लाह असं करत बसत.
1: बनगरवाडी या कादंबरीवर दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी बनगरवाडी नावाचा चित्रपटही बनवला आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यातल्या मास्तरांची भूमिका निभावली आहे. दुष्काळ म्हटलं की आपण पाणी टंचाई, शेतात पीक नाही, फारफार तर जनावरांसाठी छावण्या उभारण्यात येतात इथंपर्यंतच वर्णन करू शकतो. प्रतिभावंत व्यंकटेश माडगुळकर यांनी बनगरवाडी कादंबरीत केलेलं दुष्काळाचं वर्णन वाचलं की त्यातली भीषणता लक्षात येते. पाहूया हा बनगरवाडीतलाच उतारा.
0: नक्षत्रा मागून नक्षत्र गेली आणि बनगरवाडीवर पाण्याचा टिपूस पडला नाही. तापलेल्या जमिनी निवल्या नाहीत. झाडं झुडपं वाळून कोळ झाली. भुकेल्या मेंढ्यांनी चगळन चगळ वेचलं. फुफाटा फार झाला. चक्रीवादळं होऊ लागली. विहिरीचं पाणी आटलं. वाडीचा हेळ आटला. चिखलानं गढूळलेलं पाणी नरोट्यानं खरवडून सुद्धा घागर भरेनाशी झाली. सकाळ दुपार लोक पाण्यासाठी हेळावर गर्दी करू लागले. संध्याकाळच्या सुमाराला चिमणीला प्यायला सुद्धा पाणी उरण असं झालं. रात्रभर झिरपून सकाळी थोडं पाणी होई ते भरण्यासाठी भल्या पहाटे उठून बायका जाऊ लागल्या. कावळे जागण्याआधी माणसं पाण्यासाठी भांडू लागली. जनावरं रोड झाली. त्यांच्या भकाळ्या दिसू लागल्या. चिमण्या कावळे होले दिसेनासे झाले. भुकेनं वखवखलेले कानातले उंदीर गावात आले. लोकांच्या तोंडावरची कळा नाहीशी झाली. त्यांच्या डोक्यात त्यात भूक दिसू लागली.
2: व्यंकटेश माडगुळकर यांची ही लेखनशैली या वर्णनानं आपल्याला दुष्काळाची तीव्रता आणि लोकांची व्यथाही दाखवून देते.
1: माडगुळकर यांच्या लेखनाला ग्रामीण पार्श्वभूमीसोबतच सामाजिक वास्तवाचा स्पर्श आहे. बनगरवाडी, कोळे दिवस, वावटळ, सत्तांतर, पुढचं पाऊल या कादंबऱ्यांमधून माणसांच्या जगण्याचे अनेक कंगोरे आपल्यासमोर उलगडून जातात. गावाकडच्या गोष्टी, जांभळाचे दिवस, हस्ताचा पाऊस, काळी आई, गोष्टी घराकडील अशा कथासंग्रहांमधल्या कथांमधून वास्तव आणि समाजजीवन आपल्या मनाला भिडून जातं. या कथात स्वप्नरंजन, छानछौकी, सुखवस्तू जग दिसत नाही. वास्तवातल्या जिवंत चित्रांमधून मनामध्ये अस्वस्थता पेरण्याचं काम माडगुळकर यांची लेखणी करत राहते.
2: माणदेशच्या परिसरातील माणसांमध्ये सांस्कृतिक वैविध्य आहे. इथल्या माणसांचं जगणं व्यंकटेश माडगुळकर यांनी शब्दातून जिवंत केलं. जे होतं ते, जे दिसलं ते आहे तसं लिहिलं. त्यात खरा गंध आहे. व्यंकटेश माडगुळकर यांची लेखनशैली आणि वास्तव चित्रण या वैशिष्ट्यांमुळे मराठी माणसाच्या वाचनाची गोडी वाढली. त्यांचं लेखन मनाला भुरळ घालणार आहे. ग्रामीण जीवनाशी एकरूप झालेली एकच व्यक्ती लेखक, चित्रकार, निसर्गप्रेमी, पक्षी प्राणी यांचे अभ्यासक आहे.
1: त्यांनी माणदेशी माणसांची मनं आपल्या साहित्यातून उलगडलीच, पण प्राणी आणि पक्ष्यांच्या मनाचाही ठाव त्यांनी घेतला. पक्षी प्राण्यांच्या सवयींचं निरीक्षणही त्यांनी तेवढ्याच ताकदीनं नोंदवलं. गावाकडच्या गोष्टी कथासंग्रहातल्या या पाहुण्याला कंटाळा यायचा. हे त्यांना कसं समजलं हे एक आश्चर्यच. यातलाच हा काही अंश उदाहरणादाखल.
0: पाहुणा गावठी बाण्याचा पण चांगला थोराड बांध्याचा होता. त्याचा रंग पिवळीसारखा होता. अंगावर केस अगदी बेताचे. शेपूट कुर्रेबाज नव्हतं. कानही नेहमी पडलेले असत. काय असेल ते असो, पण या कुत्र्याचा चेहरा सदोदित कंटाळल्यासारखा दिसे. हा कंटाळा त्याच्या डोक्यात कपाळावरच्या आठ्यात दिसेच, पण साध्या बसण्या उठण्यातही दिसे. आम्ही पुष्कळ दटावून पाहिलं, पण माजगराच्या उंबऱ्यात बसण्याचा हक्क त्यानं कधी सोडला नाही. गांधीवधाच्या जाळपोळीत आमचा जुना वाडा जळल्यानंतर नवघर फार अडचणीचं झालं होतं. पुढची चौकट, आत लहान अंगण, बसा उठायची लहान खोली, माझघर, स्वयंपाकघर आणि परसू असं फार अपुरं घर झालं होतं. बसा उठायची खोली आणि माझघर यातली जी चौकट होती तिच्या उंबऱ्यात हा पाहुणा बसायचा. त्यामुळं जाता येता त्यालाही ओलांडावं लागे. कधी चुकून अंगावर पाय पडला तर कॉक असं नुसता आवाज काढून पाहुणा मुरदाडासारखा तिथंच बसून राही.

बाजूला होत नसे. उलट पाय देणाऱ्याकडंच त्रासिक मुद्रेनं तो पाहे. त्याची जागा चांगली मोक्याची होती. आमच्या घरात तिन्ही चारी चौकटी एका रेषेत असल्यामुळं बसल्या जागी राहून त्याला सगळं पाहता येई. त्यामुळं ही जागा न सोडता पाहुणा उमऱ्यात बसून असे. सदा कंटाळवाणा चेहरा करून बसलेला पाहुणा आम्हा कुणाचं काहीही ऐकत नसे. आम्हाला शंका आली की हा बाहिरा तर नाही ना, पण ही शंका फुकाची होती.

0: मी आलेल्या म्हाताऱ्या बैलासारखा तो सावकाश जागचा उठे. बोलायला आला असतं तारे राम राम विठ्ठला पांडुरंगा असं सुद्धा तो म्हणाला असता. उठून झाल्यावर मिनिटभर जागा न सोडता तो इकडं तिकडं पाही, हळूहळू पाय उचलत बाहेर जाई. दरवाज्यातून बाहेर पडून मागील दारी वाडग्यात भरून ठेवलेल्या दूध भाकरीच्या काल्याकडं एक वार पाही आणि काय बुवा रोज रोज जेवायची कटकट असं कंटाळल्यानंच मनाशी म्हणतो असं वाटे.
1: आकाशवाणीवर नभोनाट्य लिहिण्यापासून चित्रपटांच्या कथा पटकथा लिहिणे म्हणजे त्यांच्या प्रतिभेचा आवाका किती मोठा आहे हे आपल्याला लक्षात येते. लेखनातही अलंकार नाही, शब्दजंजाल नाही, शब्दांचा फुलोरा नाही, अनावश्यक गोष्टी लादण्याचा प्रयत्न नाही. पण कथा असू दे की कादंबरी, सहज सुंदर जिवंतपणाचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून येत राहतो.
2: व्यंकटेश माडगुळकर यांनी 1948 सुमाराला लेखक म्हणून पदार्पण केलं. त्यांनी आपल्या साहित्यातून ग्रामीण माणसाचं अस्सल जिवंत दर्शन घडवलं. वास्तववादी ग्रामीण साहित्याची सुरुवात त्यांच्या माणदेशी माणसं या कथासंग्रहापासून झाली. कोवळे दिवस कादंबरीत कोवळ्या स्वातंत्र्यसैनिकाचे अनुभव आहेत. पुढचं पाऊल कादंबरी एका दलित कलावंताच्या जीवनावर आधारित आहे. त्या कलाकारावरच्या अन्यायाबद्दलची चीड आहे. बनगरवाडीत गेलेला मास्तर वाडीतल्या जीवनाशी माणसांशी एकरूप होतो. गावातलं जगणं अनुभवत गावाचाच एक भाग होऊन राहतो. बनगरवाडी त्या काळातल्या औंध संस्थांच्या अखत्यारीत होतं. त्यावेळी औंधच्या राजानं बनगरवाडीला दिलेल्या भेटीचं वर्णन त्या वातावरणात घेऊन जातं. कादंबऱ्या, अनेक कथासंग्रह आणि प्रवासवर्णनं असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं. मराठी साहित्याला अनोखं असणारं ग्रामीण जीवनाचं अस्सल चित्रण त्यांच्या कथांमधल्या व्यक्तिरेखांनी घडवलं. गावाच्या परिसरात असणारे सर्व समाजघटक अपरिहार्यपणे त्यांच्या लेखनात असतात. त्यांच्याही श्रद्धा, अंधश्रद्धा, रूढी, रिवाज, आस्था यांचं आर्थिक, भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक जीवन आणि ग्रामीण वातावरणातलं त्यांचं जगणं व्यंकटेश माडगुळकर यांनी शब्दांमधून चितारलं.
1: वावटळ, करुणाष्टक आणि कोवळे दिवस या त्यांच्या काही उल्लेखनीय कादंबऱ्या. करुणाष्टकात दारिद्र्यानं ग्रासलेल्या 8 मुलांची दुःखी आई व्यंकटेश माडगुळकर यांनी उभी केली. ग्रामीण परिसराला, तिथल्या संस्कृतीला, रूढी परंपरांना, सामाजिक प्रथांना, बलुतेदारीतून जीवन एकमेकांच्या सहकार्यानं पार करणाऱ्या माणसांच्या गोष्टींना व्यंकटेश माडगुळकर यांनी साहित्याच्या प्रवाहात सहजपणे समाविष्ट केलं. माणसांचं जगणं, माणसांचं मरणं, माणसांचे स्वभाव अशा वास्तवातील स्पंदनांना व्यंकटेश माडगुळकर यांच्या शब्दसंपदेने अमरत्व मिळवून दिलं. मराठी साहित्यात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यंकटेश माडगुळकर यांचं 28 ऑगस्ट 2001 रोजी निधन झालं. त्यांचं लेखन मात्र अजूनही मराठी मने समृद्ध करत आहे, करत राहणार आहे.
3: आपण ऐकत होतात सुप्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगुळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम ग्रामीण लोकजीवनाचा उपासक व्यंकटेश माडगुळकर. लेखन होतं श्रीकांत कात्रे यांचं आणि यात सहभाग होता प्रवीण कुलकर्णी, वैदेही कुलकर्णी आणि सचिन प्रभुणे यांचा.
2: आजच्या कार्यक्रमात आता इथंच थांबूया. पुन्हा भेट मराठी साहित्य पत्रिका आविष्कारमध्ये येत्या शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात मराठी साहित्य पत्रिका आविष्कार. निर्मिती सहाय्य होतं वैदेही कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. YCIS.AC.IN कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: राधा एंटरप्राइजेस उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स.
2: उद्योग पोल्ट्री स्विमिंग पूल ईटीबी प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA90.
1: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लीनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी.
2: बल्क सप्लाय वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन. कम्प्लीट केमिकल सोल्युशन.
1: राधा एंटरप्राइजेस D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ सातारा.
2: संपर्क 78759 510.
3: मुलांची काळजी वाटते
4: balamankare.com.
3: लहान मुलांचं मन ओल्या माती सारखं,
4: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
3: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
4: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
3: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
4: वाईट सवयी, उद्धट वर्तन,
3: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
4: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
5: आमचा फोन नंबर आहे 77981 981 22 पुणे.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 10 वाजले आहेत. आता काही ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करत आहोत. यात सुरुवातीला ऐकूया जोगळेकर हॉस्पिटल.
3: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
3: नमस्कार.
2: जेव्हा मैत्रिणींच्या हेल्थ बद्दल आपण बोलतो त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा विषय प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येतो, तो म्हणजे मेनोपॉज. या मेनोपॉजच्या आधी आणि नंतर सुद्धा बऱ्याच गोष्टींना त्या मैत्रिणीला सामोरं जावं लागतं. नेमका हा पीरियड किती कालावधीसाठी असतो, त्याच्यासाठी काय काय करणं गरजेचं असतं?
3: बेसिकली मेनोपॉजच्या व्यतिरिक्त एक पेरीमेनोपॉझल पीरियड हा कन्सेप्ट असतो. की मेनोपॉज म्हणजे नेमकं काय, की जेव्हा योग्य त्या वयामध्ये साधारण 45-48 या वयामध्ये वर्ष

0: भर म्हणजे 12 महिने जेव्हा पिरियड्स येत नाहीत, अर्थातच हे पिरियड न आल्याचं कारण हे काही सोनोग्राफीमध्ये फायब्रॉइड किंवा ओव्हरीमध्ये सिस्ट हे नसावं, आणि असा जेव्हा 12 महिने पिरियड्स येत नाही तेव्हा त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये मेनोपॉज म्हणतात. पण ह्याच्यामध्ये महत्वाचा असतो पेरीमेनोपॉझल पिरियड, म्हणजे पाळी थांबण्याच्या 1-1.5 वर्ष आधीपासून, पाळी थांबण्याचं ते अख्खं वर्ष आणि पाळी थांबल्याच्या 1-1.5 वर्षानंतर. हा सगळा पिरियड महत्वाचा असतो कारण ह्या पिरियडच्या दरम्यान भरपूर जास्त प्रमाणामध्ये हॉर्मोनल चेंजेस हे बॉडीमध्ये होत असतात आणि मेनोपॉज हा शांतपणे त्रास न होता व्हावा ह्याच्यासाठी जेव्हा आपण मेनोपॉजच्या जवळ चाललो आहोत तेव्हा काही गोष्टीचे डूज आणि डोंट्स असतात. मग ते आहार रिलेटेड असो, ते औषधांच्या सप्लिमेंट रिलेटेड असो, ते एक्सरसाइज वेट रिलेटेड असो, या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने बघणं गरजेचं असतं.
1: श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव असतो. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेले वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. डॉक्टर चारुता, आपण बोलत होतो पेरीमेनोपॉझल पिरियड बद्दल. आता यामध्ये जसे फिजिकल चेंजेस होतात तसे मेंटल चेंजेस सुद्धा नक्की होणार, कारण हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो, त्याबद्दल सांगा ना.
0: हो, हे सगळे चेंजेस होत असतात. बरेचदा पेशंट येतात माझ्याकडे आणि मला म्हणतात की मॅडम खूप चिडचिड होते आहे, अचानक खूप गरम होत आहे, अचानक खूप थंड होत आहे. तर आता खरं सांगायची ही गोष्ट आहे की पेरीमेनोपॉझल पिरियड मध्ये जे हॉर्मोनल चेंजेस होतात त्याच्यासाठी जर तुमची बॉडी आधीपासून प्रिपेअर्ड नसेल तर तुम्हाला त्रास हा निश्चित होणारच आहे. आणि कमीत कमी हा त्रास होऊन तुम्ही मेनोपॉज कडे जाल ह्यासाठी करायच्या काही गोष्टी आहेत. आयडियली असं म्हटलं जातं की भारतीय स्त्रियांमध्ये 35 नंतर रोज कॅल्शियमची गोळी ही खायला पाहिजे असते. माझं स्वतःचं असं मत आहे की जरी आपण फळं आणि भाज्या भरपूर प्रमाणात खात असलो तरी एक मला नेहमी हा पडणारा प्रश्न आहे की यामध्ये खरंच किती आपल्याला सप्लिमेंट्स या भाज्या किंवा फळांमधनं मिळत आहेत, कारण बऱ्याच गोष्टी हल्ली आर्टिफिशियली प्रिपेअर्ड असतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे माझं असं स्वतःचं मत आहे की साधारण 35 नंतर काही सप्लिमेंट्स हे आपण डाएट सोबत घ्यायला काय हरकत आहे, कारण त्यांनी नुकसान तर होणार नाही. नियमित आपण एक्सरसाइजेस सुरू केले तर आपण जेव्हा साधारण मेनोपॉझल एज मध्ये पोहोचतो तेव्हा तो जरा सुसह्य होऊ शकतो.
1: आई बाबा होणं हा प्रत्येकाचा हक्क असतो, यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: श्रोतेहो, आपण ऐकत होतात ग्राहक केंद्रित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल. आता प्रसारित करत आहोत श्वास हेल्थकेअर सांगली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
5: श्रोतेहो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
6: नमस्कार.
5: वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स आपण बघतो, श्वास मध्ये येणारे, ऍडमिट होणारे, या पेशंट्स मध्ये सुद्धा वेगवेगळी कामं करणारे लोक असतात. मला हा प्रश्न अशांसाठी विचारायचा आहे जे शेतात काम करतात, म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांना होणारे पण खूप आजार असतील, त्यांना श्वसनाच्या काही तक्रारी असतील किंवा आरोग्याच्या तक्रारी, त्यांनी कशी काळजी घ्यावी, असा काही पेशंट असतात का?
6: हो, तर बरेच शेतकरी आम्हाला दाखवण्यासाठी येतात. त्यांना दम लागतो, खोकला येतो, पण त्यांना बऱ्याच गोष्टी ह्या नॉर्मल वाटतात. म्हणजे शेतकऱ्यांचं काम हे शेतामध्ये धुळीमध्ये असतं हे मान्य आहे. त्यांना वाटतं की धुळीमध्ये काम केलं तर थोडाफार खोकला येणारच, याचा अर्थ तो आजार नाही आहे. आणि ते बऱ्याच अंगी हे अंगावर काढलं जातं आणि आजार वाढल्यानंतर मग ते त्रास जोपर्यंत कमी होत नाही अशा वेळी ते ओपीडीमध्ये येतात. तर अशा पेशंटची जेव्हा तपासणी करतो, म्हणजे पल्मोनरी फंक्शन टेस्ट, म्हणजे फुफ्फुसाची कपॅसिटी जेव्हा चेक केली जाते तेव्हा ही कपॅसिटी कमी होत झालेली असते. त्याचबरोबर DLCO म्हणजे डिफ्युजिंग कपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते. ह्यामध्ये सुद्धा रेस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीजेस

0: ILD म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज, ज्याला मराठीमध्ये फुफ्फुसाची जाळी होणे जे म्हणतो, हा आजार होता. तर हा एक सिंगल आजार नसून हा बऱ्याच आजारांचा एक ग्रुप आहे. आणि यामध्ये काय होतं की पेशंटला हळूहळू आजार वाढत जातो आणि श्वसन विकार वाढत जातो, दम वाढत जातो, पेशंटला कोरडा खोकला लागतो, पेशंटचा ऑक्सिजन लेवल कमी होते, पेशंटला रात्री अस्वस्थ वाटतं.
1: मग ह्या तक्रारी घेऊन पेशंट येऊ शकतात. याबद्दल अजून तुमच्याकडून ऐकायचंय, पण त्याआधी श्रोतेहो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय शेती काम करणारे किंवा शेतकरी यांना होणारा हा आजार.
0: तर ILD म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज, ह्या आजाराचं निदान करण्यासाठी जसं मी बोललो की DLCO डिफ्युजिंग कॅपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते, त्याचबरोबर HRCT म्हणजे हाय रिझोल्युशन CT स्कॅन छातीचा हा केला जातो, ज्यामध्ये अगदी डिटेलमध्ये त्याचे बारकावे तपासले जातात आणि ह्यामध्ये हा ILD शोधला जातो. त्याचबरोबर ह्या ILD होण्यामागच्या कारणे म्हणजे त्याला कशामुळे झाला आणि त्याची पुढची ट्रीटमेंट काय असणार आहे हे ठरवण्यासाठी इतर तपासण्या केल्या जातात आणि त्याचे कारण शोधले जाते. त्यांना नेमकी ती ट्रीटमेंट देऊन पेशंटला स्पेसिफिक टेलर्ड मेडिसिन किंवा टेलर्ड ट्रीटमेंट आपण देतो आणि पेशंट बरा होतो.
1: अच्छा.
0: श्रोतेहो, ILD किंवा फुफ्फुसात जाळी होणे हा आजार बऱ्याच वेळा वेगाने वाढू शकतो आणि पेशंटला त्रास फार वेगाने होऊ शकतो आणि ह्याच्यावर शेवटचा उपाय म्हणजे लंग ट्रान्सप्लांट, ज्याला आपण मराठीमध्ये फुफ्फुस प्रत्यारोपण म्हणतो, हा आहे. पण हे जर वेळीच टाळायचे असेल तर तुमचा कोरडा खोकला आणि किरकोळ असला तरी दम लागणे याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच श्वसन विकार तज्ञांना तुम्ही दाखवून घ्या.
1: नक्कीच डॉक्टर, हे शेवटी तुम्ही सांगितलं ते खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवूयात, वेळीच डॉक्टरांपर्यंत पोहोचणं. याबरोबरच आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोतेहो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83-850-63-934, 83-850-63-934, 7385-06-3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपाय या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोते, आपण ऐकत होतात श्वास हेल्थ केअर सांगली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद.
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
6: नमस्कार.
5: आज आपण केस बघणार आहोत 42 वर्षांच्या गृहस्थांची, ज्यांना किडनी स्टोनचा त्रास होता, दुसऱ्यांदा त्यांचं किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यानंतर मात्र क्रिएटिनिन लेवल त्यांची वाढायला लागली होती. या कंडिशन मध्ये ते ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले, त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि क्रिएटिनिन नॉर्मल पण झालं. पण यामागचं कारण काय, म्हणजे ऑपरेशन नंतर जर का स्टोन्स काढून टाकले तर मग क्रिएटिनिन लेवल का वाढली आणि हे आपण टाळू शकतो का?
6: नाही, बेसिकली एक लक्षात घ्या की रिपीटेड स्टोन होण्याचा प्रॉब्लेम सध्या वाढत चाललाय अनेक जणांमध्ये. कारण कसं आहे की एकदा स्टोन आले बरोबर ना, तुम्ही ते स्टोन काढून टाकले, पण स्टोन बनण्यासाठी शरीरामध्ये जे वातावरण होतं ते तुम्ही रिपेअर केले का किंवा ते तुम्ही बदलले का, हे नाही होत. म्हणजे ओव्हरऑल जर का मॉडर्नच्या हिशोबाने जर का बघायला गेलं तर शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागतात, बरोबर आहे ना. मग आता ह्या ऍसिडिक लेवल वाढायला मानसिक पण कारण आहे आणि शारीरिक पण कारण आहे. आणि हे एक्सेस ऍसिड जर का वाढायला लागलं तर शरीर काम नाही करू शकणार. मग काय होतं, हाडातलं कॅल्शियम फॉस्फरस काढलं जायला लागतं आणि मग ते काय करतं, स्टोन क्रिएट करतं, बरोबर की नाही. आणि मग तुम्ही काय करणार की स्टोन झाले म्हणल्यावर ते स्टोन काढून टाकणार, बरोबर. मग त्याच्यासाठी आधी लिथोट्रिप्सी करत होते, म्हणजे की व्हायब्रेशन देऊन स्टोन पडत होते. आता लेझर केलं जातं, पण शेवटी तुम्ही लेझर देत असताना त्याचा इम्पॅक्ट किडनीवर होणारच आहे थोडाफार तरी, बरोबर की नाही. आणि जर का त्याचा इम्पॅक्ट थोडा, म्हणजे समजा तुम्ही एखाद्या वेळेला केलं तर कदाचित एवढं होणार नाही, पण तुम्ही परत एकदा, मी बऱ्याच जणांना

0: एकदाचा स्टोन काढून टाकला की हार्टच्या बाबतीत पण असं होतं की एकदा बाबा म्हणजे ऑपरेशन झालं ब्लॉकेज काढले की आता काही झालं असं नाही. रिपीटेड ऑपरेशन होऊ शकतं, परत ब्लॉकेज होऊ शकतं. तसं किडनीमध्ये म्हणजे वातावरण जर का नाही बदललं तर परत स्टोन होतात आणि मग रिपीटेड तुम्ही ऑपरेशन करायची पाळी आली तर ते लेझर तुमच्या किडनीला सुद्धा डॅमेज करू शकतात आणि ते किडनीला जर का त्याच्यामुळे जर का काही डॅमेज झाला तर मग किडनी कामच नीट करणार नाही म्हणल्यावर क्रिएटिनिन लेवल वाढू शकते.
1: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025.
0: म्हणजे बेसिकली कसं आहे की शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढल्यामुळे प्रॉब्लेम होणार आहेत, बरोबर की नाही? आयुर्वेदामध्ये तर सांगितलं की जर का शरीराचं वातावरण बिघडलं मग ते वातपित्त कफामध्ये काही बिघडलं तरी सुद्धा किडनी स्टोन होऊ शकतो, बरोबर की नाही? कारण शेवटी शरीराला त्याला मॅनेज करण्यासाठी काही ना काही करावं लागतं. अस्थिधातू बिघडतो, मासधातू बिघडतो आणि त्याच्यातून या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे ओव्हरऑल शरीराचं वातावरण काय केलं पाहिजे, बॅलन्स केलं पाहिजे. एक्सेस जे काही ऍसिड वाढतंय ते मेंटेन केलं पाहिजे. हे जर का बॅलन्स केलं तर रिपीटेड किडनी स्टोन होणार नाही. आणि जर का रिपीटेड म्हणजे किडनी स्टोनचं ऑपरेशन केल्यामुळे जर का तुमचं क्रिएटिनिन लेवल वगैरे वाढत असेल तर ते कसं असतं की तो अक्यूट फेल्युअर असतो कधी कधी. म्हणजे बाबा तेवढा लेझर दिला आणि त्याच्यामुळे तो काय झाले, किडनी थोडीफार प्रॉब्लेमॅटिक झाली. जर का त्याला योग्य वातावरण दिलं, योग्य हे झालं तर शरीर नेहमी डिजनरेट आणि रिजनरेट होतच असतं, बरोबर की नाही? किंवा म्हणजे जे उरलेले काही किडनीचे सेल आहेत, कारण आपल्याला सगळ्यात गोष्टी एक्सेस दिलेल्या आहेत देवानी, बरोबर ना? मग आहे ती किडनी जर का तुम्ही व्यवस्थित फंक्शनिंग साठी त्याला योग्य वातावरण दिलं तर आपल्याला क्रिएटिनिन लेवल पण काय करता येते, कमी करता येते. तर त्यामुळे अशा वेळेला जर का म्हणजे तुम्हाला किडनी जर का वाचवायची असेल आणि क्रिएटिनिन लेवल जर का तुमचं प्रायमरी लेवलला वाढायला लागलं आणि तुम्ही लगेच जर का आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर प्रॉपर म्हणजे म्हणतो ना की बॉडी बॅलन्सिंग करून किडनीला वाचवता येतं. पण जर का नुसतंच तुम्ही पॅरामीटर बॅलन्स करण्यासाठी अनेक प्रकारच्या गोळ्या चालू केल्या तर मात्र मग ते क्रिएटिनिन लेवल वाढून मग नंतर ते डायलिसिस कडे प्रकरण जातं. तर त्यामुळे म्हणजे कसं आहे माहिती ना की जर का माणूस म्हणजे किडनी तसं नाही कुठल्याही बाबतीमध्ये जर का ऑर्गन फेल्युअर मध्ये जात असेल तर त्यांनी प्रॉपर जर का आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर आपल्याला या सगळ्या गोष्टी रिव्हर्स करता येतात. त्यामुळे नॉर्मल काय म्हणतो की निरोगी आरोग्य जर का पाहिजे असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकलात ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद.
3: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू
4: ऍट 64 Avenue 1BHK 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
3: साताऱ्याच्या 64 Avenue ची आता शेवटचीच 5वी विंग बुकिंग सुरू. यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
4: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
3: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
4: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.
5: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन, 4000 चा आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट.

0: पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट.
1: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
3: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा 90 21 28 45 70.
4: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
5: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
4: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
5: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
4: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
6: 99 Avenue,
7: 1 BHK 17.25 lakh, 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
6: 99 Avenue, विकास नगर, सातारा 97 97 92 99 99.
8: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
9: अय्या, खरच? मी लाजले बर. ते राहू दे, आधी अंगठी आणि चमकी करा.
8: आई, आता झाली का पंचायत?
6: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान NX चा अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव.
10: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
6: श्री वर्धमान NX चा अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर, सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स NX, सम्राट गणपती चौक, सातारा.
10: तेव्हा श्री वर्धमान NX मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा. नियम व अटी लागू.
11: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
12: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
11: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
12: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.
13: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
14: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
13: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
15: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 10:20 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम PN गाडगीळ अँड सन्स.
16: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
17: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
18: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
17: श्रोते हो, जगात भारत असा एक देश आहे की सर्वात जास्त घरगुती सोनं म्हणजे घराघरात साठवलेलं सोनं हे भारतामध्येच आहे. आणि भारतीय महिलांना सोन्यांच्या दागिन्यांचा सोस तर प्रत्येक राज्यात कमी अधिक प्रमाणात असतोच. महिलांच्या अनेक दागिन्यांपैकी सगळ्यात आवडणारा, ठसठशीतपणे दिसणारा असा दागिना म्हणजे सोन्याचे हार. सुंदर अशा कलाकुसरीच्या देखण्या सुवर्ण हारांमुळे स्त्री सौंदर्यामध्ये नक्कीच भर पडते. तर आज सुवर्ण हारांच्या विविध प्रकारांपैकी श्रीमंत हार आणि पोहे हार याची माहिती आपल्याला देण्यासाठी पूना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आपण आमंत्रित केलंय. मोडक साहेब, नमस्कार.
19: नमस्कार. पोहे हार आपण जर पहिल्यांदा बघायला घेतलं तर तो सिंगल पदरी असतो, जनरली एक पदरी असतो आणि त्या एक पदरामध्ये पोह्याच्या आकाराचे टिकल्या या त्याच्या स्वतःच्याच सेल्फ डिझाईन मध्ये त्या गुंफलेल्या असतात. मागे मानेवरती त्याला एक्सटेन्शन करण्याकरता

0: चेन लावलेली असते. साधारणपणे पोह्याचा विचार केला 24 ते 28 इंच लांबीचा, आणि पोहा आपला जो नॉर्मल जाड पोहा असतो त्या आकाराचा पोहा, त्यातला हारातला जो आहे तो, आणि दुपदरी असतो तो पोहा, म्हणजे त्याचं एकमेकावरती वाकून एकत्र त्याची तार तयार केली जाते जेणेकरून ते एकात एकात गुंपता येतात, आणि मध्यभागी त्याला थोडीशी खाच असते पोह्याच्या याला. आणि ते साधारण 24 ते 28 इंचाचं जर करायचं झालं तर ते 19 ते 20 ग्रॅम वजनापर्यंत होतं. आत्ताच्या भावानी 1.5 लाख रुपयाच्या आसपास जर 10 ग्रॅम सोन्याचं वजन असेल तर 3 लाखाचं सोनं होतं, आणि साधारण 16% मजुरी त्याच्यावरती म्हटलं तर 37 × 48 म्हणजे 28,000 रुपये मजुरी, आणि त्याच्यावरती जीएसटी असं करून साधारणपणे 360,000 ते 370,000 पर्यंत तयार होतो. श्रीमंत आहार जो तुम्ही म्हणलात तो श्रीमंत आहार हा पोहे आहाराचाच पुढलं व्हर्जन आहे.
1: बर,
0: जिथे चेन असते मानेवरून येणारी, दोन बाजूच्या दोन ज्या चेन असतात तिथे एक प्रकारचं पदक निर्माण केलेलं असतं, आणि त्याला खाली एक वेढे तयार केलेले असतात की ज्याच्यातून खाली पदर ओवलेले असतात, आणि असे 4 पदर एका खाली एक ओवले पोहे आहाराचे की त्याला श्रीमंत आहार म्हणायचं.
1: अच्छा,
0: तर 4 पदरी तो साधारणपणे श्रीमंत आहार जर आपण विचार केला तर तो 24 इंच 25 इंचापर्यंत असेल तर तो 80 ग्रॅम पर्यंत होतो. आता तेच सगळं परत 20 ग्रॅमचं जर 3,60,000 होत असेल तर 80 ग्रॅमचं त्याच्या चौपट होणार, कारण 12-13 लाख रुपयापर्यंत शेवटी श्रीमंत आहार आहे त्याची किंमतही तशीच पाहिजे, तर 12-13 लाखापर्यंत ते 80 ग्रॅम वजनाचा श्रीमंत आहार बनू शकतो. आता आधुनिक काळामध्ये ते हलक्या वजनातही बनवायचे पद्धत निघाली, आधुनिक काळात त्याचं लांबीही कमी करायची पद्धत निघाली, कारण काही काहींना फार लांब नको असतं, कॉलर बरोबर ते नेकलेस सारखेच हार पण प्रकार हवे,
1: आणि मंगळसूत्राच्या आतमध्ये
0: बसणारे असतात. आता मंगळसूत्रच कॉर्पोरेट मंगळसूत्र इतके आखूड असतात की त्याच्यापेक्षा कमी, त्यामुळे ते वजन कमी जास्त होऊ शकतं. पण प्रकार जो आहे तर पोहेहार हा सिंगल पदरी पोहेहार असतो, श्रीमंत आहार हा 4 पदरी पोहेहारचाच प्रकार पण तो 4 पदरामध्ये असतो, त्यामुळे ते साधारणपणे 3-3.5 लाखात पोहेहार होतो, साधारणपणे 12 लाख रुपयापर्यंत श्रीमंत आहार होतो.
1: बरोबर, आणि त्याच्या पदकांवरचं जे डिझाईन असतं ते पण बदलत असतं.
0: पोह्याचं जे पदक असतं त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या आकृत्या असतात, म्हणजे ज्या पारंपरिक आपल्या आकृत्या आहेत निसर्गाच्या संदर्भात असतील, देवदेवतांच्या असतील किंवा इतर कुठल्याही असतील, तर त्या आकाराप्रमाणे असतात, आणि मागे त्याला वाढवण्याकरता लांबी वाढवण्याकरता चेन पुढे मागे करता येते.
1: म्हणजे या सगळ्याचा विचार करून ज्यांना श्रीमंत हार किंवा पोहेहार बनवायचा आहे त्यांनी या सगळ्याची माहिती घेणं गरजेचं आहे,
0: आणि त्या प्रमाणात सेव्हिंग करणे.
1: अगदी खरंय मोडक साहेब, स्त्रियांच्या गळ्यातला शोभिवंत अशा सुवर्णहारांपैकी लक्ष्मीहार आणि पोहेहार यांची आज आपण श्रोत्यांना माहिती दिलीत, त्यासाठी मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
2: श्रोतेव, आपण ऐकत होतात ग्राहक केंद्रित कार्यक्रम पीएन गाडगे अँड सन्स. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: मॅनेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
1: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
0: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
1: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.

तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी। आकाशवाणी वरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणी वरून जाहिरात करा। हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046।

श्रोतेहो, आज सकाळी 11:40 आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम जरूर ऐका 11:40

103.9 एकमेगाहर्ट्झ तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजत आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत दिलंय दशरथ पुजारी यांनी.

0: दहावी झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
1: काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
0: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा।
1: 11वी विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे।
0: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे।
1: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल।
0: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध,
1: आणि विशेष म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस।
0: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा।
1: YCIS विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा।
0: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: शरद अरे गपगप का झालायस, कसला विचार करतोय?
2: बाबांची कावीळ उतरतच नाही, पोटात पाणी बी झालंय. जवळपास कुठं खात्रीशीर उपचार होईल का याचा विचार करतोय, पण काय बी कळना झालं.
3: अहो फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, जलोदर अर्थात असायटिस, यासाठी संपूर्ण लिव्हर केअर तर आहेच, परंतु दूषित अन्न पाणी, ऑटो इम्युन, अतिमद्य सेवन, मधुमेह यामुळे उद्भवणारी कावीळ, रक्तातील कावीळ आणि स्त्रियांमध्ये होणारी विशेष कावीळ, या सर्वांसाठी परिपूर्ण तपासण्या आणि योग्य उपचार मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये. अगदी विश्वासानं तुम्ही तिथे जा आणि उपचार घ्या. मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
4: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
5: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
5: संपर्क 83 29 72 94 98.
6: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
7: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
6: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
7: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
6: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
7: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
6: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
7: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95 185 68 006.
8: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
9: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।

0: बालकवी ठोंबरे यांची गीतरचना आपण ऐकलीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेवी योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84082993 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: मुलांची काळजी वाटते
4: balmankare.com.
3: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
4: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
3: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
4: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
3: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
4: वाईट सवयी, उद्धट वर्तन
3: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
4: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
5: आमचा फोन नंबर आहे 77981 982 22 पुणे.
6: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
7: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
6: खरंच?
7: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
6: आणि पारंपरिक कोर्सेस
7: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
8: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
2: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
3: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
4: सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर कुसुमाग्रज यांची रचना, गायक आणि संगीतकार आहेत सी रामचंद्र.

0: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स।
1: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू।
0: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
1: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी।
0: आजच प्रवेश निश्चित करा। ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256।

0: करी।
1: मुलांची काळजी वाटते
2: बालमन केअर .com।
1: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
2: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो।
1: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो।
2: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो।
1: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
2: वाईट सवयी, उद्धट वर्तन
1: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात।
2: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन।
3: आमचा फोन नंबर आहे 77981 982 22। पुणे
4: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय।
5: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस।
4: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा, संपर्क 9665784.
6: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
7: देत आहे 18 महिने मुदतीची
6: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
7: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
6: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
7: संपर्क 84082993994। धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
6: नियम आणि अटी लागू।
8: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा, 9021 28 45 70।
9: सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया यशवंत देव यांच्या संगीत रचनेत कवी अनिल यांचं गीत। स्वर आहे वसंतराव देशपांडे यांचा।

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत गायलं होतं शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी.
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
2: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
2: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37. 99 अवेन्यू
1: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
2: 99 अवेन्यू विकासनगर सातारा. 97-97-92-99-99.
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
4: होऊ दे ना पूर्ण
3: आमचं बाळाचं स्वप्न.
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
5: तुम्हाला शिंका येणे, बंद नाक किंवा अलर्जीचा त्रास फक्त पावसाळ्यातच होतो की वर्षभर असतो? मग ऐका शहरातील प्रसिद्ध डॉक्टरांचा तज्ज्ञ सल्ला.
6: नमस्कार, मी डॉक्टर महेश कोकणे फुलटण मधून बोलत आहे. काही अलर्जी केवळ विशिष्ट ऋतूंमध्ये जसे की पावसाळा किंवा हिवाळा यामध्ये दिसून येतात, यांना सीझनल अलर्जी असे म्हणतात. तर काही लोकांना धूर पाळीव प्राणी किंवा प्रदूषणामुळे वर्षभर अलर्जीचा त्रास होतो. पावसाळ्यात आपले घर स्वच्छ आणि कोरडे ठेवा, ओलसर ठिकाणे टाळा आणि बेडशीट व उशीचे कव्हर नियमित धुवा. लहान उपाय योजना आणि योग्य उपचारांमुळे तुम्हाला आराम मिळेल आणि मोकळेपणाने श्वास घेता येईल.
7: इश्यूड इन पब्लिक इंटरेस्ट बाय डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज. दिस इन्फॉर्मेशन इज नॉट अ सब्स्टिट्यूट फॉर मेडिकल एडवाइस. प्लीज कंसल्ट युअर डॉक्टर व्हाइल प्रिपेअर्ड विथ केअर. डॉक्टर रेड्डीज अज्यूम्स नो लायबिलिटी फॉर इट्स कंटेंट.
8: 10वी झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
9: काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
8: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.
9: 11वी विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
8: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे.
9: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल.
8: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध.
9: आणि म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस.
8: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा.
9: YCIS विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा.
8: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142.
10: डिप्लोमाला नापास झालात,
11: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
10: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
11: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ डहाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन डहाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
10: तोही मोफत.
11: संपर्क 98-220-71-571.
0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर विजय कठीण यांच्या संगीत दिग्दर्शनात पारंपरिक लोकगीत ऐकूया संतोष आणि प्रज्ञा यांच्या स्वरात.

0: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
1: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
0: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
1: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37. हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
2: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
2: संपर्क 83-29-72-94-98.
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
5: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
6: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
5: खरंच?
6: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
5: आणि पारंपरिक कोर्सेस?
6: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
7: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, पोवाई नाका सातारा. संपर्क 98-90-55-94-64.
8: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
9: ऍट 64 अवेन्यू, 1BHK, 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी सातारा. 72-94-94-64-64.
8: साताऱ्याच्या 64 अवेन्यू ची आता शेवटचीच 5वी विंग. बुकिंग सुरू.
10: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया शर्मिला दातारे यांच्या आवाजात एक बालगीत.

0: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
1: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
2: अय्या, खरच? मी लाजले बर. ते राहू दे, आधी अंगठी आणि चमकी करा.
1: आई, आता झाली का पंचायत?
3: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान एनएक्स चा अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव.
4: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
3: श्री वर्धमान एनएक्स चा अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव पंचमुखी गणपती समोर सातारा आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स सम्राट गणपती चौक सातारा.
4: तेव्हा श्री वर्धमान एनएक्स मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा. नियम व अटी लागू.
5: तुम्हाला शिंका येणे, बंद नाक किंवा अलर्जीचा त्रास फक्त पावसाळ्यातच होतो की वर्षभर असतो? मग ऐका शहरातील प्रसिद्ध डॉक्टरांचा तज्ज्ञ सल्ला.
6: नमस्कार, मी डॉक्टर महेश कोपणे फुलटण मधून बोलत आहे. काही अलर्जी केवळ विशिष्ट ऋतूंमध्ये जसे की पावसाळा किंवा हिवाळा यामध्ये दिसून येतात, यांना सीझनल अलर्जी असे म्हणतात. तर काही लोकांना धूर पाळीव प्राणी किंवा प्रदूषणामुळे वर्षभर अलर्जीचा त्रास होतो. पावसाळ्यात आपले घर स्वच्छ आणि कोरडे ठेवा, ओलसर ठिकाणे टाळा आणि बेडशीट व उशीचे कव्हर नियमित धुवा. लहान उपाय योजना आणि योग्य उपचारांमुळे तुम्हाला आराम मिळेल आणि मोकळेपणाने श्वास घेता येईल.
7: इश्यूड इन पब्लिक इंटरेस्ट बाय डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज. दिस इन्फॉर्मेशन इज नॉट अ सब्स्टिट्यूट फॉर मेडिकल एडवाइस. प्लीज कंसल्ट योर डॉक्टर व्हाइल प्रिपेयर्ड विथ केअर. डॉक्टर रेड्डीज अज्यूम्स नो लायबिलिटी फॉर इट्स कंटेंट.

0: दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
1: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
0: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
1: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
0: आजच प्रवेश निश्चित करा. YCIS.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
2: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया BK महेंद्र यांचं हिंदी भजन कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात.

कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं बी के महेंद्र यांचं हिंदी भजन आपण ऐकलं आणि याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 11:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, 1968 साली आलेल्या साथी चित्रपटातलं अत्यंत मधुर आणि भावनांनी सजलेलं गीत आपण ऐकणार आहोत. हे गीत लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजात गायलं असून संगीत नौशाद यांचं तर शब्द मजरूह सुलतानपुरी यांचे आहेत. ऐकूया अजरामर असं हे प्रेमगीत.

0: तुम्हाला शिंका येणे, बंद नाक किंवा अलर्जीचा त्रास फक्त पावसाळ्यातच होतो की वर्षभर असतो? मग ऐका शहरातील प्रसिद्ध डॉक्टरांचा तज्ज्ञ सल्ला.
1: नमस्कार, मी डॉक्टर महेश कोपणे फुलटण मधून बोलत आहे. काही अलर्जी केवळ विशिष्ट ऋतूंमध्ये जसे की पावसाळा किंवा हिवाळा यामध्ये दिसून येतात, यांना सीझनल अलर्जी असे म्हणतात. तर काही लोकांना धूर पाळीव प्राणी किंवा प्रदूषणामुळे वर्षभर अलर्जीचा त्रास होतो. पावसाळ्यात आपले घर स्वच्छ आणि कोरडे ठेवा, ओलसर ठिकाणे टाळा आणि बेडशीट व उशीचे कव्हर नियमित धुवा. लहान उपाय योजना आणि योग्य उपचारांमुळे तुम्हाला आराम मिळेल आणि मोकळेपणाने श्वास घेता येईल.
2: इश्यूड इन पब्लिक इंटरेस्ट बाय डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज. दिस इन्फॉर्मेशन इज नॉट अ सब्स्टिट्यूट फॉर मेडिकल एडवाइस. प्लीज कंसल्ट युअर डॉक्टर. व्हाइल प्रिपेअर्ड विथ केअर, डॉक्टर रेड्डीज अज्यूम्स नो लायबिलिटी फॉर इट्स कंटेंट.
3: मुलांची काळजी वाटते?
4: balamankare.com.
3: लहान मुलांचं मन ओल्या मातीसारखं,
4: ते समजून घेतलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देता येतो.
3: बालमन, आम्ही मुलांचं मन जाणतो.
4: बालमन संवादानं त्यांच्या विचारांना दिशा देतो.
3: अभ्यासाकडे दुर्लक्ष, हट्टीपणा,
4: वाईट सवयी, उद्धट वर्तन,
3: अशा लहान मुलांच्या अवघड वाटणाऱ्या समस्या काउन्सिलिंगने सहज सोडवता येतात.
4: सर्व वयातल्या मुलामुलींच्या काउन्सिलिंग साठी बालमन.
5: आमचा फोन नंबर आहे 77981981822 पुणे.
6: डिप्लोमाला नापास झालात,
7: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
6: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
7: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ ढाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन ढाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
6: तोही मोफत.
7: संपर्क 98220-71571.
8: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
9: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
8: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
9: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
8: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
10: श्रोते हो, सौंदर्याचं वर्णन अनेक गीतातून केलं गेलंय, पण शब्दांची जादू, सुरांचं माधुर्य आणि मोहम्मद रफी यांचा रेशमी आवाज असा सुंदर संगम क्वचितच ऐकायला मिळतो. शकील बदायनी यांच्या काव्यमय शब्दांना रवी यांच्या सुरांची साथ लाभली आणि तयार झालं घराना चित्रपटातलं हे सदाबहार गीत.

0: या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 11:40 होत आहेत. आता आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकूया.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित रूपकात्मक कार्यक्रम एमडीचा काळ थंडरची ललकार. यात सहभागी आहेत नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल आणि सारिका पाठक. सादरकर्ते आहेत सतीश रेवे.
2: हॅलो पार्थ, बाळा कसा आहेस? अभ्यास सुरू आहे ना व्यवस्थित?
3: हो बाबा, छान सुरू आहे अभ्यास.
4: अहो मलाही बोलू द्या, शेवटचं वर्ष आहे तुझं, हलगर्जी करू नकोस.
3: हो आई, नाही करत. आई एक नवीन कोर्स आलाय ग, त्यासाठी पैसे हवे होते. पाठव ना ग. बर आई, ठेवतो मी फोन, थोडा अभ्यास करायचाय, पण नक्की पैसे तेवढे पाठव आई.
4: ओके बाळा, आम्ही पाठवतो आणि काळजी घे. हा
2: अरे पार्थ, हे बघ नवीन ड्रग आलाय बाजारात, स्वस्त पण आहे आणि मस्त पण आहे. चल सोबत मिळून घेऊ.
3: चल चल चल, जाऊया जाऊया. अरे वा, सर्व मिळून घेऊया आपण. चल
2: चेस.
5: हॅलो हॅलो पार्थचे बाबा, मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय. तुमच्या पार्थला आम्ही ड्रगची तस्करी करताना पकडलंय. शिवाय ड्रगच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. तुम्ही त्वरित या.
2: पार्थची आई, पार्थने हे काय करून बसलाय हा?
4: अहो काय होऊन बसलाय. श्रोते हो, किती भयानक आहे ही परिस्थिती. आई वडील जे आपल्या पाल्यांसाठी वाटेल ते करायला तयार असतात, परिस्थिती अभावी कर्ज काढून मुलांना शिक्षणासाठी बाहेर सुद्धा पाठवतात. आशा एवढीच असते की मुलांनी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं. मुलगा बाहेर शिकायला गेला हे किती आनंदानं आणि गर्वानं ते मिरवत असतात, पण वास्तव्य काही वेगळंच असतं. दारू ड्रग्सच्या नशेत कित्येक जण त्यांचे प्राण गमावतात. या सर्वांना या गर्तेतून बाहेर काढणं, त्यांचं भविष्य वाचवणं, अंमली पदार्थांची बेकायदेशीर तस्करी थांबवणं आणि त्याच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं दरवर्षी 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य आणि अवैध व्यापार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाच्या अनुषंगानं या तरुण पिढीला या व्यसनाच्या विळख्यातनं बाहेर काढणारे ऑपरेशन थंडरच्या माध्यमातनं स्वतः प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करून अंमली पदार्थ आणि अवैध व्यापाराला आळा घालणारे नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त आयपीएस अधिकारी डॉ रवींद्र सिंगल यांना आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे. आपण त्यांच्याकडनं त्यांनी केलेल्या कार्याविषयी आणि तरुण पिढीला या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊयात. तर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, नागपूर आकाशवाणी स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे.
6: खूप धन्यवाद मॅडम.
4: सगळ्यात आधी तर डॉक्टर

0: सिंगल सर, आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की अल्कोहोल, गांजा, चरस, हेरॉईन यासारख्या जे पारंपरिक अंमली पदार्थांची नावं ऐकत आलेलो आहे आपण, तर त्यात आता सिंथेटिक ड्रग्ज पण खूप वाढत चालले आहे असं ऐकिवात आहे. यात MD म्हणजे मॅफड्रॉन हे नाव प्रामुख्यानं समोर येऊ लागलंय. याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
1: अगदी बरोबर मॅडम, जे पारंपरिक जे ड्रग्ज होती जे आपण ऐकत होतो, परंतु ह्याशिवाय आता सिंथेटिक ड्रग्ज आलेले आहे जे नवीन आहे. मेफेड्रिन जसं आपण सांगितलं, तसेच LSD नावाची एक ड्रग्स आहे आणि इतर काही कॉम्बिनेशन बनून नवीन ड्रग्स येत आहे. त्याशिवाय काही इंजेक्शन्स वगैरे आपण घेत आहे त्याच्यातही केमिकल बेस्ड ते आहे. तर हे एक गंभीर विषय झालेला आहे आणि ते याला प्रिपेअर करण्यासाठी काय मोठी जागा लागत नाही. ते छोटासा जर एक 10x10 खोली असली किंवा त्याच्यापेक्षा जरी लहान असली तर त्याच्यात केमिकल कॉम्बिनेशन्सनी ते बनू शकतात. तर एक गंभीर समस्या झालेली आहे. आणि हे कुठे म्हणजे आपल्याला वाटेल की हे सोसायटी आहे, हाऊसिंग सोसायटी आहे, हे स्लम्स आहे किंवा एखादी फॅक्टरी बंद आहे किंवा कमर्शियल एरिया आहे, हे कुठेही सुरू होऊ शकतोय. तर हे एक मोठा एक आव्हान सगळ्यांच्या समोर आहे. पोलीस तो आहेतच, त्याच्यासाठी NCB आहे, ANTF डिपार्टमेंट आपला स्टेट पोलीसचे आहे, ते सगळे आहे. परंतु हे समाजासाठी एक मोठी समस्या झालेली आहे.
0: नक्कीच. आणि मुख्यतः हे ड्रग्ज घेणारे तरुण वर्ग आढळून येतात, मग ह्या तरुणांच्या शरीरावर आणि आरोग्यावर काय परिणाम मुख्यतः होत असतो ह्या सगळ्या गोष्टी?
1: आम्ही ज्याप्रमाणे मुलांशी बोललो आहे, काही मूवीज जर तुम्ही बघितले, हे रियालिटी दाखवत आहे की कसे कसे त्यांच्यावर इम्पॅक्ट होतो. माझं असं म्हणणं आहे स्वतः की त्यांचे एक ते मेंदूवर फार मोठा त्यांचे परिणाम होतो, म्हणजे मानसिक दृष्टीने ते वीक होऊन जातात, स्वतःवर कंट्रोल राहत नाही, एन्झायटी वाढतात, डिप्रेशन वाढतात आणि काही मुले जे आहेत आपले स्वतःचे प्राण घेण्याचा प्रयत्न करतात. हा फार गंभीर ते नेगेटिव्ह परिणाम आपले मेंदूवर होतो. याशिवाय फिजिकल आपलं जे एक्झिस्टन्स आहे त्याच्यावरही परिणाम होतो. आपला जे डाईट आहे तो कमी होऊन जातो, आपला जे वीकनेस वाढतो, फार एकदम दुसऱ्यांशी बोलताना स्वतःवर संयम राहत नाही, म्हणजे एकदम आउट ऑफ कंट्रोल हे मुले होऊन जातात. आणि आम्ही तो असं बघितलेलं आहे काही यंग मुले म्हणजे 16-17 वर्षाचे ते आपले पेरेंट्सवर पण भात उचलतात, इथपर्यंत त्यांची मानसिकता होऊन जातात, म्हणजे स्वतःवर कंट्रोलच राहत नाही.
0: नक्कीच सर. आणि NPDS कायद्यानुसार मॅफेड्रॉन बाळगणं किंवा व्यापार करणं हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे, मग ह्या गुन्ह्याच्या अंतर्गत कुठली शिक्षा होऊ शकते?
1: याच्यात जे आहेत ना, कुठली ड्रग्स असली, आपला NDPS ऍक्ट आहे 1985 आणि त्याच्यात त्यांची शिक्षा दिलेली आहे. म्हणजे स्मॉल क्वांटिटी असली, लेस देन कमर्शियल क्वांटिटी असली आणि कमर्शियल क्वांटिटी असली, असं तीन भागात त्यांनी हे दिलेलं आहे. आणि त्याच्यात जसं थोडी क्वांटिटी असली तर त्याची 1-2 वर्षाची शिक्षा आहे आणि फाईन पण आहे. दुसरा जर असली तर त्याचे 10 वर्षपर्यंत आहे. काही एक्स्ट्रीम केसेसमध्ये म्हणजे रिपीट ऑफेंडर्स जर असले त्याला डेथ पेनल्टी पर्यंत आहे. आणि त्याच्यासाठी एक स्पेशल जजची नियुक्ती पण होतात, म्हणजे हा स्पेशली ट्रीट करण्यात आलेला आहे ह्या कायद्यामध्ये जे केसेस असतात. तर ह्याच्या जे आहे शिक्षा फार गंभीर असतात. याशिवाय जर एखादी छोटी क्वांटिटीमध्ये किंवा एखादा जे घेतो माणूस यंगस्टर्स आणि त्यांनी जर कोर्टासमोर मान्यता दिली आणि तो त्याची इच्छा आहे की तो त्याच्यातून त्याला बाहेर पडायचं आहे, मग असे पण तरतूद आहे कायदेमध्ये की त्याला तो रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवू शकतात. म्हणजे ही एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मला आनंद होत आहे की आम्ही आता असे 2 केसेसमध्ये जिथे मुलांनी सांगितलं की आम्हाला येथेतून बाहेर निघायचं आहे, मग त्यांनी कोर्टाने त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवलेलं आहे.
0: आणि डॉक्टर सिंगल सर, अंमली पदार्थ सेवन आणि अवैध व्यापार प्रतिबंधासाठी जे आपण ऑपरेशन थंडर अभियान सुरू केलं याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
1: हा, ऑपरेशन थंडर जो आहे एक फार मोठा एक लढा आपण सुरू केलेला आहे. जवळपास 2 वर्षाचे झालेले आहे आणि याच्यात एक म्हणजे इंटरेस्टिंग सुरुवात झाली होती. ज्यावेळेस मी इथे आलो होतो माझे ऑफिसला, मी लोकांना सगळ्यांना भेटतो जे व्हिजिटर्स येतात, तर त्याच्यात एक महिला आली. ती म्हणाली की साहेब मला एक पर्सनल मॅटर डिस्कस करायची आपल्याशी. मी म्हटलं आता सगळे आहे कारण मी ऑफिसच्या बाहेर जाऊन सगळ्यांना भेटतो. तर मी म्हटलं तुम्ही थोडी वेळ थांबा. मी हे संपूर्ण ज्यावेळेस ऑफिसमध्ये गेलो ती महिला माझ्याकडे आली आणि ते रडायला सुरुवात त्यांनी केली. ती म्हणाली की साहेब माझा एक 16 वर्षाचा मुलगा आहे आणि तो याचे आधी गेलेला आहे आणि इतका खराब घरामध्ये

0: परिस्थिती आहे सध्या, तू कोणाची ऐकत नाही, आमच्यावर हात उचलतो, माझे पतीवर हात उचलतो आणि घरात चोरी करतो आणि काही म्हणजे कंट्रोल त्याच्यावर नाही आहे. तर हे मला वाटलं की इट इज सच अ सिरियस इश्यू. एक महिला ज्याचे घरात असं चालू आहे तर त्याची काय परिस्थिती असेल मानसिक, हे इथून सुरुवात झाली होती. याच्यात त्यावेळेस आम्ही सांगितलं की इतकं जर गंभीर हे समस्या आहे तर आम्ही एक त्याची मीटिंग बोलवली. त्याच्यात आम्ही सगळे समाजाचे वर्ग आहे ते सगळ्यांना, त्याच्यात सायकेट्रिस्ट असतील, डॉक्टर्स असतील, आमची पोलीस फोर्स असतील, आपले सामाजिक कार्यकर्ते असतील, सगळ्यांना आम्ही याच्यात इन्वॉल्व केला, मीटिंग घेतली आणि देन फोर्सफुली जे याच्यात इन्वॉल्व्ड होते म्हणजे विकणारे आणि हे जे पॅडलर्स वगैरे ते सगळ्यांच्यावर एकच दिवशी आम्ही धाड टाकली आणि जवळपास 800-900 लोकांना उचललं आम्ही रात्री. म्हणजे असं ऑपरेशन केलं की एकदम दहशत त्याची झाली. आणि त्याशिवाय नंतर मग त्याच्यावर ॲक्शन्स वगैरे घेतले, घरझडत्या वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही येतो कुठून, कारण आपल्याकडे जे येण्याचे दोनच मार्ग आहे, तो एक आहे वेस्टर्न इंडिया जे आहे तिथे जे आपला गोल्डन क्रेसेंट म्हणजे अफगाणिस्तान पाकिस्तान तिथून जो भाग आहे ते आतमध्ये येतात, पंजाब आणि हरियाणा मग राजस्थान मध्य प्रदेश आणि आपल्याकडे. आणि ईस्टर्न साईडला तुम्ही बघितलं तर आपला हे गोल्डन ट्रायंगल आहे, तिथे गोल्डन ट्रायंगल मध्ये लाओस बर्मा व्हिएतनाम हे जे तिथून जे आहे तो आपला दुसरा मार्ग आहे, म्हणजे तो तिथून वेस्ट बेंगॉल किंवा नॉर्थ ईस्टनी खाली येऊन आपल्याकडे. आणि आपला एक हायवे आहे म्हणजे मेजर जंक्शन आहे नागपूर, रेल्वेनी पण येतात. मग नंतर आपण अजून शोधलं तर आम्हाला दिसला की काही वेळेस ते लक्झरी बसेसमधून पण इथे येत आहेत. म्हणजे पोरस आहे आपला नागपूर जिल्हा. आपल्याला काम काय काय करायचे तर आपण निवडून घेतलं की हे याच्यावर करायचे. मग त्याच्यानंतर आमची जी एनडीपीएसची जी टीम आहे क्राईम ब्रांचमध्ये त्यांची सेपरेट मीटिंग घेतली, कायद्याबद्दल त्यांना सांगितलं की तुम्ही जर रेड करायचे आहे, तुम्हाला जर अरेस्ट करायचे आहे तर तरतूद काय काय आहे, तर ते केलं. म्हणजे सगळी डायरेक्शननी आम्ही त्यांना तयार केला. त्याच्यानंतर म्हणजे मागच्या वर्षीही आम्ही जवळपास 3.5 कोटीचा जप्त केला होता. आता ह्यावर्षी आत्तापर्यंतच आपण जवळपास 3 कोटीचे मुद्देमाल जप्त केलेले आहे आणि त्याचे सगळे प्रकारचे ड्रग्स आहे. म्हणजे आम्ही हे जे आहे लढा देतोय. याशिवाय आपली अवेअरनेसही चालू आहे. म्हणजे आपण एक वेळ एक साईडला तो आपण क्रिमिनल्सशी लढतो आहे, मग जे विक्टिम्स आहे आणि जे यंग आहे लोक त्यांना कसे थांबवायचे आहे ते ह्या साईडला वळणार नाही, तर ते अवेअरनेस पण शाळामध्ये कॉलेजेसमध्ये किंवा त्याचे सोसायटीजमध्ये इथेही चालू आहे. आणि आपले सारखे जे मीडियम्स आहेत त्या मीडियम्सचाही आम्ही वापर करतोय. आम्ही ऑपरेशन थंडरचा वेगळा वेबसाईट बनवलेला आहे, आमच्या यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम आहे आणि मी पर्सनली पण दर बुधवारी वेडनेसडे वाईब्समध्ये मी एक आव्हान सगळ्यांना करतो की कसे ते लांब राहिले पाहिजे. म्हणजे आमच्या डेडिकेटेडली आमची पोलीस फोर्स आम्ही पर्सनली याच्यावर काम करतो आहे.
1: नक्कीच कामाचं स्वरूप खूप मोठं आहे ऑपरेशन थंडरचं आणि यात नक्कीच 100% काय 200% यश मिळणार सगळ्यांना अशी आपण आशा करूया.
0: बिलकुल मॅम.
1: आणि अंमली पदार्थाची तस्करी हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे आज प्रशासनासमोर उभा आहे. मग कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याच्या बातम्या आपण रोज आपण वाचत असतो वर्तमानपत्रातनं, यासंबंधी कुठली आव्हानं उभी आहेत मग आज?
0: मग जसं मी सांगितलं आता की हे पोरस आहे म्हणजे इतके ओपन एरियाज आहे आणि याच्यात जे आहे जर एखादा जसे गांजा एक ट्रक ओडिसामधून सुरुवात झाली त्याची मग तो येतो. आता परवाच आम्ही पकडला 200 kg गांजा. ते स्टील होता, स्टीलचे जे शीट्स रॅप केलेले त्याच्यात आतमध्ये त्यांनी ते ठेवले होता गांजा. आणि हे ते आम्हाला इंटेलिजन्स मिळाली होती की असं जे चालू आहे, मग आम्ही त्याचं ट्रॅकिंग करत होतो तर ते आम्ही पारडीमध्ये त्याला पकडला आणि तिथे ते जप्ती केली. मग आता बघा तो स्टीलसाठी तो ट्रेलर होता त्याच्यात गांजा ठेवलेला होता. मग इतकं मोठं आव्हान आणि आपण सगळे ट्रक्स वगैरे असे थांबू शकत नाही, तर तो एक मोठा आव्हान आहे. तर त्याशिवाय आता लक्झरी बसेसमध्ये आपण पकडलेला आहे, तर काही वेळेस मुंबईवरून येत होता, आम्हाला माहिती मिळाली की असं येतो आहे, आम्ही चेक केलं आणि तिथे MD आम्हाला सापडली. तसेच मध्य प्रदेशवरून काही वेळेस येतात. तर हे जे सगळे जे आहे ना ते थोडा एक आहे त्याच्यात चॅलेंज. आणि याच्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जे आहे ते भारत सरकारच्या तेही एक कॉर्डिनेट करतात संपूर्ण महाराष्ट्रासाठी. त्याशिवाय आता ENTF जे एंटी नार्कोटिक्स सेल जे तयार करण्या फोर्स तयार करण्यात आलेली आहे महाराष्ट्र लेवलवर आणि लोकल

0: लेवलवर आम्ही. तर हे पण आमच्या सगळ्यांच्या एक एक दुसऱ्याशी माहिती एक्सचेंज करणे तो एक असतो. लोकल इंटेलिजन्स जे जुने जे लोक आहे याच्यात पडलेले आहे ते सगळं मिळून एक मोठा चॅलेंज आहे. कोऑर्डिनेशनचा चॅलेंज काही वेळेस असतो, परंतु मला असं वाटतं की सध्या चांगलं काम चालू आहेत.
1: नक्कीच डॉक्टर सिंगल सर, आजची तरुण पिढी खूप ड्रग्सकडे आकर्षित झालेली दिसते आहे, यामागे काय कारण असू शकतं, आपण काय सांगू इच्छिता?
0: याच्याबद्दल मी भरपूर विचार केला आणि त्याच्यात मला स्वतःला असं वाटतंय की आज जे आहे युवा पिढी त्याला असं वाटतंय की

0: भाषण, मुलांची ॲक्टिव्हिटीजवर कंट्रोल हे कुठेतरी मला असं वाटतंय की कमी झालेलं आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये सगळे एक दुसरेबद्दल विचार करत होते सगळं होता, तर तो कमी झालेला आहे. तिसरा मुद्दा असा आहे की आजकाल जे मुले आहेत तर कुठे जातात, लहान वयात ते दारूचे व्यसन करतात, सिगरेट स्मोकिंग करतात, सिगरेटचे नंतर ते काहीतरी त्याच्यात भांग वगैरे टाकतात किंवा गांजा टाकतात, त्याच्यानंतर मग दुसरा ड्रग्स घेणे सुरुवात करतात, मग त्याच्यानंतर इंजेक्शन्स वगैरे घेतात. म्हणजे त्यांनी टाकला तर एकदम किक मिळाली पाहिजे असं त्यांना वाटतं आहे, परंतु हे चुकीची गोष्ट आहे. म्हणजे हे जे आहे ना, तुम्हाला कुठेतरी डिप्रेशनमध्ये घेऊन जात आहे, एन्झायटीमध्ये घेऊन जात आहे, आणि तुमच्या स्वतःवर कंट्रोल कुठेतरी सुटतो आहे हे त्यांना त्यावेळेस लक्षात राहत नाही. तर हे जे आहे की इन्स्टंट रिझल्ट पाहिजे, हे चुकीची जी त्यांची धारणा बनते आहे, तर त्याच्यावर कुठेतरी आपण विचार केला पाहिजे याच्या संपूर्ण समाजाने. आता मुलांची ॲक्टिव्हिटीजवर आपण बघितलं पाहिजे, ते शाळामध्ये पण त्याच्यावर काय तो करतोय, वेळेवर येतो आहेत की नाही, त्याची हावभावमध्ये काय बदलाव आलेला आहेत का, सायकोलॉजिकली तो हायपर टेन्शन झालेला, हायपर सेन्सिटिव्ह झालेला आहेत का, त्याची वीकनेस आलेली आहे की त्याच्यात, असंच घरात पण त्यांनी बघितलं पाहिजे. माझं तो असं म्हणणं आहे की आई वडिलांनी त्याचे टॉयलेटपर्यंत जाऊन चेक केला पाहिजे, कुठेतरी तो स्मोकिंग करतो आहेत का, त्याच्यात काहीतरी सापडतो आहे का डस्टबिनमध्ये, किंवा त्याचे तो जेवण व्यवस्थित करतो आहेत की नाही, त्याचे जो बॅग आहे स्कूलच्या शाळाच्या तर त्याच्यात त्यांनी काय ठेवलेलं आहे. तर हे गोष्टीवर बघणे सगळ्यांच्या मला असं वाटतंय की रोल आहे. तर हे जर आपण केला तर मला असं वाटतंय की जे त्यांच्या स्वतःवर कंट्रोल सुटतो आहे ते कुठेतरी आपला त्याच्यात इंटरव्हेन्शन गरजेचे आहे.
1: निश्चितच. आणि व्यसनाधीन तर आजची तरुण पिढी होतच चालली आहे, पण मग त्यामुळे गुन्हेगारीच्या पण विश्वात ते अडकत चालले आहे, याविषयी आपण काय सांगाल?
0: अगदी बरोबर आहे, फार सेन्सिटिव्ह मुद्दा आपण टच केलेला आहे. ज्याप्रमाणे आम्ही पाहतो की आता जे कुठलेही केसेस असतील त्याच्यात चोऱ्याची केसेस असतील, मर्डरची असतील, अटेम्प्ट टू मर्डर म्हणतो, ह्या सगळे केसेसमध्ये ज्युएनाईल्सचा रोल, जे म्हणजे 16 ते 18 किंवा 18 वर्षापर्यंतचे जे मुले आहे जनरली या वयात ते सापडतात. त्याशिवाय आम्ही पाहिलं की जसं मी सांगितलं कुठली पार्टी असली नाईट आऊट करायची आहे, तर नाईट आऊटमध्ये मग कुठेतरी कोणाच्या घरी जातात, मग काय करतात त्याच्याबद्दल आपल्याला कळत नाही. आणि हे जे आपण एक वेळेस ह्याच्यात पडले तर आम्ही पाहिलेलं आहे की ते व्यसन अधीन जातात, म्हणजे हे जे मंडळी आहे फार एक्सपोज्ड आहे. आणि याच्या इथे आणि आम्ही तो असं पण पाहिलेलं आहे काही मुली आणि मुलांना ल्योर करतात याच्यात, सुरुवातीला फ्रीमध्ये देतात, म्हणजे काही पैसे घेत नाही, तुम्ही ट्राय करा असं असा. आणि याच्यात मागे गँग्स पण आहे, त्यांना माहिती आहे एक वेळेस आमचे याच्यात फसले तर त्यांची डिमांड वाढणार आहे, आणि डिमांड म्हणजे त्यांचा बिझनेस वाढणार आहे. आणि त्याच्यानंतर काही मुली तो जे अफोर्ड करू शकत नाही ते चुकीचे मार्गाने म्हणजे प्रॉस्टिट्यूशन पर्यंत ते तिथे अडकून जातात, त्यांना एक्सप्लॉयटेशन होतात त्यांच्या, आणि सगळी दृष्टीने म्हणजे मानसिक, सामाजिक, इकॉनॉमिकली त्यांच्यावर अटॅक होतात, आणि ते फार सिरियस इश्यू आहेत.
1: डॉक्टर रवींद्र सिंगल सर, मग या युवा पिढीला या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी आपण जागतिक अंमली द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनाच्या अनुषंगानं आम्हाला सगळ्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
0: माझी सगळ्यांना अशी विनंती राहील की आपण सगळ्यांनी जागरूक राहायला पाहिजे. आणि हे जे लढाई आहे नुसतं पोलिसांच्या नाही आहे, हे आपली फॅमिलीपासून, परिवारापासून सुरू होतो, शाळापर्यंत जातो, आणि मग समाजाचे ते अंग बनतात, म्हणजे आपली जे मंडळी पूर्ण जे युवा मंडळी असो कोणी असो ते समाजापर्यंत जातात, मग हे सगळे एक दुसऱ्याशी निगडीत आहे. आणि पोलीस जे आहे त्याचा रोल फार महत्वपूर्ण आहे की त्यांच्याकडे जर माहिती कुठली आली तर जी माहिती आमच्याकडे आलेली आहे कोणी दिलेली आहे ते गुप्त ठेवणे, सपोर्ट करणे, आणि ते पॅरलेली इंटेलिजन्स काढणे की असा होतोय कुठे होतोय, हे सगळी गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे. तो आमचं काम आहे, महानगरपालिकेचं काम आहे, तसेच समाजाचं एक मोठं याच्यात काम आहे. एक माझा एक याच्यात एक पॉझिटिव्हिटी दिसतोय की ह्या ऑपरेशन थंडरमुळे मला असं दिसतंय की आपण जर सगळ्यांनी आपण सगळे सोबत राहिले तर त्याच्या आपण मात करू शकतोय आणि आपण जिंकू शकतोय. आणि हे लढा हे सगळ्यांचा आहे, पूर्ण समाजाचा आहे, समाजासाठी आहे, मग समाजाने सगळ्यांनी मिळून याला लढा दिला पाहिजे.
1: नक्कीच. डॉक्टर रवींद्र सिंगल सर, जागतिक अंमली द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनाच्या अनुषंगानं आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला खूप उत्तम असं मार्गदर्शन केलं, यासाठी

0: आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद.
1: जय हिंद मॅडम, थँक्यू सो मच.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित रूपकात्मक कार्यक्रम एमडीचा काळ, थंडरची ललकार. यात सहभाग होता नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल आणि सारिका पाठक यांचा. सहभागी कलावंत होते सुरेंद्र पाटील, विजय राठोड आणि सारिका पाठक. सादरकर्ते होते सतीश रेवे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: 103.9 मेगाहर्ट्झ तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. माध्यानीचे 12 वाजत आहेत. आता सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आणि त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.
4: यानंतरची उद्घोषणा लगेचच.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत. वनिता मंडळ आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आहे आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नांदे सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आहे 26 जून. आज 20व्या शतकातील मराठी संगीत रंगभूमीवरील एक अद्वितीय गायक, नट, नाट्य निर्माते आणि अभिनेते ज्यांनी उत्कृष्ट स्त्री भूमिका साकारल्या, ज्यांचं मूळ नाव आहे नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व, यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 26 जून 1888 मध्ये झाला होता. 50 वर्षाच्या कारकिर्दीत स्त्री भूमिका आणि नंतर पुरुष भूमिका करून त्यांनी रसिकांच्या मनात घर केलं आणि मराठी संगीत रंगभूमी अतिशय लोकप्रिय आणि कला संपन्न केली. त्यांच्या मधुर गायनामुळे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी दिली आणि तेव्हापासून ते बालगंधर्व म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्यसंस्थेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर गंधर्व नाटक मंडळी ही स्वतःची नाट्यसंस्था स्थापन केली. बालगंधर्वांनी आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक अजरामर नाटकांमध्ये स्त्री भूमिका साकारल्या. त्यांच्या स्त्री रूपाची झलक पाहण्यासाठी प्रेक्षक दूर दूरहून यायचे. स्त्रीच्या भावना बालगंधर्वांच्या अभिनयातून मूर्तिमंत दिसत असत. त्यांची सौंदर्य दृष्टी वाखाणण्याजोगी होती असं म्हणतात. त्यांच्या वेशभूषेचं आणि केशभूषेचं त्या काळातील महिलांना देखील अनुकरण करावंसं वाटायचं. 15 जुलै 1967 रोजी त्यांचं निधन झालं. त्याआधी 1955 मध्ये संगीत नाटक अकादमीनं त्यांना अभिनयाचं राष्ट्रपती पदक आणि 1964 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारनं त्यांचा गौरव केला.

0: मैत्रिणींनो, आज आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन. अंमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीनं 7 डिसेंबर 1987 रोजी ठराव मंजूर केला आणि तेव्हापासून दरवर्षी अंमली पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशानं जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जाऊ लागला. अंमली पदार्थांचं व्यसन हा असा आजार आहे जो तरुण पिढीवर परिणाम करत आहे आणि तरुण पिढी आपल्या देशाचं भविष्य आहे. तेव्हा या व्यसनांपासून आपल्या तरुण पिढीला मुक्त करणं गरजेचं आहे. मैत्रिणींनो, कुटुंबातील एखादी व्यक्ती जर व्यसनी असल्याचं लक्षात आलं तर कुटुंबातील इतर सदस्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. सगळ्यात महत्वाचं असतं ते त्या व्यक्तीशी असणारं आपलं वर्तन. अशा वेळी कसं वागावं हा संभ्रम निर्माण होतो आणि हा संभ्रम निर्माण झालाय आपल्या हलकं फुलकच्या कुटुंबातील सदस्यांना. चला तर ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं. आज या श्रुतिकेचा 12वा भाग आपण ऐकणार आहोत. लेखन आणि निर्मिती सहाय्य आहे वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर आणि स्मिता नामदे यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं, हलकं फुलकं.
1: आई आई, दार उघड गे आई. ए आजी कुठे, आजी? ए आई, आई दार उघड ना ग.
4: अरे राहुल, अरे दरवाजा उघडाच आहे ना.
1: उघडाय दरवाजा.
4: म
1: हो खरची रे, उघडायची ठेव बरं का दरवाजा.
4: अरे काय चाललंय राहुल हे तुझ.
1: सॉरी सॉरी बॉय, लागलं का खुर्ची, खुर्ची आहे का.

0: ¿Y tu pondría salte bien de vida? Ahora tú la casa muy rica. Y ahora vamos a mano si esto es. Ah, pues en barrio de cerca de negra. Pues si ya aplicas, pero pues si lo...
1: अरे राहुल बस बाबा सोफ्यावर मी सरकते बाजूला आणि हे खुर्चीला काय बोलतोयस सरळ सरळ मला सांग ना सरक म्हणून आणि मी काय हातपाय पसरून बसलेली नाहीये मला उद्देशून खुर्चीशी बोलत बसलायस ते काय लेकी बोले सुने लागे काय
0: लेकी बोले सुने लागे आजी लेख म्हणजे सोनाच्या कश बर आजी का सांगू नको बर का तुला एक सिगरेट सांगायचं बघ सिगरेट सांगतो सिगरेट
1: सिगरेट
0: सिगरेट नाही सिगरेट सांगा नका मी आजी का सांगतो सिक्रेट सांगतो सिक्रेट
1: कसलं सिक्रेट
0: तुला माहित आहे का ग आजी
1: काय
0: ही खुर्ची खुर्ची ही जी शिवाय बक्षमर ही माहिती रोज बोलते ना याच्या जाच्या माहिती का अगं खुर्ची बोलते माझ्याशी हे सांग की आजीला तू बोलतेस ना माझ्याशी आज कशी बरं बसलो मग घेऊन मोठ्याने बोलायचं नाही तुला कान कान सांग माझ कान कान भूक भूक भूक लागली तुला आई आई खुर्चीला जेवायला वाढ ना आई
1: खुर्चीला जेवायला वाढायचं असं काय बरोबर हा
0: खुर्चीच म्हणलो मी आम्ही असं म्हणलो की खुर्ची बसून जेवायचं खुर्ची खुर्ची तुम्हाला जेवायला वाढ मी खुर्ची बसतो
1: अरे देवा काय चाललंय ह्या पोराच ह्याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत मला रश्मीला बोलवायला हवं ह्याच्या समोर बोलून काही उपयोगच नाही ना रश्मी स्वयंपाक घरात काम करते तिथेच जाऊन बोलते तिच्याशी रश्मी अगं रश्मी हा काय आई अगं मगाजपासून बघतीये या राहुलचं काहीतरी बिनसलंय ग
2: बिनसलंय
1: कसा विचित्रासारखा वागतोय बघ जरा बरं डोळे बघितलेत का त्याचे किती लाल झालेत थोडस सुजल्यासारखं पण वाटतायत ग
2: लाल झालेत
1: खुपरडल्यावर कसे सुजतात ना तशी डोळे झालेत त्याचे
2: अहो आई वाऱ्याने धूळ गेली असेल एखाद वेळेस त्याच्या डोळ्यात चोळून चोळून लाल झाले असतील वारं किती सुटले पाहिलं ना बाहेर
1: नाही ग आधी मला पण तसंच वाटलं होतं
2: मग
1: पण हे प्रकरण काहीतरी वेगळंच दिसतंय
2: वेगळताना
1: अडखळत होता खुर्चीला अडखळून पडायला आला होता तो
2: आई धडाधडा पायऱ्या चढत वर आला असेल वाऱ्यासारखा घरा शिरायला लागला असेल नेहमीप्रमाणे अडखळला असेल खुर्चीला पाय त्यात काय एवढं
1: अग तू स्वयंपाक घरात होतीस मी होते ना बाहेर मग तुला काय माहिती बरं मी पाहिलंय ना
2: काय
1: वेड्यासारखा बरळतोय काहीतरी खुर्चीशीच बोलत होता मगाशी तो
2: तुमचं नाही काहीतरीच असतं
1: अगं खरंच तुला माहितीये का मगाशी तो खुर्चीला जेवायला वाढ म्हणाला
2: खुर्चीला जेवायला वाढ बाहेर खुर्चीवर बसून जेवतो असं म्हणाला असेल तो
1: तुझा विश्वास बसत नाही ना
2: अजिबात नाही
1: तू माझ्या बरोबर बाहेर चल
2: बर
1: राहुल तू काय म्हणालास मगाशी खुर्चीला जेवायला वाढ म्हणालास ना
0: खुर्ची बसून जेवायचे मी खुर्ची बसून जेवायचो आई तू वाढ की मला जेवा
2: असं काय बोलतोय बरं हा हा वाढते वाढते मी तुला पण आधी हातपाय तर धुऊन ये का तसंच जेवणारेस
0: हातपाय ना हातपाय धुवून ये

0: हे ती फुल त्याने बैठले माझ्या बघती आणि हसायला लागले दात काढू नको उगस
1: बघ्रश्मी मी म्हणाले होते ना
2: अगं बाई
1: विचित्रासारखा वागतोय म्हणून टिपोळ्यावरच्या फुलदाणीला म्हणतोय दात काढू नकोस म्हणून
2: अगो बाई
1: तू एक काम कर
2: हा
1: डायनिंग टेबलवर जेवायला सांग त्याला
2: बर
1: तिकडे घेऊन जा तुझ्या लक्षात येईल बघ कसा विचित्र वागतोय ते
2: बर बर आलास का हातपाय धुवून
0: आलो आई आलो हातपाय धुवून
2: राहुल मी काय म्हणते तुला खुर्चीवर बसूनच जेवायचंय ना मग आतल्या डायनिंग टेबल जवळच्या खुर्चीवर बसून जेव ना हातात ताट घेऊन जेवण्यापेक्षा ते सोपं आणि मलाही वाढायला सोपं जाईल नाही का
0: डायनिंग असं म्हणते चल चल
2: अरे अरे अरे अरे नीट बस ना
1: नेहमी आपल्या स्वतःच्याच नादात असतोस
0: काय गाल भरून ठेवला माझ्यासाठी आला
1: अगो रश्मी पाहिलंस का हे टेबलावरचे ग्लासशी बोलतोय ग तो
2: हा बघती
0: बाकी मी तिला चूच फक्त माझ्या आधी घरी बसलं असलं एवढं लवकर कपडे बदलले काय छान सजवळ दिसत अगदी घरच्या सारखाच की आई
2: काय रे
0: बघ ना किती छान दिसतंय ना त्या कपडे का छान दिसत नाही
2: अरे राहुल असं का बोलतोयस तू बरा आहेस ना ताबीप तर नाही ना आला तुला ग्लास वरची डिझाईन आहे ती डिझाईन
0: डिझाईन ओके कस बरं बरं वाटलं माझ्या आईने ए हा हा गाय झाला तो नाही हा हा तो नाही बर का पाणी तो आता त्याच्यात जे आहे ते याच्यात नाही याच्यात जे आहे ते त्याच्यातच नतीस जाऊ शकत नाही आणि तो इथे येऊ शकत नाही मग तर तू इथं कस का एवढं लवकर मला वाटलं पण नाही हातो पण तो
2: राहुल
0: हातो नाही
2: राहुल राहुल
0: आई पण आई खरं सांगू का तुला त्याच्यातली मजा नाही याच्यातच नाही हा कसं एकदम सेपक आणि रंग असा ओसंडून वाटत हवा हवासा जेव्हा
2: बाहेर
1: राहुल
0: आई
2: हा कोणासोबत गेला होतास बाहेर तू
0: विपिन म्हणाला होता विपिन
2: विपिन
0: तू फक्त एकजशी मग एकदम
1: आणि
0: तुला सांगतो आई खरंच पडत असा सगळं टेन्शन धुवा धुवा होईल
2: धुवा धुवा
1: हर फिक्र को धुए में उडाता चला गया विपिन
0: विपिन शिरा आंजा आणि याच्या मिळ

0: काय चाललंय राहुल तुझं? फारच वाहवत चाललाय बघ तू. कुठे गेला होतास आणि काय करत होतास रे?
1: मुकाट्याने सांगा, नाहीतर बाबांना फोन लावते बघ. नाही नाही लावतेस, थांब. हा पोरगा इथे हाताबाहेर चाललाय आणि हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर. काय करू काय करू? जाऊ दे, मेसेजेस टाकून ठेवते म्हणजे मग लवकर घरी तरी. मेसेज टाकून ठेवते.
0: त्याला म्हणा लवकर ये घरी.
1: हो हो. अरे अरे अरे, फोन फोन का काढून घेतलास माझ्या
2: हातातून?
1: राहुल
2: अग आई, मेसेज बिसेज काही करू नकोस बाबांना, कामात असतील ना ते, घाबरून जातील की एकदम. आणि मला काही झालेलं नाहीये बरं का, मी अगदी एकदम ठणठणीत आहे, एकदम चांगला आहे बघ.
1: बाबांचं नाव काढल्यावर कसा आवाज बदललाय बघ. काय रे, कशाचा ठणठणीत रे?
0: कशाचा चांगलाच रे.
1: मगापासून बघतोय आम्ही दोघी, काय बरळतोस काय तू?
0: अडखळतोयस काय?
1: डोळे बघ कसे तांबारलेत. आणि काय
0: काय ते विस्कटलेले केस,
1: तुला काय वाटलं आमच्या लक्षात येणार नाही?
2: अग आई आणि आजी, अग मी खरंच ओके आहे ग, खरंच मी ओके आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. थांब, मी ये ना जरा जाऊन तोंड धुवून येतोय, म्हणजे जरा चेहऱ्यावरचा मेकअप जाईल.
1: मेकअप केलाय?
2: हा. आणि ते ग्लिसरीन टाकलं होतं ना तुम्ही मागाशी म्हणत होता, डोळे सुजले बघ बटाटे सारखे. ते ग्लिसरीन टाकलं होतं ना डोळ्यात, पाणी येऊन येऊन डोळे लाल झाले होते, सुजले होते ग. आणि हे केस मी मुद्दामून ना विस्कटवले होते, हे बघ मी आता कसं व्यवस्थित चालतोय. मला काही झालंय का? नाही ना.
0: अगो बाई, हे सगळं काय होत राहुल?
2: आता मी तुम्हाला सर्व काही सांगतो बघा.
1: सांगा.
2: अग आजी, हे मी नाटक करत होतो.
1: नाटक?
2: हो.
0: ते कसलं?
2: अग पुढच्या महिन्यात आहे ना आंतर महाविद्यालयीन नाट्य स्पर्धा आहे ना, त्यात आम्ही एकच प्याला सादर करणार आहोत. आणि राम गणेश गडकरींचं नाटक एकच प्याला, त्यातली माझी सुधाकराची भूमिका.
1: अच्छा.
2: आणि मग जर ती भूमिका करायची तर त्या भूमिकेत शिरायला नको का? भूमिका कशी जिवंत झाली पाहिजे ना.
1: अगो बाई, काय घाबरले होते मी, माझ्या तर तोंडचं पाणीच पळालं होतं.
0: अरे गधड्या, ही प्रॅक्टिस कॉलेजमध्ये करायची ना, मग आमच्या तोंडचं पाणी का पळवतोस रे?
2: अग आजी, पण मला पात्राचं बेअरिंग पकडता आलं की नाही हे कोण सांगणार ना. म्हणून मग त्यासाठी एवढा हा खटाटोप.
1: बर,
2: भूमिका जिवंत वाठवता आली पाहिजे ना, म्हणजे कसं ना ती जगली पाहिजे भूमिका.
0: पण हे फक्त नाटकापुरतच हे लक्षात घे, नाहीतर भूमिका जिवंत करायच्या नादात खरोखरच एकच प्याला घ्यायचास तू.
1: हो ना, नाहीतर काय?
2: कसं घेईन मी आजी, तुझा विश्वास नाही होय माझ्यावर.
0: तसं नाही रे, पण काळजी वाटते. तुमचं वय हे असं अडनीड, पटकन दुसऱ्याच्या प्रभावाखाली येऊ शकता. कुठलीही छोटी गोष्ट तुम्ही तुमच्या इगोवर घेता. सगळं करू शकतो तर हे का नाही असं तुम्हाला वाटत असत सदाना कदा.
1: आणि एका घोटाने काय होणार?
0: एकच झुरका घेतला तर काय, त्यात काय फरक पडणार आहे? असं करत करत हे एक दोनात, दोन चारात, आणि असे अनेकात कधी होतात ते कळत नाही रे बाबा. व्यसन आधी पैसे खात, नंतर शरीर खात, आरोग्य खात, आणि कुटुंबाची शांतता खात रे.
1: अरे राहुल, आजकाल मोबाईल आणि सोशल मीडिया यांचा अतिवापर हा सुद्धा व्यसनाचाच प्रकार आहे की?
2: बरोबर.
1: आणि याची सुरुवात कशी होते माहितीये का? अरे एकदाच करून बघ या वाक्याने. आणि कधी आपण त्याच्या आहारी जातो हे त्या व्यक्तीलाही कळत नाही. सोशल मीडियावर रील्स करून लाईक्स मिळवायचा फॅडही निघालाय नाही का आजकाल? मग धोकादायक स्टंट्स करून रील्स बनवायच्या नादात प्राणांवर बेत कधी कधी, अशी उदाहरणं पाहिली नाहीत का आपण?
2: हो पाहिलीत ना.
1: मग लाईक्स नाही मिळाल्या तर डिप्रेशन मध्ये जातात मुलं, कधी कधी तर आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचं नैराश्य अनुभवतात काही जण. आणि यात भेदभाव नाही बरं, म्हणजे मुलगा की मुलगी, स्त्री की पुरुष, गरीब की श्रीमंत, असा विचार हे व्यसन करत नाही.

0: चोर पावलांनी घरात शिरत, आधी मित्र बनत आणि मग मालक बनत. जग जिंकायच्या नादात तुमचं असलेलं जग कधी तुमच्यापासून दूर जात हे तुम्हालाही कळत नाही रे.
1: बरोबर आहे.
2: अगं रश्मी, संध्याकाळी आमच्या काळी संध्याकाळी कसं मंदिरात खूप गर्दी असायची.
0: हो
2: अगो, त्या दिवशी आपण बाहेर चाललो होतो ना, तुम्ही पाहिलं त्या मंदिरात गर्दी कमी ग, त्या दारूच्या दुकानावर एवढे माणसं उभे होते. लोकांना वाटत व्यसन म्हणजे मजा.
1: ते पण लाईनीत उभे असतील ना सर्व शिस्तीमध्ये.
0: तिथे मात्र शिस्त आवर्जून पाळतात.
1: आणि दारू पिली की शिस्त बिघडते.
0: त्यांना मजा वाटते हो व्यसन म्हणजे.
2: हा, मुलांना वाटत व्यसन म्हणजे मजा, पण ती मजा नाही, ती सजा आहे. दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा, ड्रग्ज हळूहळू शरीराचं नुकसान करतात. कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार, यकृताचे आजार आणि मानसिक आजार निर्माण होऊ शकतात ना. यांनी यांना काही कळत नाही का ग?
0: नाही ना. ते
2: पाकिटावर सुद्धा ते चित्र असतं की ग,
0: त्याच्याने
2: असा आजार होऊ शकेल म्हणून.
0: पण याबद्दल जागृती करणं फार आवश्यक झालंय बरं का.
2: अगो जागृती केली पण आजकालचे सगळे पोर शिकलेले आहेत ना,
0: त्यांना
2: मग त्यांना वाचता येत नाही त्याच्यावर.
0: बरोबर.
2: हा, ज्याचं त्याला कळायला पाहिजे मग समाजाने जागृती करायची.
1: म्हणूनच आजी तुला सांगू का, अगं आम्ही ना आमच्या नाटकाचं सादरीकरण झालं ना की एका डॉक्टरांचं व्याख्यान ठेवलंय जे व्यसनाचे दुष्परिणाम याविषयी सांगणार आहेत बघ.
2: चांगलं केलं.
1: हो, नशा आणि नाश यात फरक फक्त एका कान्याचा आहे ग, पण माणसांनी ते व्यसनाकडे जर तसा काना डोळा केला तर नशा केली जाते आणि मग नाशा ठरलेलाच आहे.
0: बरोबर.
1: म्हणूनच म्हणतात ना
2: काय रे,
1: नशेला द्या नकार
0: आणि आनंदी जीवनाचा करा स्वीकार.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
3: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
4: होऊया जरा हलकं फुलकं.
3: हलकं फुलकं, हलकं फुलकं. कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं आत्ताच आपण ऐकलीत. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर आणि स्मिता नामदे यांचा. संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार.

0: मैत्रिणींनो, आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त ऐकूया राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला होता, तर 6 मे 1922 रोजी त्यांचं निधन झालं. ते कोल्हापूर संस्थानचे एक महान द्रष्टे राजे आणि थोर समाज सुधारक होते. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याविषयी. त्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांना. गीतांजली बोराडे ह्या गेल्या 21 वर्षापासून पदव्युत्तर प्राध्यापक म्हणून कार्यरत असून इतिहास आणि भारतीय संस्कृती विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथं इतिहास विभाग प्रमुख तसंच प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर गीतांजली बोराडे, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर गीतांजली, आजचा आपला विषय आहे की राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य. तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला हे विचारायचंय की शाहू महाराजांच्या काळात महिलांची सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती कशी होती? बरं,
1: राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांची परिस्थिती अतिशय हलाखीची, दयनीय अशा स्वरूपाची होती. अगदी आता ज्या स्वरूपात मुली शिक्षण घेतात तसं काहीच नव्हतं. मुलींना अगदीच जुजबी स्वरूपाचं शिक्षण दिलं जायचं. गणित, विज्ञान वगैरे शिकून त्या काय करणार, चूल आणि मूल एवढ्यापुरतच त्यांना मर्यादित ठेवलं जायचं. पितृसत्ताक मानसिकता, सरंजामशाही व्यवस्था, कर्मकांड, धार्मिक अनुष्ठानं यामध्येच स्त्रियांनी चूल आणि मूल या चाकुरीबद्ध व्यवस्थेमध्येच आयुष्यभर आपलं जीवन जगत आलेल्या होत्या. आणि एकंदरच तत्कालीन वासाहतिक पितृसत्ताक सरंजामी व्यवस्था जी आहे त्यामुळे त्यांच्यावरती जाती प्रथा यांची बंधनं तर होतीच, परंतु त्याचबरोबर पितृसत्ताक मानसिकतेतून दुय्यमत्वही त्यांना भोगावं लागलेलं आहे. आणि त्याच्यामधून आलेल्या ज्या प्रथा परंपरा आहे त्याच्यामध्ये जरटकुमारी विवाह आहे, बालविवाह होत असल्यामुळे अकाली येणारं वैधव्य, त्याचबरोबर शिक्षणाच्या अभावामुळे अंधश्रद्धेला बळी पडून त्यांची होणारी मानसिक शारीरिक कुचंबना, त्याचबरोबर आत्मविश्वास गमावलेल्या आणि परावलंबी जीवन जगणाऱ्या अशा ह्या स्त्रियांना कुठल्याही स्वरूपाचा स्वत्वाची जाणीव त्यांच्यामध्ये नव्हती. आणि एकंदरच या सगळ्या नकारात्मक आणि अंधकारमय परिस्थितीला कुठंतरी छेद देणं गरजेचं आहे असं ब्रिटिशांच्या आगमनाच्या नंतर जो बुद्धिजीवी वर्ग निर्माण झालेला आहे त्यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी जो वैचारिक लढा, चळवळ निर्माण केलेली आहे. आणि या सर्व बाबींचे साक्षीदार स्वतः लोककल्याणकारी आणि संस्थानिक अशा राजर्षी शाहू महाराजांनी समाजात हा जो प्रश्न आहे तो अगदी नेमकेपणाने घेरला आहे. आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा जो प्रश्न आहे तो लक्षात घेऊन त्यांनी मुलींना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्यासाठी त्यांच्या पालकांना उद्युक्त केलेलं आहे. प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवून त्यांनी मुलींना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना 1 रुपये दंड सुद्धा आकारलेला आहे. आजच्या तरुण पिढीला राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात काय काय काम केलेलं आहे किंवा तत्कालीन परिस्थिती कशी होती याबद्दल फारसं माहिती नाहीये. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचं हे जे औचित्य आहे आणि हा दिवस आपण सामाजिक न्याय दिन म्हणून सुद्धा साजरा करतो, स्त्रियांमध्ये त्या काळामध्ये सुधारणा घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि एक कल्याणकारी राज्यकर्ते म्हणून कायद्याचा आधार घेऊन त्यांनी स्त्री सुधारणेचं, स्त्री शिक्षणाचं काम जे आहे ते हिरिरीने केलेलं आहे. आदिवासी भागामध्ये किंवा अगदी भटक्या, विमुक्त, शोषित, वंचित घटकांच्या ज्या मुली आहेत की ज्या शिक्षण घेऊ शकत नाहीयेत अशा मुलींना शिक्षणासाठी उद्युक्त करण्यासाठी त्यांनी शिक्षकांना सुद्धा पुरस्कार देऊ केलेले आहेत. ज्या शिक्षकाच्या माध्यमातून अधिकाधिक मुली शिक्षित होतील, चौथी उत्तीर्ण होतील अशा शिक्षकांना त्यांनी पारितोषिक दिलेले आहेत, पुरस्कार दिलेले आहेत, त्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे. तसेच अतिशय गरीब आणि होतकरू अशा मुलींना शिष्यवृत्त्या

0: देऊन त्यांनी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे.
1: मग स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी शाहू महाराजांनी कोणती ठोस पावलं उचलली आणि मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी कोणत्या सवलती किंवा योजना सुरू केल्या? मग
0: राजर्षी शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचं शिक्षण सुरू केलेलं आहे आणि एक रुपये दंड सुद्धा लावलेला आहे. खरं तर मोफत शिक्षण दिलं म्हणजे परिस्थिती बदलते अशातला भाग नाही. राजर्षी शाहू महाराजांनी समाजाची मानसिकता जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं ओळखलेली होती. मुलींना त्या काळामध्ये शिक्षण देणं, लिंगभेदी व्यवस्था जी आहे त्या काळात खूप प्रकर्षानं जाणवत होती आणि त्यामुळे व्यावहारिक शिक्षण देणं मुलींना शक्य नाहीये आणि एकंदरच संकुचित विचारधारेचे जे सुधारक आहेत त्यांनी मुलींच्या शिक्षणाला विरोध केलेला होता. हा सगळा विरोध आणि त्याचबरोबर समाजाची मानसिकता बदलणे हे एक फार मोठं आव्हान राजर्षी शाहू महाराजांच्या समोर या काळामध्ये उभं राहिलेलं होतं आणि त्यामुळे मग त्यांनी अशा काही शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. मुलीच्या विवाहाच्या अनुषंगानं त्यांनी चौथी पास होणाऱ्या प्रथम क्रमांक येणाऱ्या अशा 5 मुलींना त्यांनी शिष्यवृत्ती देऊ केलेली आहे. त्याचबरोबर मानसिक परिवर्तन समाजाचं घडवून आणण्याचाही त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून हा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासाठी त्यांना सत्यशोधक, आर्य समाजी, ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ज्या प्रथा परंपरा मुलींच्या शिक्षणाच्या आड येतात त्या समूळ त्यांचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अनेक क्रांतिकारक कायदे करून त्यांनी शैक्षणिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यास मंडळ, अभ्यासक्रम त्या पद्धतीनं त्यांनी निर्माण केलेले आहेत. तळागाळातील दुर्गम प्रदेशातील आदिवासी आणि भटक्या विमुक्त शोषित वंचित मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी अनेक शाळा ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत आणि जवळपास 1 लाख रुपये ते 3 लाखापर्यंतचा जो वार्षिक खर्च आहे शिक्षणासाठी त्यांनी उचललेला आहे की जो तत्कालीन परिस्थितीचा विचार करता अतिशय क्रांतिकारक आणि महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा ती आर्थिक तरतूद होती असं आपण म्हणू शकतो. प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मुलींना, महाविद्यालयीन मुलींना त्यांनी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डोंगराळ आणि मागास भागातील मुलींसाठी विशेष शाळा त्यांनी सुरू केल्या. उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुणे या ठिकाणी या मुलींना त्यांनी पाठवलेलं आहे. त्यांना आर्थिक मदत केलेली आहे, शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना आवश्यक असणारं शैक्षणिक साहित्य जे आहे ते त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. काही उदाहरणच जर घ्यायची झाली तर कृष्णाबाई केळवकर यांना त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी एडिनबर्ग म्हणजे इंग्लंडला पाठवलेलं आहे आणि कोल्हापुरामध्ये त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन परत आल्याच्या नंतर डॉक्टर म्हणून त्यांना रुजू करून घेतलेलं आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रामध्ये करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.
1: मग शाहू महाराजांच्या स्त्री शिक्षणाविषयक धोरणांचा आजच्या काळात कसा प्रभाव दिसून येतो, जसं की महिला हक्क आणि सामाजिक सुधारणा, याबद्दल काय सांगाल?
0: महिला हक्क आणि सामाजिक न्याय याचा जर विचार केला तर पुरातन काळापासून हे जे परिवर्तनाचे वेगवेगळे टप्पे आहेत त्याचा जेव्हा आपण विचार करतो आणि स्पेशली राजर्षी शाहू महाराजांच्या कालखंडातील या सर्व महिला सबलीकरण, न्याय आणि हक्क यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा हा जो कालखंड होता हा स्त्रियांना गुलामगिरीत टाकणारा आणि एकंदरच चूल आणि मूल या चाकोरीमध्येच बंदिस्त ठेवणारा असा हा कालखंड होता. तत्कालीन समाजाची मानसिकता आणि पितृसत्ताक समाज या सर्वांचा विचार करता स्त्री सबलीकरण, त्यांच्यामध्ये आत्मभान, स्वावलंबन या गोष्टी फारच दुरापास्त होत्या आणि एक फार मोठं आव्हान राजर्षी शाहू महाराजांच्या समोर उभं होतं. साधारणतः त्या काळामध्ये सामाजिक न्यायाचा जो प्रश्न होता तो फार गंभीर बनलेला होता. कारण पुरातन काळापासून चालत आलेली दास्य प्रवृत्ती, पती हाच परमेश्वर किंवा वेगवेगळ्या छोट्या छोट्या कारणांवरून त्यांच्यावरती जे अन्याय, अत्याचार किंवा छळ होतो, तर या संदर्भात जेव्हा स्त्रियांच्या सामाजिक न्यायाचा विचार येतो तर ही बाब अतिशय महत्वाची आहे की राजर्षी शाहू महाराजांनी एकंदर आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये स्त्रियांच्या संदर्भात जे कायदे केलेले आहेत त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे.
1: अच्छा.
0: आणि

0: त्या आधारावरती कौटुंबिक हिंसेच्या विरोधात त्यांनी एक ठोस असा कायदा जो आहे त्या काळात पारित केलेला आहे आणि तो अतिशय क्रांतिकारक काळाच्या पुढचा असा होता असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण 2005 जो स्त्रियांवरचा हिंसा प्रतिबंधक कायदा जो कार्यान्वित केला गेलेला आहे अगदी तो कायदा राजर्षी शाहू महाराजांनी 1918 दरम्यान त्यांच्या काळामध्ये तो लागू केलेला आहे. एक संस्थानिक या नात्यानं त्यांनी जो हा महत्वपूर्ण कायदा केलेला आहे निश्चितच भारतामध्ये केलेला हा पहिला कायदा म्हणून त्याचा आपण उल्लेख केला पाहिजे. कारण आता सुद्धा या तरुण पिढीला माहित नाहीये की स्त्रियांवर कौटुंबिक पातळीवर जी हिंसा होते त्याला प्रतिबंध घालण्यासाठी त्यांनी प्रामुख्यानं 200 रुपये दंड आणि 6 महिन्याची शिक्षा अशी तरतूद जी आहे कायद्याच्या माध्यमातून केलेली आहे. आणि एकंदरच भारतीय घटनेमध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून अपेक्षित असणारा जो स्त्री सुधारणा आहे त्याच्यातले अधिकांश कायदे हे राजर्षी शाहू महाराजांनी एक संस्थानिक म्हणून कार्यरत असताना आपल्या कारकिर्दीमध्ये ते प्रत्यक्षात घडवून आणलेले आहेत. ही राजर्षी शाहू महाराजांच्या एकंदरच स्त्रियांना सामाजिक न्याय प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची अशी भूमिका आहे असं आपण म्हणू शकतो. थॉमस पेन यांच्या विचारांचा राजर्षी शाहू महाराजांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळात प्रभाव पडलेला होता. आणि स्त्री आणि पुरुष या दोघांनाही स्वतःचा विकास समान पातळीवर करण्याचा हक्क आहे या थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव राजर्षी शाहू महाराजांवरती पडलेला होता. तो राजर्षी शाहू महाराज नेहमी म्हणायचे की स्त्री आणि पुरुष हे राष्ट्ररूपी रथाचे दोन चाकं आहेत आणि या चाकांना शिक्षणाचं वंगण जर दिलं नाही आपण तर स्त्री शिक्षित होणार नाही आणि त्यांच्यामध्ये प्रागतिक विचार रुजले तरच राष्ट्ररूपी रथाचा गाडा जो आहे तो विकसित होईल आणि एकंदर सर्वांगीण आणि सर्वंकष विकास जो आहे स्त्री पुरुषांचा समान पद्धतीनं होईल. कुटुंबाचा विकास तोच राष्ट्राचा विकास आणि जागतिक स्तरावरती आपल्या राष्ट्राची छाप जी आहे ती उमटवायची असेल तर स्त्रियांना त्यांच्या हक्काची त्यांच्या शिक्षणाची आणि कर्तृत्वाची जाणीव होणं फार गरजेचं आहे. हा विचार त्यांनी त्या काळामध्ये दिलेला आहे जो की आता सुद्धा तितक्याच प्रभावीपणे राबवता येतो. आता आपण बघतो की वाढत्या जागतिकीकरणामुळे आणि जी काही आव्हानं समोर आलेली आहेत त्यामुळे स्त्रियांनी कौशल्याधारित अशा स्वरूपाची गुण कौशल्य आपल्यामध्ये विकसित करावीत आणि त्याचा उपयोग समाजासाठी करावा ही एक आशादायी भूमिका आहे राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये निर्माण केलेली होती. आणि सारथी बार्टी किंवा ज्या काही प्रशिक्षण संस्था आहेत त्या माध्यमातूनही 5000 अधिक तरुणांना शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी कौशल्याधारित वेगवेगळ्या घटकांमध्ये प्राविण्य पारंगत करून समाजाचा आणि स्वतःचा विकास घडवून आणण्यासाठी आणि स्वावलंबन स्वत्व या बाबी घडवण्यासाठी विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात आजही राजर्षी शाहू महाराजांचे विचार जे आहेत ते महत्वपूर्ण ठरतात आणि अतिशय दिशादर्शक अशा स्वरूपाचे विचार जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत.
1: मग बालविवाह बहुपत्नीत्व आणि इतर सामाजिक प्रथांविरोधात तसंच विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन याविषयी शाहू महाराजांनी कोणती भूमिका घेतली? बरं
0: त्या काळामध्ये जरटकुमारी विवाह त्याचा परिणाम म्हणून खूप वयस्क वर हा लवकर मृत्यू पावायचा आणि बालविधवांचा प्रश्न जो आहे तो अतिशय प्रबळ असा बनलेला होता. खूप मोठ्या स्वरूपामध्ये बालविधवांची समस्या जी आहे ती त्या काळात जाणवत होती आणि त्यात त्यांचं अज्ञान वाईट प्रथा परंपरांना बळी पडणे अंधश्रद्धा शिक्षणाचा अभाव आणि एकंदरच चूल आणि मूल या चाकोरीमध्ये गुलाम मानसिकता जी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न तसंच बालविवाह प्रतिबंधक कायदा जो आहे तो राजर्षी शाहू महाराजांनी 1918 कठोर कायद्याची अंमलबजावणीच्या माध्यमातून बालविवाह रोखलेले आहेत. त्याला त्यांनी कायदेशीररित्या बंदी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु सर्वसामान्य लोकांची मानसिक प्रवृत्ती कशी आहे याचा पूर्ण अभ्यास त्यांनी त्या काळामध्ये केलेला होता आणि म्हणून मग

0: तोपर्यंत या लोकांना कायद्याचा बडगा दिला जाणार नाही, तोपर्यंत त्या आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणार नाहीत. ही जी समाजाची प्रवृत्ती आहे ती त्यांनी चांगल्या पद्धतीने ओळखलेली होती. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात ज्या वाईट प्रथा परंपरा आहे त्याच्यावरती कठोर कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी करून आणि दोषींना शिक्षा देऊन देवदासी आणि जोगतिनी आणि मुरळी प्रथा जी आहे आणि या प्रथेमधून स्त्रियांमध्ये जे दुय्यमत्व आणि गुलाम मानसिकता जी निर्माण झालेली आहे तर या प्रथेचं निर्मूलन करणारा कायदा जो आहे तो त्यांनी निर्माण केलेला होता. पुनर्विवाह विधवा पुनर्विवाह बंदीची जी प्रथा होती त्यामुळे समस्त स्त्री जाती समोर एक मोठी समस्या जी निर्माण झालेली होती आत्मभान स्वावलंबनाच्या दृष्टिकोनातून, तर त्यांनी विधवा पुनर्विवाहाची प्रथा सुरू करून सक्तीनं त्यांनी काही विवाह लावून दिलेले आहेत त्या पद्धतीनं. अगदी त्यांची स्नुषा महाराणी इंदुमती यांना अगदीच वयाच्या 11व्या वर्षी वैधव्य प्राप्त झालं होतं, तर त्यांनी सुद्धा त्यांना शिक्षण घेऊन पुनर्विवाहाचा प्रस्ताव जो आहे तो त्यांच्या समोर ठेवला होता. परंतु अतिशय नम्रपणे त्यांच्या स्नुषेनं पुनर्विवाह करायला विरोध केला. आपली मुलगी म्हणून आपल्या स्नुषेचा त्यांनी सांभाळ केलेला आहे, त्यांना सर्व प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे, घोडसवारी असेल त्याचबरोबर गाडी चालवणे, सारथ्य करणे, कौशल्याधारित वेगवेगळ्या स्वरूपाचं शिक्षण त्यांनी त्यांना दिलेलं आहे. आपली स्नुषा वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय सेवा देत असताना मात्र राजर्षी शाहू महाराज त्यांना पाहू शकलेले नाहीयेत. असं असताना सुद्धा स्त्रियांच्या एकंदरच विकासासाठी किंवा तत्कालीन स्त्रियांवर होणारा अन्याय अत्याचार आहे त्याच्या विरोधात ठोस असे कायदे करून त्यांनी स्त्रियांवरचे अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. त्याचबरोबर त्यांचे जे अनवरस पुत्र आहेत त्यांना वारसा हक्क प्रदान करण्याचा प्रयत्न कायद्याच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. आणि कौटुंबिक सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगानं त्यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना सुद्धा प्रोत्साहन दिलेलं आहे. तशा स्वरूपाच्या तरतुदी ज्या आहेत त्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि यशस्वी पण झालेले. आणखीन स्त्रियांच्या प्रगतीतली आड येणारी गोष्ट म्हणजे बाल संगोपन किंवा ज्या मजूर गरीब स्त्रिया असतात त्यांच्या मुलांचं संगोपन हा एक फार मोठा प्रश्न त्या काळामध्ये होता की पाळणा घर ही आजची सुद्धा एक समस्या आहे. त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी मजूर शेतकरी किंवा ज्या गरीब कष्टकरी स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांच्या देखभालीसाठी पाळणा घर सुरू केलेली होती आणि ही एक अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाची बाब होती असं म्हणता येईल. त्याचं फळ जे आहे शोषित वंचित कष्टकरी अशा स्त्रियांना मिळालेलं आहे आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकलेल्या आहेत आणि स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह जो आहे तो यशस्वीरित्या करू शकलेल्या आहेत. हुंडा प्रतिबंधक कायदा कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायदा जो आहे तो त्यांनी हिरिरीनं राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेठबिगारी जी आहे विना मोबदला काम करून घेण्याची त्या काळातली जी प्रथा होती ती कायद्याच्या माध्यमातून त्यांनी बंद केलेली आहे की जेणेकरून मानवाधिकार सामाजिक न्याय निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून सोयीचं जाईल.
1: एकूणच त्यांनी महिलांना सन्मानानं जगण्यासाठी थोडक्यात ही धोरणं अवलंबली होती सगळी.
0: बरोबर, अगदीच.
1: मग आता महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कोणते उपक्रम राबवले आणि त्याचा ग्रामीण आणि वंचित समाजातील महिलांना कसा फायदा झाला? बरं,
0: खेड्यापाड्यातील दुर्गम प्रदेशामध्ये राहणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या प्रगतीसाठी पोषक अशा स्वरूपाचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांना काळाच्या पुढची दृष्टी जी आहे ती लाभलेली होती आणि वसाहतिक कालखंडात ब्रिटिशांनी केलेल्या ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणा त्यांनी अगदी जवळून पाहिलेल्या आहेत किंवा त्यांच्या संपर्कात येणारे जे ब्रिटिश आहेत त्यांची एकंदर इंग्लंड आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांमध्ये होणारी जी प्रगती आहे तर त्याच्यामधून आपल्या राष्ट्रामध्ये सुद्धा विकास किंवा त्याच्यामधली मोठी समस्या जी आहे ती म्हणजे स्त्रियांचं मागासलेपण हे त्यांनी त्या काळामध्ये ओळखलेलं आहे आणि त्यासाठी जात लिंग आणि आर्थिक स्थितीवर आधारित असणारा जो भेदभाव आहे तो दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षण

0: महत्वाचं आहे. त्यांनी वसतिगृह निर्माण केलेली आहेत, शाळा निर्माण केलेल्या आहेत आणि या शाळांमधून अस्पृश्यता निर्मूलनाचे ठोस कायदे जे आहेत, परिपत्रक काढून त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं काम जे आहे ते यशस्वीरित्या राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे मागास आणि ग्रामीण भागातील मुली शिक्षणासाठी येऊ लागलेल्या आहेत आणि त्याचबरोबर केवळ ग्रामीण भागामध्ये शिक्षण पुरवणे पोहोचवणे इथंच राजर्षी शाहू महाराज थांबलेले नाहीयेत. परदेशामध्ये मुलींना पाठवून त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी सुद्धा स्कॉलरशिप्स ज्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न केलेला होता.
1: मग आजच्या महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेत शाहू महाराजांचे विचार किती उपयुक्त ठरतात बरं, आणि आजच्या पिढीनं शाहू महाराजांच्या महिला विकास विषयक कार्यातून कोणती धडे घ्यावेत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
0: सक्षमीकरणातल्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेतलेल्या होत्या. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि आपल्या राष्ट्राची परिस्थिती आणि समाज जो वेगवेगळ्या जाती प्रथांमध्ये विभागला गेलेला आहे या सर्व बाबींचा विचार करून राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये जातनिहाय वसतिगृह निर्माण केले. वेगवेगळ्या मागास जातींना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या आर्थिक मदत केलेली आहे आणि त्या माध्यमातून कमवा आणि शिका योजना किंवा वेगवेगळ्या योजना राबवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे आणि मानसिक परिवर्तन याला त्यांनी प्राधान्यक्रम दिलेला आहे. साधारणपणे त्यांच्याकडून शिकायची जी बाब आहे ती म्हणजे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी पडेल ते कष्ट करण्याची आणि ध्येयाप्रती एकनिष्ठता बाळगून अहोरात्र प्रयत्न करून ते सिद्धीस नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आणि हार न मानणे हे आपण राजर्षी शाहू महाराजांकडून शिकलं पाहिजे. त्याचबरोबर लिंगभावी जडणघडण आहे ते स्त्री पुरुष समतेचा विचार आज सुद्धा आपण पाहतो की हुंडा प्रथा बंदीचा कायदा असून सुद्धा आज हुंडा बळींची संख्या बरीच आहे आणि त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी केलेले जे कायदे आहेत ते कायदे आज सुद्धा तितक्याच प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आपली मानसिकता कुठेतरी कमी पडते. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी ज्या तळमळींनी आणि ज्या पोटतिडकीनं हे कायदे केलेले आहेत ते कायदे करण्यामागची त्यांची जी मनोभूमिका होती ती आपण लक्षात घेतली पाहिजे. स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांना स्वहक्काची जाणीव आणि एक सन्मानपूर्वक जीवन देण्यासाठीचं पोषक वातावरण राजर्षी शाहू महाराजांनी देण्याचा जो यशस्वी प्रयत्न केलेला आहे त्याची जाण ठेवून आजच्या तरुण पिढीनं जगा आणि जगू द्या या माध्यमातून आपल्या सहचरणीला आणि स्त्री पुरुषांच्या निकोप अशा मैत्रीला लक्षात घेऊन विकासाभिमुख सामाजिक जीवन, सामाजिक समता, स्त्री पुरुष समता आणि परस्परांचं सन्मानपूर्वक जीवन, परस्परांचा विकास हे जे ध्येय आहे ते साध्य करणारी पोषक व्यवस्था आजच्या तरुण पिढीनं निर्माण केली तर हीच खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू महाराजांना दिलेली एक श्रद्धांजली आहे.
1: मॅडम मग शाहू महाराजांच्या स्त्री पुरुष समानतेच्या विचारांची आजच्या समाजाला किती गरज आहे आणि शाहू महाराजांच्या महिला विकास विषयक कार्यातील सर्वात महत्वाची उपलब्धी कोणती मानाल, काय सांगाल त्याबद्दल?
0: राजर्षी शाहू महाराज हे कलेचे भोगते होते. त्यांनी शिक्षणाबरोबरच मानवी समाजाच्या सर्वांगीण आणि सर्वंकष विकासाच्या अनुषंगानं वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोल्हापूर हे कलानगरी कलापूर म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
1: बरोबर.
0: आणि राजर्षी शाहू महाराजांनी कला, स्थापत्य, दृकश्राव्य कला ज्या आहेत त्या सर्वांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले आहेत. त्या काळामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये वेगवेगळ्या कलाकारांना अगदी मुक्तपणे राजश्रय मिळत होता. त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न स्वतः राजर्षी शाहू महाराज करायचे. वेगवेगळ्या कलाकारांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या सोडवून त्यांच्या कलागुणांना वाव देणारी व्यवस्था आणि आर्थिक मदत या सर्व बाबी ज्या आहेत त्या आपल्या संस्थानातील जनतेला कलाकारांना मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायचे आणि त्या अनुषंगानं त्यांनी अनेक शेकडो कलाकार, चित्रकार आणि असे वेगवेगळे कलाकार जे आहेत व्यक्तिमत्व घडवण्याचं काम जे आहे राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे. काळाच्या पुढची

दृष्टी राजर्षी शाहू महाराजांकडे होती ती दृष्टी आज आपण सर्वांनी स्वतःमध्ये अंगीकृत करून समाजाचा राष्ट्राचा विकास साधणं ही एक महत्वाची बाब आहे असं मला वाटतं. आणि तरच खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समान पद्धतीनं निकोप पद्धतीनं अशा खेळकर आणि चांगल्या वातावरणामध्ये स्वतःचा विकास करू शकतील. एकंदरच जाती अंताचा विचार त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जो दिलेला होता तो केवळ कायद्याचा बडगा म्हणून नव्हे तर राष्ट्राच्या विकासाची गरज म्हणून

0: विकास करू शकतील. एकंदरच जातीअंताचा विचार त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जो दिलेला होता तो केवळ कायद्याचा बडगा म्हणून नव्हे तर राष्ट्राच्या विकासाची गरज म्हणून आपण तो स्वीकारला पाहिजे. आणि निश्चितच हा विचार जर स्वीकारला तर समाजाचा विकास आणि उन्नती साधायला फार काही वेळ लागणार नाही.
1: मॅडम, मग आता जाता जाता शाहू महाराज जयंती निमित्त महिलांना आणि तरुणांना आपण काय संदेश द्याल बरं?
0: राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात केलेले जे कायदे आहेत आणि स्त्रियांना सन्मानानं जीवन जगता यावं म्हणून स्त्री सबलीकरणाचा जो एक कृती कार्यक्रम त्यांनी आखून दिलेला आहे, खऱ्या अर्थानं समाजाचा विकास अपेक्षित होता. आणि एक स्त्री शिकली तर ती पूर्ण कुटुंब शिकवेल आणि पूर्ण कुटुंब शिकलं तर निश्चितच राष्ट्राचा विकास होईल. आणि त्या काळामध्ये म्हणजे हा जो कालखंड होता तो पारतंत्र्यातला कालखंड होता. शाहू महाराज हे त्या काळामध्ये वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत होते. ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक संस्थानिक म्हणून दुहेरी भूमिका ते सांभाळत होते. दुसरीकडे आपल्याच समाजामध्ये असणाऱ्या वाईट प्रथा परंपरा दूर करण्यासाठीची त्यांची जी तळमळ आहे ती लक्षात घेता राजर्षी शाहू महाराजांची जी प्रागतिक दृष्टी आहे त्यांची स्त्री पुरुष समता आणि जाती अंताचा विचार आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याची जी भूमिका आहे ती आजच्या तरुण वर्गानं लक्षात घेतली पाहिजे. आणि या सुधारणा करण्यासाठी आपण केवळ शासनावर विसंबून न राहता आपण स्वतः आपल्या शिक्षणाचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी कौशल्याधारित अशा वेगवेगळ्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न या तरुण वर्गानं केला पाहिजे. शिक्षण घेऊन केवळ नोकरी मिळवण्याचं साधन नाही तर नोकरी देण्याचं काम आणि त्या माध्यमातून स्वावलंबन हा विचार आजच्या तरुणांना लक्षात घेतला तर निश्चितच आजच्या पिढीच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांना श्रद्धांजली म्हणून त्यांचं ध्येय आपण सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण केलं पाहिजे. स्त्री पुरुष निकोप अशा स्वरूपाचं सहजीवन जगा आणि जगू द्या भूमिका आहे ती आपण बांधवली पाहिजे. स्वच्छ आदरभाव आणि मैत्रीपूर्ण जीवन ते आपण समाजामध्ये निर्माण केलं तर निश्चितच आर्थिक स्वावलंबन आत्मनिर्भरता आपण देऊ शकू.
1: गीतांजली बोराडे मॅडम, आज आपण आकाशवाणीत आलात आणि राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे महिलांविषयी म्हणा किंवा समाजासाठी त्याविषयी तुम्ही सविस्तर माहिती दिलीत आम्हाला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आजची रेसिपी या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत मँगो ब्लास्ट या पाककृतीविषयी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 4 आंबे, दूध, अर्धी वाटी साखर, आईस्क्रीम आणि काजू बदाम पिस्त्याचे अर्धा वाटी तुकडे. सर्वप्रथम हे आंबे स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यापैकी 3 आंब्यांचा रस करावा आणि 1 आंब्याचे बारीक तुकडे करून घ्यावे. ह्या 3 आंब्यांच्या रसामध्ये साखर आणि दूध घालून ते मिक्सरमधनं फिरवून घ्यावं. त्यानंतर काचेचे ग्लास घेऊन त्यामध्ये हा तयार झालेला रस अर्धा ग्लास भरेल एवढा ग्लास भरून घ्यावा. त्यामध्ये काही आंब्याचे तुकडे घालावे, त्यावर आईस्क्रीम घालावं आणि त्या आईस्क्रीम वर पुन्हा काही आंब्याचे तुकडे घालून त्यावर ड्रायफ्रुट्स घालावे आणि हा मँगो ब्लास्ट सर्व्ह करावा. काय मैत्रिणींनो, कशी वाटली आजची आपली रेसिपी? तेव्हा नक्की करा आणि त्याचा आस्वाद घ्या. बरं तर मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: प्रेम पुजारी फिल्म का ये गाना गीतकार नीरज ने लिखा है। बहुत सारे श्रोताओं के जवाब आए हैं। एक और श्रोता हैं जिन्होंने लिखा है कि हमारा बेटा 1000 रुपए की पतंग लाता है संक्रांति में, दोस्तों के साथ खूब उड़ाया करता था। अब पोते छोटे हैं और वो थोड़े थोड़े मजे लेते हैं। इसके अलावा एक और श्रोता हैं जो सूरत गुजरात में हैं और वो भी इसी तरह पतंगबाजी को याद कर रहे हैं। इसके अलावा कुछ और श्रोताओं के कमेंट हैं। सौराष्ट्र गुजरात के हमारे कुछ श्रोताओं के ये मैसेज हैं कि किसान वहां बेसब्री से बारिश का इंतजार कर रहे हैं।
1: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। पॅक्स सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 8 आरोपींना अटक। अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं। ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते। अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं। अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं।
2: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है। आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय। और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए।
1: आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात 10 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ पकडण्यात आले असून एकाला अटक झाली आहे। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली। या प्रकारात गुंतलेल्याचं रॅकेट उघड करण्यासाठी पोलीस तपास करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। झारखंडच्या रांची जिल्ह्यात पोलिसांनी 60 लाख रुपये किमतीची अफू जप्त केली असून 2 जणांना अटक केली आहे। त्यांच्याजवळून 2 मोबाईल फोन्स आणि 1 वाहन जप्त केलं आहे। वॉशिंग्टनमध्ये काल झालेल्या पॅक्स सिलिका समिटमध्ये AI तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठीच्या अमेरिकेच्या नेतृत्वातील उपक्रमावर भारतासह 34 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या। अमेरिकेचे अर्थराज्यमंत्री जेकब हेलबर्ग यांनी AI क्षेत्रातल्या संधींवरच्या संयुक्त निवेदनाबाबत यावेळी माहिती दिली। या परिषदेत सहभागी देशांनी AI युगासाठी विकास आणि नाविन्यतापूर्णतेला प्रोत्साहन देणाऱ्या दृष्टिकोनाचा स्वीकार केला। भारताबरोबर या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवायला अमेरिकेला आनंद होत आहे असं ते म्हणाले। या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन आणि भारतीय उद्योगांच्या प्रतिनिधींनी केलं। देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील। मोहरम निमित्ताने ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत। त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। मोहरम निमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत। शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली। जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल। अशा महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे। त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचा सहभाग असेल। हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे। नागपूर मेट्रोच्या कान्हान विस्तारित

मार्गासाठी तसंच मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोड रस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री म्हणाले की शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील अशा शब्दात त्यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये आदरांजली वाहिली. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितका समर्पक आणि प्रेरणादायी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की शाहू महाराजांचं सामाजिक सुधारणेतलं योगदान अमूल्य आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही शाहू महाराजांना अस्पृश्यता आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध लढा देऊन समतावादी आणि सर्वसमावेशक समाजाचा भक्कम पाया घातल्याचं सांगत मजबूत समाज घडवण्यासाठी त्यांचं कार्य सतत प्रेरणा देत राहील असं सांगितलं. शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि लोककल्याणाचं कार्य सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनीही त्यांना आदरांजली वाहिली. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या एफआयआरमधल्या 8 आरोपींना काल अटक झाली. एसआयटीने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल एफआयआर दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्रीराम जन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदवला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुदुचेरीतल्या पूर्णनकुप्पम इथल्या 400 वर्षांहून अधिक जुन्या आणि जीर्णोद्धार केलेल्या मुझियानकुलम या ऐतिहासिक तलावाचं उद्घाटन केलं. थवलकुप्पम जवळ असलेला हा 2 एकरचा तलाव पल्लव काळातील असल्याचं मानलं जातं. हा तलाव गावासाठी पिण्याचं पाणी आणि सिंचनाचा स्रोत म्हणून वापरला जात असे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तलावाच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं होतं. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारनं पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. महिला या केवळ विकासाच्या लाभार्थी नसून विकसित भारत 2047 उद्दिष्टाला गती देणाऱ्या सर्वात प्रभावी घटक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केलं. ते आज किर्गिस्तानमध्ये बिश्केक इथं आयोजित शांघाय सहकार्य संघटना महिला मंच 2026 दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होत्या. सुमारे 10 कोटी महिला 90 लाखांहून अधिक स्वयंसहाय्यता गटांमध्ये संघटित झाल्या असून त्यापैकी 3 कोटींपेक्षा जास्त लखपती दिदी बनल्या आहेत असं त्या यावेळी म्हणाल्या. मिशन शक्ती आणि मिशन पोषण 2.0 सारख्या योजनांमुळे महिलांची सुरक्षा, त्यांची काळजी आणि आर्थिक क्षेत्रातील सहभाग या गोष्टींना चालना मिळत असून भारताने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचं त्या म्हणाल्या. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत द गटात तुर्कीने अमेरिकेचा 3-2 असा पराभव केला आहे. तर ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पॅराग्वेशी झालेला सामना बरोबरीत सोडवला. या देशांबरोबरच जपान, स्वीडन, इक्वेडोर, जर्मनी या देशांनीही राऊंड ऑफ 32 मध्ये प्रवेश केला आहे. ही फेरी नॉकआउट पद्धतीची असेल. या फेरीत ब्राझील आणि जपान यांच्यात येत्या 29 तारखेला सामना होणार आहे. तर मोरोक्कोशी लढत नेदरलँडबरोबर होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 10:30 पाहता येईल. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या गटाच्या सामन्यात भारताने बांगलादेशाचा 5 खेळाडू राखून पराभव केला. मॅन्चेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारताने 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडूत 53 धावा केल्या. ती सामनावीर ठरली.

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथं भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 हा सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्या दुसरा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामना येत्या रविवारी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पॅक्स सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 2 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, 8 आरोपींना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताचे त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्यांना शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूरच्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात कन्हान गावापर्यंत सुमारे 1.5 किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याच्या प्रस्तावाला कालच्या बैठकीत मंजुरी मिळाली. या कामावर 310.35 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबईत वर्सोवा वांद्रे स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोड रस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या कामावर 1722.40 कोटी रुपये खर्च येणार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ऐकूयात याविषयीचा वृत्तांत.
1: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या मुख्यालयाला भेट देऊन तिथल्या उपक्रमांची माहिती घेतली. सारथीने शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली. हिंगोली शहरात रॅलीच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि समाज प्रबोधनात्मक फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सांगलीत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं सांगली शहरात समता चित्ररथ आणि संविधान जागृती बाईक रॅली काढण्यात आली.
0: औषध आयात करताना त्याची वैधता किमान वर्षभरासाठी असेल याची खात्री करण्याचा नियम केंद्रीय आरोग्य मंत्रालय करणार आहे. यामुळे रुग्णांना दर्जेदार औषधं मिळत राहतील आणि औषधं वाया जाण्याचं प्रमाण कमी होईल. यासाठीच्या अधिसूचनेचा मसुदा आरोग्य मंत्रालयानं आज जारी केला आहे. औषधी कायदा 1945 सुधारणा करणं हा या मसुद्याचा उद्देश आहे. जैविक उत्पादनं आणि किरणोत्सर्गी औषधांना विद्यमान नियम कायम राहणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन

0: कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं. अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
1: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
0: पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. अयोध्येच्या रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या उपहार प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या एफआयआरमधल्या 8 आरोपींना काल अटक केली. एसआयटीने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल एफआयआर दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्री रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरणी जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुहर्रम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. मोहरम निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोहरम निमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर विभागानं आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम इथं कार्यरत असलेल्या वन्यजीवांच्या बेकायदा तस्करीचं एक रॅकेट उघडकीस आणून अनेक संरक्षित वन्यजीवांची सुटका केली आहे. यावेळी एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आलं. डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या पथकानं 24 आणि 25 जूनला ही कारवाई केली. सुटका केलेले प्राणी आणि ताब्यात घेतलेल्या संशयिताला श्रीकाकुलम इथल्या वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काल दुपारनंतर उसंत घेतलेल्या पावसानं आज सकाळी पुन्हा हजेरी लावली. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 49 मिलीमीटर पाऊस रत्नागिरी तालुक्यात तर 24 मिलीमीटर पाऊस गुहागरमध्ये पडला. संगमेश्वरमध्ये 20, राजापुरात 14, लांजात 9, दापोलीत 5, मंडणगडमध्ये 4, खेडमध्ये 2 तर चिपळूणमध्ये 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी मी उत्कर्षा आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मित्र मैत्रिणींनो, आपल्या देशाला खेळाची परंपरा पूर्वीपासून आहेच. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, चेस, कुस्ती या मेनस्ट्रीम खेळासोबत धावणे, भालाफेक, तलवारबाजी, तायक्वांदो या खेळातही देशातले अनेक खेळाडू दरवर्षी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये चमकत असतात. त्यात ह्या वर्षीच्या IPL हंगामात RCB जिंकली, पण बऱ्याच वर्षांपासून विजयाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या टीमच्या विजयाचा इतिश्री महिला क्रिकेट RCB संघाने मागच्या वर्षी केला. आताही मागच्याच आठवड्यापासून ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप आणि फुटबॉल वर्ल्ड कप ही चालू झालाय. आय होप तुम्ही सर्वजण FIFA सोबत ICC वुमन्स T20 चे अपडेट्स ठेवत असाल. इंग्लंड मध्ये सुरू असलेल्या T20 वर्ल्ड कप मध्ये भारताची जोरदार सुरुवात झालीय. भारताच्या स्मृती मानधना आणि रिचा घोष यांनी उत्तम फलंदाजी करून दीप्ती शर्माने 5 विकेट्स घेऊन पाकिस्तानवर 64 धावांनी विजय मिळवला. ह्या गुड मोमेंटसाठी आपण ऐकूयात हे गाणं.

0: भारतीय महिला क्रीडा क्षेत्रात नेहमीच सिंहाचा वाटा उचलतात, यश मिळवून देशाचा मान जगात वाढवतात, ऑलिम्पिक्स आणि अशाच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी कामगिरी करतात. टेबल टेनिस खेळाडू यशस्विनी घोरपडे किंवा उदयनमुख, महिला ग्रँडमास्टर असलेली दिव्या देशमुख या यंग फिमेल प्लेयर्स घ्या, किंवा मिताली राज, पी व्ही सिंधू, मेरी कॉम, मीराबाई चानू, सायना नेहवाल यांच्यासारख्या ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम घ्या. यांच्यामुळे कित्येक मुली प्रेरित होऊन खेळाकडे वळताना दिसत आहेत आपल्याला, अनेक उत्तम करिअरही तयार करत आहे. आजकालच्या काळात तर चांगल्या आरोग्यासाठी किंवा विशेषतः आत्मसंरक्षणासाठी कुस्ती, कराटे, तायक्वांदो, बॉक्सिंग ह्याकडे युवक मित्र मैत्रिणींचा कल वाढलेला दिसतो. खेळामुळे मानसिक आणि शारीरिक ताकद तर वाढतेच, पण शिस्त, नियंत्रण, संयम सुद्धा अंगी येतो. आपण आत्मसंरक्षणात महत्वाचा खेळ मानल्या जाणाऱ्या तायक्वांदो बद्दल जाणून घेण्यासाठी आपल्यातल्याच एका युवा मैत्रिणीला भेटणार आहोत, जिचं नाव आहे समृद्धी संतोष सांगळे, आणि तिच्याशी संवाद साधला आहे आरजे गायत्रीने.
1: मित्रांनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत ताकदीबद्दल, सुरक्षेबद्दल आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याबद्दल. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आज अशी एक मुलगी आहे जिने 2016 पासून तायक्वांदोची किक मारून फक्त मेडल्स नाही जिंकली तर हजारो मुलींच्या मनातली भीती देखील जिंकली आहे. तिने 7 ते 8 वेळा राज्यस्तरीय, 4 ते 5 वेळा राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवलाय. शिवाय 2 वेळा ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये देखील सहभाग घेतलेला आहे आणि 3 वर्षांपूर्वी ब्लॅक बेल्ट मिळवून ती सर्टिफाईड देखील झालेली आहे. ती फक्त प्लेयर नाही, ती कोच आहे. मॅचेसमध्ये टीम्सला लीड करते आणि 1-2 शाळांमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून देखील लहान मुलांना स्वतःचं संरक्षण स्वतः करायला देखील शिकवते. आज आपण तिच्याकडून तिचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि शिवाय महिला सक्षमीकरण या विषयावर देखील तायक्वांदोच्या नजरेतून ती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे समृद्धी सांगळे. तर समृद्धी, आजच्या युवावाणी कार्यक्रमात श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
2: थँक्यू सो मच. नमस्कार.

0: मी समृद्धी सांगळे. मी एक तायकोंडो प्लेअर आहे, त्यासोबतच मी एक कोच पण आहे. मी स्पोर्ट्स टीचर पण होतो दोन स्कूल्समध्ये. आणि आज मला इथे बोलवल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि मी खूप एक्साइटेड पण आहे इंटरव्ह्यू साठी.
1: नक्कीच. तर समृद्धी, सुरुवातीला मला सांग की तायकोंडो या खेळाशी तू कशी जोडली गेलीस किंवा या क्षेत्रामध्ये तू कशी आलीस?
0: माझ्या घराच्या जवळच एक तायकोंडोची अकॅडमी चालत होती, सो मी तिथे जाता येता ते बघायचे. आणि मला खेळ खूप आवडतो आणि स्पेशली मला तायकोंडो बघून फारच छान वाटलं.
1: अच्छा.
0: आणि एक्साइटमेंट पण वाटली की अरे म्हणजे तायकोंडो म्हणजे नेमकं काय असतं, काहीतरी वेगळं असतं, ना की ते कराटे. बरेच जण त्याला गोंधळून कराटे असा
1: दोन्ही पण मिक्स करतात.
0: हो, सो ते कराटे नसून ते स्पेशली तायकोंडो आहे. तो साऊथ कोरियाचा गेम आहे. आणि तसं मी फक्त एक दोन वेळा तिथे जाऊन बघितलं, मला तो गेम खूप आवडला, खूप जास्त. सो मी तिथे जाऊन माझी ऍडमिशनच करून आले डायरेक्ट.
1: बापरे, ऍडमिशन घेऊनच आले.
0: हो, आणि माझे म्हणजे एक दोन फ्रेंड्स पण होते स्कूल मधले तिथेच, सो त्यांच्यामुळे मला तिथे जावंसं वाटलं, छान वाटलं की आपले फ्रेंड्स पण आहे. येस. आणि त्यांना मेडल्स वगैरे पण मिळालेले बघितले मी.
1: अच्छा.
0: सो ते बघून पण मला तिथे जावंसं वाटलं.
1: अच्छा. तर मग वयाच्या कितव्या वर्षांपासून तू हे प्रशिक्षण घेतीयस?
0: मी 11व्या वर्षीपासून, म्हणजे मी 5वी-6वीत असल्यापासून मी तायकोंडो मध्ये आहे. मी अजून सुद्धा आहे आणि माझे गेम्स वगैरे खेळणं चालू आहे, म्हणजे
1: सध्या
0: मॅचेस वगैरे.
1: ओके. बरं, मला सांग की सगळ्यांना तायकोंडो काय आहे हे नेमकं माहिती नसतं, तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि युवा मित्रांना पण तू सांग की हा नेमका गेम कसा आहे, यामध्ये लेवल्स किती असतात आणि तो कसा खेळला जातो.
0: सो बेसिकली तायकोंडो हा साऊथ कोरियाचा गेम आहे, नॅशनल गेम. आणि हा पर्टिक्युलर म्हणजे 1-to-1 खेळला जातो. त्यात डिस्ट्रिक्ट, डिव्हिजन, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल, ऑलिम्पिक्स असे लेवल्स पण असतात. आणि त्यानंतर जास्तीत जास्त वापर आपला तायकोंडो गेम मध्ये किक्सचा होतो.
1: ओके.
0: मिनिमम त्यात 25 युज होतात, ते पण फक्त चेस्ट गार्डवर, आपल्या चेस्ट पार्टवर. आणि जास्त करून किक्स वगैरे युज होतात मिडल लेवलला, फेस लेवलला. त्याचे पॉईंट असतात, मिडल लेवलला 2, 3, 4 असे, फेस लेवलला 3, 5, 6 अशा प्रकारे. सो आपला हा गेम कराटे नाहीये. बरेच जण त्यात गोंधळून जातात की कराटे आणि तायकोंडो एकच
1: आहे.
0: सो कराटेमध्ये जास्तीत जास्त किक बॉक्सिंग असे युज होतात आणि पॉवर खूप कमी युज होते. आपल्या गेममध्ये पॉवर जास्त युज होते, पूर्ण इक्विपमेंट घालून आपला गेम खेळला जातो. कराटेमध्ये फक्त ग्लव्स वगैरे घालून तेवढं वापरून तो गेम खेळला जातो. आपल्या याच्यात आता नवीन हे पण आलंय की सेन्सरवर गेम येतो, ज्यात चिटिंग नाही होत आणि तो कम्प्युटराइज्ड गेम आहे.
1: म्हणजे सेन्सर नेमकं कसं?
0: सेन्सर म्हणजे चिप्स असतात, चेस गार्ड मध्ये चिप्स असतात, हेड गार्ड मध्ये चिप्स असतात. आणि मुलांना खेळताना सॉक्स दिले जातात, तर त्या सॉक्स मध्ये पण चिप्स असतात.
1: ओके.
0: सो त्या चिप्स जेव्हा कनेक्ट होतात एकमेकांना किंवा टच होतात, तर त्याचा पॉईंट डायरेक्ट स्क्रीनवर येऊन जातो.
1: अच्छा. म्हणजे जेव्हा तुम्ही ती किक त्या जागेवर माराल तेव्हा तुम्हाला पॉईंट्स मिळतील.
0: हा. आणि ते पण पॉवरनी मारल्यावर, ना की फक्त टच झाल्यावर. सो प्लेयर्सला तेवढ्या जोराने किक मारावी लागते, मग ती सॉक्सची चिप त्या चेस गार्डच्या किंवा हेड गार्डच्या चिपला टच झाली की मगच स्कोर येतो.
1: ओके.
0: सो असा आपला तायकोंडो गेम आहे. आणि त्यात बरेचशा आपल्या महाराष्ट्राच्या, इंडियाच्या भरपूर मुलांनी सहभाग पण घेतलेला आहे.
1: ओके.
0: त्याचे बेल्ट्स पण असतात. स्टार्टिंगला तर पूर्ण युनिफॉर्म व्हाईट असतो, नंतर त्यात एक एक लेवलनी बेल्ट वाढत जातो. त्यात पहिला असतो येल्लो, देन ग्रीन, ग्रीन वन, ब्ल्यू वन, रेड वन आणि देन ब्लॅक. आणि त्यानंतर पण कोणाला जर इच्छा असली करायची तर ब्लॅकचे डेन 1, डेन 2, डेन 3 असे डेन 8 का 9 पर्यंत असतात. त्याची पण एक वेगळी बेल्ट एक्झाम असते की त्यात आपल्याला ते टायगत म्हणून असतं, पुमसे म्हणून, ते करून दाखवावं लागतं. पंचेस चेक होतात, आपल्या किक्स चेक होतात, फाईट खेळून दाखवावी लागते मग. आणि एवढं सगळं आपलं फिजिकल स्ट्रेंथ चेक होते, त्यानंतरच आपण तो बेल्ट एक्झाम पास होऊ शकतो. त्याचे पण पॉईंट्स असतात.
1: ओके. म्हणजे या सगळ्या प्रोसेस नंतर लास्टचं ब्लॅक आहे जे तुझं पूर्ण झालेलं आहे. ओके. तर मला सांग की तू वयाच्या आता समजा 10व्या 11व्या वर्षापासून यामध्ये आहेस, तर असा कुठला तुझा अविस्मरणीय क्षण आहे का जो तुला या खेळातून मिळालाय किंवा तो अनुभव तू कधीच विसरू शकणार नाहीस?
0: हो, माझी स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होती आणि ती पण कोरोनाच्या नंतर झाली. तर आम्हाला मध्ये 1-2 वर्षाचा गॅप पडला होता. सो मला माझ्या गेमवर थोडा डाऊट यायला लागला होता की मी खेळू शकते का नाही म्हणून.
1: म्हणजे गॅप पडला त्याच्यामुळे?
0: हो, गॅप पडला त्याच्यामुळे. त्याच्या आधी पण माझी एक स्टेट झालेली होती, फर्स्टच स्टेट झाली होती, नंतर लगेच लॉकडाऊन लागलं. सो माझी स्कूल गेम्सची स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होती जळगावला आणि माझे बोर्ड एक्झाम होते 2 दिवसांनी. त्याआधीच माझी मॅच पण होती.
1: ओके.
0: सो मग मी जळगावला जाणार होते, बट माझे सर म्हटले की तुझी एक्झाम आहे सो तू जाऊ नकोस. सो मी घरी विचारलं की जाऊ की नको, तर घरचे म्हटले बघ तुला काय करायचं आहे. सो मी डिसाइड केलं की असं पण दोन दिवसांनी बोर्ड एक्झाम आहे, दोन दिवसात इतका कुठे अभ्यास होणार आहे का, होणार पण नाही. झालेला आहे त्या वर्षावर मी मॅचेस खेळायला गेले, सर नाही म्हटले होते तरी पण, आणि त्याआधी पण माझ्या दोन तीन स्टेट झाल्या होत्या पण त्यात मला ब्रॉन्सच होतं. सो मला वाटलं होतं की यावेळेस सिल्वर तरी घेऊन येऊ. सो मी तिथे स्टेट लेवलच्या माझ्या मॅचेससाठी गेले आणि तिथे माझ्या चार फाईट झाल्या चार जणींसोबत वेगळ्या वेगळ्या, आणि तिथे मी गोल्ड मेडल जिंकले.
1: अरे वा.
0: आणि तिथे मी जे सेमी

0: मी फाईटला इंजर्ड झाले होते. सो मला चान्सेस फार कमी वाटले होते की मी नेक्स्ट फाईट काढू शकेल का नाही
1: किंवा खेळू शकेल पण
0: खेळू शकेल का नाही, कारण इंजरी झाली होती ना. एक तर ते थोडंफार डिमोटिवेट व्हायला लागतं
1: आणि पॉवर
0: कमी होऊन जाते, स्ट्रेंथ कमी होऊन जाते बॉडी मधली, त्या
1: बरोबर
0: इंजरीकडेच लक्ष जातं परत परत. सो त्यामुळे मग मला माझ्या डाऊट यायला लागला सेल्फ डाऊट. पण माझ्या कोचशी वगैरे मी थोडं बोलले की मला असं असं वाटतंय काय करू काय नाही. तो माझा दादा तो कोच होता तो बोलला की तू गिवअप नको करू, फक्त शेवटपर्यंत खेळत राहा, इंजरीकडे लक्ष देऊ नकोस. सो मी ती मॅच खेळले, माझा पॉईंट गॅप खूप पडला होता त्या गेम मध्ये, मला वाटलं तो राऊंड मी जिंकते का नाही म्हणून. बट माझा कोच बोलला की ती टर्न अडू की असती टर्निंग फेस म्हणून दिवर्गी म्हणून असते, सो ती मार. सो त्यांनी बोलली, मी लगेच मारली आणि मला त्याचा 6 स्कोर आला.
1: अरे वा.
0: आणि पॉईंट गॅपने जे मागे चालत होते तिच्या पुढे गेले आणि लास्टच्या 10 सेकंदातच झालं ते. सो मी ती फाईट जिंकले आणि कोणालाच अपेक्षा नव्हती की मी खरंच ती फाईट जिंकू शकेल म्हणून. सो ते खूप एक अविस्मरणीय क्षण होता की मी ती फाईट हरत हरत जिंकून गेले.
1: हा अगदीच, म्हणजे तुला वाटलं नव्हतं की हे गोल्ड पण तू घेऊ शकतेस.
0: हो म्हणजे मी तर सिल्वरच्याच आणि गेले होते की मी हेच होते की एवढी फाईट नाही जिंकले तरी मला सिल्वर तर आहेच. कोच बोलला की नाही शेवटपर्यंत गिव्हअप नको करू, मारत राहा बघू आपण, गोल्ड लागू शकतो तुझं. सो त्या आहेत मग मी गोल्डच घेतलं.
1: म्हणजे नक्कीच की शेवटपर्यंत जर तुम्ही हार नाही मांडली तर तुम्ही एक अजून स्टेप वरती जाऊन गोल्ड मिळवू शकता, ह्याचं एक उदाहरण बघायचं असं म्हणता येईल.
0: आणि माझी फ्रेंड एक आहे जी हमेशा म्हणते आपल्याकडे 1% जरी चान्स असला ना एखाद्या गोष्टीचा तर ती ट्राय केलीच पाहिजे.
1: नक्कीच. आणि ते ट्राय केलंच म्हणून तुला गोल्ड देखील मिळालं.
0: लागलं ते गोल्ड लागलं ते खूप असं विसरूच नाही शकत कधी मी तो असा आठवला.
1: पहिलं गोल्ड होतं का?
0: पहिलं गोल्ड होतं माझं स्टेटला, कारण त्याच्या आधी तर कोरोना झालेला, लॉकडाऊन सगळं बंद होतं, 2 वर्ष प्रॅक्टिसच नाही काही, थोडीफार घरी एक्सरसाइज केली की बस तेवढीच. पण गेम्स मध्ये भरपूर चेंजेस वगैरे झाले आणि मग त्यानुसार नंतर चेंज करण्यात आलं गेम्स की असं असं खेळ आहे, अलाउड नाही, पॉईंट गॅप नाही. पॉईंट गॅप जास्त झाला की समोरचा प्लेअर ऑटोमॅटिकली जिंकून जातो. त्यानंतर चेसगार्डच्या वरतीच मारायचं, खाली मारलं तर निगेटिव्ह पॉईंट. 5 आपल्याला जर का मायनस पॉईंट झाले तर आपण मॅच हरून जातो डायरेक्टली.
1: बापरे.
0: तर मायनस मध्ये पण
1: रुल्स अँड रेग्युलेशन पण भरपूर
0: आहे. मायनस मध्ये पण जातो आपण, त्यात पडलं की मायनस असतो, खाली मारलं चेस गाडीच्या की मायनस असतो, पंच फेसवर लागला की मायनस असतो असे. आणि कॉर्नरला पुश केलं, एक बाउंड्री असते ना त्या मॅचची, त्याच्या बाहेर आपण पुश केलं प्लेअरला, अपोजिट प्लेअरला, तर आपल्यालाच मायनस पॉईंट असतो. सो असे भरपूर सारे रुल्स पण आहेत आणि मी त्यात रेफरीशिप पण केलेली आहे.
1: अरे वा.
0: सो त्यामुळे मला त्याचे रुल्स पण माहिती आहे.
1: त्याचा तुला फायदा झाला?
0: हा त्याचा मला फायदा झाला की मी खेळताना मला आठवतं की अरे हे नाही करायचं, आपण मायनस मध्ये जाऊ शकतो.
1: तू शिकता शिकता प्रशिक्षण पण देत होती?
0: प्रशिक्षण पण देत होते आणि मी मॅचेस मध्ये ते रेफरी नसतात का 2 प्लेअरच्या मध्ये की पॉईंट गॅप वगैरे बोलतात, किती पॉईंट आले ते सांगतात. सो ते पण मी केलेलं आहे, त्याचं पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे.
1: मस्तच.
0: त्यानंतर आता नॅशनलला करायचं होतं मला नॅशनल रेफरीशिप साठी, बट ते अजून त्याची कुठे एक्झाम झाली काय त्याची माहिती मला मिळाली नाही, सो मला ते करता नाही आलं.
1: नक्कीच यापुढे तुला ते मिळेल आपण अशी पण आशा करूया. बरं, तू बोलताना सांगितलंस की आई वडिलांनी तुझ्यावरती सोपवलं होतं की तुला मॅचला जायचंय की नाही, तर मला सांग की तुझ्या या सगळ्या प्रवासामध्ये आई वडिलांचा किंवा कुटुंबाचा रोल कसा राहिलाय, किंवा कधी ते म्हणाले का की तू हे करू नकोस असं?
0: नाही, तसं म्हणत आलं की माझ्या आई वडिलांनी कधीच मला विचारलं नाही तू का करते करू नकोस म्हणून. त्यांनी प्रत्येक वेळी माझ्या डिसिजनला सपोर्ट दिलाय मला आणि फायनान्शियली सपोर्ट केलाय, मेंटली सपोर्ट केलाय. काही कधी गरज पडली तर ते होते माझ्या पाठीशी उभा खंबीरपणे. माझे वडील तर म्हणायचे की तू माझा मुलगी नसून माझा मुलगा आहेस, तुला जे करायचं ते कर, कुठे जायचं जा, कोणी तुला एक चपट मारली की तू 2 मारून येशील एवढी मला गॅरंटी आहे म्हणे. सो त्यांचा असा सपोर्ट मिळत राहिला म्हणून मला कधी माझा कॉन्फिडन्स डाऊन नाही झाला. मला कुठे जायचं असलं ते माझ्या पाठीशी उभे होते खंबीरपणे.
1: नक्कीच. आणि एक मुलगी म्हणून त्यांनी तुला म्हणजे या क्षेत्रामध्ये देखील टाकलं आणि तू मॅचेसला बऱ्याच वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा राज्यामध्ये पण गेलेली आहेस, तर त्यामुळे त्यांचाही सपोर्ट तुझ्यासाठी खूप महत्वाचा राहिलाय.
0: सो माझी आई पण मला खूप सपोर्ट करायची आणि वडील तर आहेच, पण आईचं पण म्हणजे नसतं का की मुलगी आहे की बाकी लोक काय म्हणतील वगैरे, तर तिने कधीच असा विचार नाही केला. ती उलट म्हणायची माझी मुलगी आहे, ती काही करेल, ती काही वेगळं करेल, मला पूर्ण विश्वास आहे तिच्यावर, ती जा. आई रडायची माझी जेव्हा मॅचेसला जायचे की आठवायची माझी म्हणून. तर
1: सो मॅचेसमध्ये तुम्हाला लागतं वगैरे इंजुरीज होतात
0: ते पण वेगळंच की आई वडिलांना कधी कधी सांगू पण नव्हतं शकत कारण त्यांना जास्त काळजी वाटते ना. सो थोडं मला सांगायची की इंजुरीज वगैरे झाली नाही झाली, बट पूर्णपणे नव्हतं सांगू शकत की एवढं एवढं झालं म्हणून. आणि कधी कधी ते रिकवर होण्यासारखं असतं, कधी कधी तर इतकं असतं की डायरेक्ट प्लास्टर वगैरे लागायचे काम, काही बोन बिन तुटण्याचे काम असे. सो ते पण नव्हतं सांगतायत, पण तसं कधी मला काही झालं नाही. माझ्या सोबतचे प्लेयर्स
1: स्ट्रॉंग आहेत.
0: थँक्यू.
1: तर मला सांग की हा प्रवास तर तू तायक्वांदोचा सुरू केलास, पण आपल्या युवा मैत्रिणी किंवा मुली ऐकत आहेत प्रोग्राम, तर त्यांना तू या कार्यक्रमातून म्हणा किंवा तुझ्या प्रवासातून काय सांगशील की एखाद्या स्पोर्ट्समध्ये किंवा खेळामध्ये जाणं का गरजेचं आहे, किंवा आत्मसंरक्षण जे आहे मुलींसाठी ते कितपत गरजेचं.

0: आहे.
1: सो मी म्हणेल की आजच्या काळात तर मुलींना फार गरज आहे सेल्फ डिफेन्सची, कारण कुठे पण जावं मुलींनी तर त्यांच्यासाठी एक काहीतरी अनसेफ राहतच काही ना काही, म्हणजे आजूबाजूचे लोक म्हणा, सराउंडिंग म्हणा किंवा काही, मुली आजकाल कुठेच सेफ फील करत नाही. सो त्यासाठी मुलींनी काहीतरी स्पोर्ट्स केलंच पाहिजे, ऍटलिस्ट सेल्फ डिफेन्सचे वर्कशॉप्स असतात ते तरी अटेंड करायलाच पाहिजे मुलींनी. मी पण अशा एक दोन स्कूल्सवर कॉलेजेसवर सेल्फ डिफेन्सचे वर्कशॉप्स दिलेले आहेत. आमचे कोचेस वगैरे आम्हाला घेऊन जायचे, त्यांना डेमो दाखवायचो, मुलींना शिकवायचो की असं असं आपण सेल्फ डिफेन्स करू शकतो.
0: किंवा समजा अशी सिच्युएशन आपल्यावरती आलीच तर आपण प्रायमरी काय करू शकतो?
1: आपण प्रायमरीली बघू की समोरचा आपल्यापेक्षा किती ताकदवान आहे, आपण त्याला डिफेन्स करू शकतो का नाही स्वतःचं तिथे, किंवा आपल्या जवळपास कोणी आपल्यापेक्षा मोठं किंवा असेल तर त्याची मदत मागायला तर अजिबात संकोच करू नये. ज्याची त्याची आपल्या आजूबाजूला असल्यावर मदत घेतली पाहिजे. आपल्याकडे फोन असतात, आपल्या इमर्जन्सी कॉल लावायला पाहिजे कोणाला ना कोणाला, आपली फॅमिली म्हणा फ्रेंड्स म्हणा कुठेतरी की आपण कुठे आहे ते सांगितलं पाहिजे. किंवा बेसिकली आपण जर कोणाला कॉल वगैरे नाही करू शकलो तर आपल्याकडे मिनिमम आपल्या सेल्फ डिफेन्सच्या अशा काही इक्विपमेंट्स तरी पाहिजे, जसं की मुलींना तर माहितीच आहे सेफ्टी पेन असतं, पेपर स्प्रे असतं, त्यांचे नेल्स सुद्धा, ते पण एक सेल्फ डिफेन्सचं काम करू शकता. की तुम्हाला फक्त समोरच्याच्या नाकर जरी पंच केला किंवा त्याच्या डोळ्यात जरी बोट घातलं हे पण खूप मोठा सेल्फ डिफेन्स झाला.
0: बरोबर.
1: बस तिथे तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स एकत्र करायला पाहिजे आणि तिथे बिलकुल खचून न जाता समोरच्यावर आक्रमक कसं होता येईल त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे.
0: नक्कीच. आणि या सिच्युएशन मध्ये महत्वाचं तेच आहे की कॉन्फिडन्स आपला कमी होऊन जातो.
1: तेच की मुलींनी मला वाटतं आजच्या काळात फिअरलेस असायला पाहिजे, अजिबात कोणत्याच गोष्टीला न घाबरता त्यांनी प्रत्येक गोष्टीला फेस केलं पाहिजे.
0: नक्कीच.
1: सो त्या हिशोबाने की आपण, आणि जर कुठे मुलींना वर्कशॉप भेटत असेल ना सेल्फ डिफेन्स 100% त्यांनी ते केलंच पाहिजे, अटेंड करा माझं तर म्हणणं आहे प्रत्येक ठिकाणी, कारण आजकालच्या काळाची मुलींना सेल्फ डिफेन्सची इतकी गरज आहे, गरजेचं आहे त्यांचं.
0: आणि सिच्युएशन सांगून येत नाही त्यामुळे आपण प्रिपेअर्ड असलेलं कधी चांगलं.
1: हो.
0: तर समृद्धी मला सांग की या खेळाचा म्हणजे तुझ्या वैयक्तिक लाईफमध्ये काय तुला फायदा झाला किंवा तुझ्यामध्ये काही बदल झालाय का?
1: हो, वैयक्तिक तर फार मोठा फायदा झाला, म्हणजे मी इतके सगळे मॅचेस खेळले, मी इतके सगळे डिस्ट्रिक्ट वगैरे
0: स्टेट्स
1: वगैरे फिरून आले की मला, म्हणजे मी कधी अशी गेले नसते कुठे, माझ्या पॅरेंट्सनी कधी मला अशा कोचच्या किंवा फ्रेंड्सच्या भरोशावर कुठे पाठवलं असतं का?
0: बरोबर आहे.
1: तसं पण मुलं मुली जातात, पॅरेंट्सला काळजीच राहते, माझे पॅरेंट्स इतके बिनधास्त होते की कुठे पण पाठवायचे. सो ते एक माझ्यात कॉन्फिडन्स आला, मी लीडरशिप करू शकते, लाईक माझ्या टीमला सांभाळू शकते. मी जसं मी सांगितलं मी कोचिंग पण करते.
0: बरोबर.
1: सो माझ्या टीम सोबत मी कुठे पण ऍज अ कोच म्हणून जाते, मुलींची मी सेफ्टी बघते कुठे काय.
0: तुझ्या अंडर एक टीम ते होतात?
1: येस. मी ऍज अ गर्ल्स कोच म्हणून असते कुठेही.
0: अरे वा.
1: सो माझे कोचेस माझ्यावर तेवढा विश्वास ठेवू शकता. माझे कोच नसतात कधी क्लासवर तर मी जाऊन क्लास घेते की माझ्यात तेवढा कॉन्फिडन्स आहे की मी क्लास व्यवस्थित घेऊ शकते, सगळ्यांची प्रॅक्टिस व्यवस्थित घेऊ शकते. सो ते एक म्हणतात ना सेल्फ डेव्हलपमेंटचा एक पार्ट झाला, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली माझी त्यात. मला स्टेज डेअरिंग आली, मी कुठेही जाऊन म्हणजे ऍटलिस्ट बोलू तरी शकते लाईक कोणाला पण कुठे पण. आणि त्यातून अजून मला कोचिंग कशी करायची ते कळलं,
0: लोकांशी बोलणं किंवा पॅरेंट्सला पण समजावू शकत असेल का जर कोणी क्लास लावत असेल किंवा येऊ द्या वगैरे, त्यासाठी पण
1: मी भरपूर जणांना मोटिवेट पण करते की अरे तुम्ही क्लास केलाच पाहिजे म्हणून. एक तर त्यांना स्कूल गेम्सच्या मॅचेसचा वगैरे फायदा होतो, त्यानंतर सेल्फ डिफेन्सला फायदा होतो, फिजिकली ते
0: स्ट्रॉंग
1: होऊ जातात, मेंटली पण स्ट्रॉंग होतात, कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. म्हणजे असे वाईट काही गोष्टी मला दिसतच नाही स्पोर्ट्स केल्यामुळे, सगळे पॉझिटिव्ह बदलच होतात मुलांमध्ये. सो का नाही केलं पाहिजे?
0: अगदीच अगदी
1: केलंच पाहिजे. आणि तुला माहितीये का की आपण हे स्टेटच्या वगैरे मॅचेस खेळतो त्याच्या आपल्याला बोर्ड्समध्ये मार्क्स पण वाढून मिळतात.
0: अरे वा, किती छान.
1: सो त्यांनी एक मला अजून एक पॉझिटिव्ह बदल दिसतो की तुम्ही अभ्यासासोबत मॅचेस जरी खेळलेत, तुम्ही ऍटलिस्ट स्टेटला जाऊन जरी आले ना तरी तुम्हाला 15 मार्क्स भेटतात, त्याचे 2% ऍटलिस्ट तुम्हाला वाढून भेटतात.
0: चांगलं आहे ना, म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यासात पण फायदा होतो, स्वतःमध्ये बदल तर होतो.
1: ऑब्व्हियसली तुम्ही म्हणजे असं गल्लीत वगैरे खेळण्यापेक्षा काहीतरी ऑफिशियल गेम खेळलात त्याचा तुम्हाला इतका फायदा होतो, करायलाच पाहिजे नेमकं.
0: नक्कीच. बरं, मला तू सांगितलंस की इंजुरी तुला झाली पण तेव्हा असं काही वाटलं नाही तुला की सोडून द्यावं म्हणा किंवा आता खूप लागलं आता मी उद्या जाणार नाही असं कधी झालंय का?
1: नाही, तो आपला स्पोर्ट्समॅन स्पिरिट असतो. कधीच तू कोणत्याही स्पोर्ट्स पर्सनला विचार की तुला इंजुरी झाली तुला सोडून द्या वाटलं का, कोणता स्पोर्ट्स प्लेअर म्हणणार नाही की हा यार मला सोडून द्या वाटलं, बिकॉज नाहीच वाटत. त्या गेमशी आपल्याला इतका लगाव होऊन जातो लाईक ते आपलं पहिलं प्रेम बनून जातं, त्याला कधी सोडावंच वाटत नाही.
0: म्हणजे किती पण लागू दे,
1: किती पण लागू दे, ऍटलिस्ट आपण तिथे जाऊ, बसू, बसून तरी राहू पण जाऊ, घरी बसलं जात नाही बिलकुल नाही. आणि एक असतं ना की जिस प्यार में दर्द नहीं वो प्यार कैसा.
0: अच्छा.
1: असं. सो पहिलं प्रेमच असं स्पोर्ट्समॅनचं की आपला गेम आपल्याला किती त्रास द्याव किती लागाव तो सुटत नाही, एकदा शरीराला माइंडला सवय होऊन जाते सो तो काही करता सुटत नाही. इनफॅक्ट मला पण सुट्टी असायची संडेजला, क्लास नसतो आमचा, वीकली क्लास असायचा मंडे टू सॅटर्डे इव्हिनिंग मध्ये. सो संडेच्या इव्हिनिंग असं करमतच नव्हतं की वाटायचं आता क्लासमध्ये जाऊन बसावं, क्लासला जाऊ.
0: म्हणजे तो एक दिवस पण तुला घरी राहिला.

0: बिल्कुल नव्हतं राहवल्या जात, म्हणजे सवय होऊन जाते शरीराला आणि ते इंजुरी ऑटोमॅटिक ठीक होऊन जाते की त्याला आपण असं वेगळं काही बघायची लक्ष द्यायची गरज नाही पडत, प्रॅक्टिसच्या मध्ये मध्येच ते ठीक होऊन जातं.
1: अरे वा, खूपच छान. तर समृद्धी, आपण कार्यक्रमाच्या एंडिंग कडे आता वळत आहोत आणि टायकोंडो या खेळाबद्दलही तू माहिती दिलीस आणि तुझी जर्नी देखील आमच्यासोबत शेअर केलीस, तर मला सांग जाता जाता आपल्या युवा मित्र मैत्रिणींना तू काय सांगशील, किंवा ज्यांना या खेळामध्ये यायचं आहे किंवा स्पोर्ट्स मध्ये यायचं आहे त्यांना तू तुझ्या प्रवासातून काय सांगशील?
0: मला तर एवढं सांगावं वाटेल की जर तुम्ही स्कूल लाईफ मध्ये असाल किंवा कॉलेज लाईफ मध्ये असाल, एक तरी स्पोर्ट्स निवडा आणि त्यामध्ये करिअर करायचं बघा, किंवा नाही करिअर करता आलं पण डेली तुम्ही त्यात फिजिकल स्ट्रेंथ गेन करशाल, कॉन्फिडन्स गेन करशाल, हे गरजेचं आहे स्पोर्ट्स आजच्या काळात. इनफॅक्ट स्कूल्स मध्ये पण सीबीएसई वाल्यांनी स्पोर्ट्स कंपल्सरी केलंय,
1: त्याशिवाय स्पोर्ट्स असलाच पाहिजे.
0: येस, त्यांची बोर्ड एक्झाम त्यांना देताच येणार नाही. सो हे मला खूप छान वाटलं की सीबीएसईने निवडलं, बिकॉज मुलं फक्त अभ्यास करतील तर ते स्ट्रेंथ कशी गेन करतील ना, फक्त बसून राहतील वगैरे, हेल्दी ओबेसिटी वगैरे होईल त्यांना, त्यापेक्षा फिजिकल स्ट्रेंथ येते, कॉन्फिडन्स येतो, भरपूर काही चांगले बदल होतात आपल्यामध्ये, तर स्पोर्ट्स करायलाच पाहिजे. आणि मी मुलांच्या पॅरेंट्सला पण सांगू इच्छिते की तुम्ही मुलांना सपोर्ट करा स्पोर्ट्स मध्ये जाण्यासाठी, त्यांना मोटिवेट करा की तू करू शकतो, तू करू शकते, जा, का नाही करत, फायनान्शियली होत नाही किंवा कसंही होत नाही, ऍटलिस्ट काहीतरी करू द्या त्यांना,
1: कुठला तरी एक स्पोर्ट्स
0: केला पाहिजे ऍटलिस्ट. जसं की माझ्या पॅरेंट्स मला आतापर्यंत सपोर्ट करत आले आणि यापुढे पण करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे, तसंच प्रत्येकाच्या पॅरेंट्सनी आणि प्रत्येक मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवून आणि पॅरेंट्सनी त्यांना सपोर्ट करून कोणत्या ना कोणत्या स्पोर्ट्स मध्ये पाठवलं पाहिजे आणि स्पोर्ट्स आपल्यामध्ये चांगले बदल करतात हे तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल.
1: नक्कीच. तर समृद्धी, तू आज इथे आलीस आणि आमच्यासोबत तुझा तायक्वांदोचा प्रवास शेअर केलास, मला पण तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि या खेळाबद्दल देखील मला पण एक नव्याने ओळख झाली, तर त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा.
0: थँक्यू गायत्री, मला आकाशवाणीने इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि मला इथे बोलवल्याबद्दल. मी पण तुमची फार मनापासून आभारी आहे, मला खूप छान वाटलं आहे तुझ्यासोबत गप्पा मारून. थँक्यू वन्स अगेन.
2: तर मित्र मैत्रिणींनो, आपण आजच्या कार्यक्रमात ऐकली तायक्वांदो खेळाडू समृद्धी सांगळे हिची आर्ज गायत्री देवडे हिने घेतलेली मुलाखत. मला खात्री आहे तुम्हाला ही मुलाखत नक्कीच आवडली असेल आणि मुलाखत ऐकून तुम्हीही काही खेळांमध्ये सहभाग नक्कीच नोंदवाल. आता आपण ऐकूयात एक छानसं गाणं.

तर मित्र मैत्रिणींनो, ह्याच गाण्याबरोबर वेळ झाली आहे तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. मी उत्कर्षा चित्ते आजच्या कार्यक्रमातून तुम्हा सर्वांचा निरोप घेते. आपण आजचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित डलसोडे. तर मित्र मैत्रिणींनो, भेटूयात युवावाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्वाच्या पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करताना बोलत होते. गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं. या दस्तऐवजाविषयी शहा म्हणाले,
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो 4 प्रमुख स्तंभों पर आधारित है. पहला स्तंभ है एनफोर्समेंट इंटेलिजेंस और ऑपरेशंस. इसका उद्देश्य है पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें. दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल. उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी और कैपेसिटी बिल्डिंग कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है.
0: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा सामाजिक स्थैर्य आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं आज नवी मुंबई पोलिसांनी 56,69,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट केला. नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे म्हणाले. एनडीपीएस कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या 26 वेगवेगळ्या

0: मध्ये जप्त करण्यात आलेले हे अंमली पदार्थ कठोर कायदेशीर आणि पर्यावरण नियमांचं पालन करून नष्ट करण्यात आले. धुळे जिल्ह्यातही एकूण 23 गुन्ह्यात जप्त केलेले 2 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ कायदेशीररित्या नष्ट करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात आज पोलीस दलातर्फे नशामुक्त गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. हे विधेयक मंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. आज केवळ प्रशासकीय सेवाच नव्हे तर खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक तंत्रज्ञान, भाषा प्रयोगशाळा, टूल लॅब, ड्रोन तंत्रज्ञान यासारख्या आधुनिक कौशल्यांकडे वळावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज पुण्यात सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षांमधल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. सारथीच्या माध्यमातून आतापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारा घेण्यात येणाऱ्या परीक्षेत 140, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1124 आणि बँकिंग क्षेत्रात 500 अधिक तरुण तरुणी यशस्वी झाले आहेत. विविध कौशल्य विकास प्रशिक्षणातून 13,000 अधिक युवक रोजगारक्षम झाले असून 2,00,000 अधिक विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणांचा लाभ मिळाला आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. सारथी ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी काढले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील, आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होते. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऐकूया याविषयीचा एक वृत्तांत.
1: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली.
0: देशभरात आज मोहरम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली अहिल्यानगर इथली मोहरमची मिरवणूक आज दुपारपासून सुरू झाली आहे. या मिरवणुकीत विविध प्रकारचे ताबूत आणि सवाऱ्या नाचवल्या जात आहेत. आज रात्रभर सुरू राहणार असलेल्या या मिरवणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान काल रात्री सुरू झालेली कत्तलची मिरवणूक शांततेत पार पडल्याचं

0: आकाशवाणीच्या बातमीदारानं कळवलं आहे. सोलापूर शहरातही विविध भागात आज पंजा सवारी अर्थात ताबूतांच्या पारंपरिक मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. धार्मिक ऐक्य शिस्त आणि पारंपरिक पद्धतीनं दर्शन घडवत या मिरवणुका शांततेत पार पडल्या. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणारी राजपत्रित पदांसाठीची नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब अराजपत्रित पदांसाठीची तसंच गट क सेवा पूर्व परीक्षा या तीनही परीक्षा वर्षातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असतील. याविषयी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार म्हणाले,
1: त्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात रिफॉर्म केले. याचं कारण असं आहे की 5 मे 2026 रोजी सामान्य प्रशासन विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि अनेक सेवांचं एकत्रीकरण करून ज्या वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळ्या एजन्सीमार्फत होत होत्या त्या सर्व परीक्षा घेण्याकरता आता एमपीएससी एकमात्र ऑर्गनायझेशन राहणार आहे. आम्हाला ती घटनेची पण जबाबदारी दिलेली आहे आणि साधारणतः दरवर्षी 5,000 ते 6,000 जी आम्हाला रिक्रुटमेंट करावी लागायची ती या निर्णयामुळे 50,000 ते 60,000 आसपास होणार आहे. एक एवढी मोठी जबाबदारी एमपीएससीने आमच्याकडे दिलेली आहे. त्याकरता आम्ही आमच्या बिझनेस प्रोसेसेसमध्ये आमच्या कार्यप्रणालीमध्ये बदल करतो आहे. आम्ही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात देखील वापर करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल तर
0: दोन किंवा जास्त पूर्व परीक्षांमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येतील. मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच होईल. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. हा निर्णय 2027 पूर्व परीक्षांपासून लागू होईल असं आयोगानं म्हटलं आहे. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची 2,619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे. तसंच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खासगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज पहिला टी20 सामना बेलफास्ट इथं सुरु आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा आयर्लंडच्या 13 षटकात 4 बाद 102 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्वाच्या पूर्व परीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबई राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या पावसानं उघडीप घेतली असली तरी राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे उन्हाच्या काहिलीपासून सर्वांना दिलासा मिळाला असला तरी या पावसासोबतच अनंत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव देखील वाढत असतो. पावसाळ्यात होणारे हे आजार कोणते, त्यावर प्रतिबंधात्मक औषधोपचार आणि उपाययोजना काय करायला हव्यात, त्यावर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची सज्जता आणि पावसाळ्यात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अबालवृद्धांनी काय आहार घेणं आवश्यक आहे याविषयी महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ नितीन अंबाडेकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. नमस्कार डॉक्टर. सध्या पावसाळ्याची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. या काळात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होत असतो. हे आजार कोणकोणते आहेत, त्याची लक्षणं कोणती आहेत, आपल्या श्रोत्यांना याविषयी सांगा ना.
1: आपण जर बघितलं तर आपल्याकडे जे काही ऋतू येतात त्या प्रत्येक ऋतूमध्ये काही प्रकारचे आजार आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण जर पावसाळ्याचा विचार जर केला तर या काळामध्ये काही जे संसर्गजन्य आजार आहेत, डायरिया असेल, डिसेंट्री असेल, कॉलरा असेल, या प्रकारचे आजार आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच टायफॉइड असेल किंवा काही भागामध्ये जिथे लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव आहे, पाणी जास्त साचतं, उंदरांचा प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस आपल्याला पाहायला भेटतो. या जी काही आजार आहेत ही प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात किंवा आपण जर विचार केला तर देशातही या काळामध्ये जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण महाराष्ट्राचा विचार केला तर कॉलरा थोडस विदर्भाच्या भागात जास्त पाहायला भेटतो. लेप्टोस्पायरोसिस जर आपण विचार केला तर मुंबई, ठाणे या रिजनमध्ये पाहायला भेटतो.

0: काही डासांच्या उत्पत्तीमुळे आजार आहेत ते काही प्रमाणात वाढतात, परंतु मुख्य ते जे जलजन्य आजार आहेत ज्याच्यामुळे पाण्याचं दूषित मिश्रण तयार होऊ शकतं आपल्या अन्नाद्वारे असेल किंवा प्यायच्या पाण्याद्वारे असेल, तर त्यामुळे पाण्याच्या जलजन्य आजार आपण ज्यांना म्हणतो ते होऊ शकतात आणि याच्याबद्दल काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
1: पावसाळ्यात साथीचे आजार झाल्यास किंवा या आजारांपासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी काय प्रतिबंधात्मक औषधोपचार करणं आवश्यक आहे, यासोबतच नागरिकांनी घर किंवा परिसरातील स्वच्छतेबाबत काय काळजी घ्यायला हवी.
0: अशा प्रकारचे आजार होतात, दरवर्षी होतात. आपण त्याच्यापासून दूर राहणं किंवा याला प्रतिबंधात्मक उपाय करणं हा आपला सगळ्यात महत्वाचं काम यामध्ये राहतं. हे सांगण्याचा उद्देश असाच आहे की दरवर्षी जरी होत असले तरी हे आजार दरवर्षी होत असतात, त्यामुळे कदाचित आपण तितक्या सखोलतेने म्हणा किंवा तितक्या अटेन्शननी याच्याकडे बघत नाही. सो आता जो पावसाळा सुरू होतोय याच्या सुरुवातीलाच जर याच्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी घेतली किंवा सतत या पिरियडमध्ये जर काळजी घेत राहिलो तर आपल्याला काही गोष्टी आपण प्रतिबंध करू शकू. कारण काही याच्यातले आजार जसे असतात, जसं कॉलरा आहे, लेप्टोस्पायरो आहे, हा जर याच्यासाठी आपण जर लक्ष नाही दिलं तर हा पोटेन्शियली सिरियस आजार बनू शकतो, एखाद्या वेळेस याच्यामध्ये मृत्यू सुद्धा होऊ शकतात. सो त्यामुळे लोकांनी काळजी घेणं तर अदरवाईज जर विचार केला आपण तर अतिशय सोपा आहे, म्हणजे कॉमन आहे. आपण दरवेळेस विचार करतो की पाऊस आता पाणी पाण्यापासून होणारे आजार, सो पाण्यापासून जर होणारे आजार असतील तर पाण्याची स्वच्छता ही सर्वात महत्वाची आहे. त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी करू शकतो की आपण बाहेर कुठलंही पाणी पिताना काळजी घेतली पाहिजे. जसं आपण बाहेर जात असू, कुठे फिरायला जात असू, आपण घरातलं स्वच्छ पाणी जे आहे ते घेऊन जाणं कधी पण योग्य राहील. तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल, इतर कुठे कार्यालयात जात असाल तर आपलं पाणी आपल्यासोबत असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. किंवा ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी योग्य स्वच्छ झालेलं ज्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर आहे असं पाणी आपण सेवन केलं पाहिजे. दुसरं त्याच्यातलं पाण्यापासून वाचवायचं असेल तर तुम्ही उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा जर आपण पिलो तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे आजार कमी होण्यास मदत होऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आता हे जे जसं लेप्टोस्पायरा आपण म्हटलं, तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये जाता कुठे साचलेलं पाणी असेल तर त्यावेळेस थोडी काळजी आपण घेतली पाहिजे. काही काही वेळेस जेव्हा फ्लडिंग होते किंवा असं होतं अशा वेळेस आपण एखाद्या वेळेस आपल्याला कुठल्याही पद्धतीने आपण त्याला टाळू शकत नाही, मात्र नियमितपणे जर तुम्हाला पाणी साचलं असेल तिथे जायचं असेल तर तुमच्या पायामध्ये बूट गमबूट किंवा जे याच्यामध्ये काम करतात, उदाहरणार्थ ज्यांना फ्लडिंग मध्ये ड्युटी लागलेली असते, कर्मचारी असतात ज्यांना तिथे सतत काम करायची आवश्यकता, त्यांनी तरी नियमितपणे गमबूट सारखे संसाधने वापरली पाहिजे जेणेकरून तुम्हाला याच्यापासून संसर्ग होणार नाही. दुसरं गोष्ट अशी आहे की प्रतिबंधात्मक जे काही औषधोपचार आपण याच्यामध्ये म्हणतो, डायरिया, डिसेंट्री, लेप्टोस्पायरो सारखे आजार झाले तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या गोळ्या असतात. डायरिया डिसेंट्री झालं तर काही गोळ्या असतात जे आपण त्याला त्याच्यावर काही प्रमाणात कंट्रोल करू शकू, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे डायरिया डिसेंट्री म्हणजे तो ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन किंवा कुठलंही पाणी ज्याच्यामध्ये मीठ आणि थोडं शुगर, क्षार आणि पाणी असं जे म्हणतो ते पाणी हे पीत राहणं. इव्हन लहान मुलांमध्ये तर किंवा जे थोडं बहुत कमजोर बालकं असतील त्यांच्यामध्ये थोडी सुद्धा डायरिया किंवा डिसेंट्री झाली तर त्याची तब्येत सिरियस होऊ शकते. अशा वेळेस त्यांना सतत अंगावरचं दूध पित असतील तर अंगावरचं दूध आईनी सतत देत असलं पाहिजे, किंवा पाणी जर पित असतील तर मग त्यांच्यासोबत ORS इतर नळाचं पाणी, ज्या प्रकारे त्यांचं आपण हायड्रेशन किंवा शरीरातलं पाणी शुष्कता होणार नाही, पाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध राहील हे बघणं आवश्यक आहे. सो अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. औषधोपचार जो आहे तो औषधोपचार मात्र प्रत्येकाने आपापल्या जवळ आरोग्य संस्था असतील किंवा तुमचे नेहमीचे फॅमिली फिजिशियन असतील यांच्या सल्ल्याने औषधोपचार करायला पाहिजे.
1: जून महिन्यात पावसाची चाहूल लागते आणि बहुतांश शहरांमधल्या शाळाही सुरू होतात. आपल्या मुलांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी पालक आणि शिक्षक यांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे.
0: अशा या पावसाळ्याच्या काळामध्ये जिथे जिथे मुलं बाहेर जातात घराच्या बाहेर, म्हणजे मुख्य म्हणजे शाळा, शाळेमध्ये शिक्षकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. एक तर काळजी ही आहे की त्यांनी सुद्धा जे काही पाणी आपण त्या ठिकाणी त्यांचं टँक असेल किंवा जिथून ते पिण्याचं पाणी मुलांना देतात त्या पिण्याच्या पाण्याची काळजी, स्वच्छता आणि त्याच्यामध्ये ब्लिचिंग क्लोरिनेशन हे करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी प्रत्येक तुमचा टाकी किती मोठे असते, त्याचा किती घेर असतो आणि त्याच्यासाठी किती ब्लिचिंग पावडर टाकलं पाहिजे याचे सूत्र असतात. ते तुम्हाला आरोग्य टीचिंग मध्ये पण झालं असेल किंवा तुम्ही जवळपास जर आरोग्य केंद्र असेल किंवा कुठलेही सरकारी दवाखाना असेल तिथले कर्मचारी सुद्धा तुम्हाला योग्य प्रकारे सांगतील तितक्या प्रकारचं ब्लिचिंग आणि त्याचं तेवढं होल्डिंग टाइम हे ठेवून आपण ते पाणी सप्लाय केलं पाहिजे. पण पालकांना सुद्धा म्हणणं आहे की शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलांसोबत हे ताजं अन्न आणि घरातलं स्वच्छ पाणी, शक्य असल्यास उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा देणं आवश्यक आहे, जेणेकरून मुलांना अशा प्रकारे

0: शिक्षकांनी ही काळजी घेतली पाहिजे की मुलं अननेसेसरी जिथे पाणी साचलेले आहे, डबके साचलेले आहेत, कुठे आजूबाजूला छोटे मोठ नाले वाहत आहे, अशा ठिकाणी ही मुलं खेळणार नाही किंवा त्याच्यामध्ये अनावश्यकरित्या जाणार नाही, ही सुद्धा पालकांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जिथे रेसिडेन्शियल शाळा आहे तिथे अजून मेट्रन असतील किंवा तिथले शिक्षक असतील, प्रिन्सिपल असतील, यांनी अधिक काळजी याच्यासाठी घेणं जरुरी आहे की एखाद्या मुलाला जर किंवा एखादा जीवाणू विषाणू त्या परिसरामध्ये तुमच्या पाण्यामध्ये इन्फेक्ट झाला तर एकासोबत भरपूर लोकांना एकसाथ मोठा उद्रेक याच्यामुळे होऊ शकतो, त्यामुळे त्या लोकांनी सुद्धा त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. मुख्यत्वे जे अन्न आपण बनवून देतो त्याच्यासाठी वापरलं जाणारं पाणी आणि ताजेपणा या दोन गोष्टी नियमितपणे तेव्हा शाळा किंवा जिथे रेसिडेन्शियल स्कूल आहे त्यांनी पाळणं आवश्यक आहे.
1: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पावसाळ्यात बळावणाऱ्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना राबवण्यात येत आहेत?
0: जर अशा काळामध्ये काही उद्रेक झाला किंवा उद्रेकाचा प्रतिबंधक व्हावा, कारण हे लोकांनी स्वतःपुरतीच काळजी घेणं हे आहे, त्याचप्रमाणे कम्युनिटीमध्ये आपल्या सोसायटीमध्ये कुठल्या प्रकारचा उद्रेक होऊ नये, गावामध्ये शहरामध्ये उद्रेक होऊ नये याच्यासाठी आरोग्य विभागामार्फत सुद्धा प्रयत्न केले जातात. प्लस असे उद्रेक झाले तर त्याच्यावर उपाययोजना काय करावी याच्यासाठी सुद्धा पूर्वतयारी या कालावधीमध्ये विभागामार्फत करण्यात येते. आरोग्य विभाग असेल, इतर कुठल्याही आरोग्य क्षेत्रात कार्य करणारी शासकीय संस्था असेल अशा प्रकारे काळजी घेते. काळजी म्हणजे काय? योग्य प्रकारे तुमच्या ड्रग्ज जे लागतात जसं पिराझोलिडीन असेल, ORS असेल, झिंक असेल, ही जी काही महत्वाची ड्रग्ज आहेत किंवा डॉक्झीसायक्लिन, लेप्टोस्पायरोसिस, याचा साठा त्या त्या ठिकाणी जिथे ज्या प्रकारचे उद्रेक होण्याचे चान्सेस आहे हे असे उपलब्ध करून ठेवलेले असतात. ब्लिचिंग पावडरचा साठा राहावा याच्यासाठी ग्रामपंचायतीला सतत सांगितलं जातं. ग्रामपंचायत सुद्धा या पिरियडमध्ये ब्लिचिंगचा साठा किंवा नियमितपणे उपलब्ध करून ठेवते. आपण फक्त जिथे होत नसेल तिथे लोकांनी सुद्धा ग्रामपंचायत किंवा आरोग्य विभागाला सांगून हे सगळं उपलब्ध करून घेतलं पाहिजे. जे गावं पूर परिस्थितीमध्ये कट ऑफ होतात या गावांमध्ये आशा किंवा अंगणवाडी यांच्या ठिकाणी जे प्रायमरी औषध आहे, ORS पावडर आहे, हे उपलब्ध करून ठेवलेले असतात. त्यामुळे कोणालाही जरी थोडीशी जरी वाटलं, मुख्यतः लहान मुलं, वयोवृद्ध लोक यांना डायरिया, डिसेंट्री, फिवर किंवा अशा प्रकारचे काही लक्षणं जर आढळले तर ताबडतोब त्यांनी नजीक जे काही आरोग्य संस्था असेल किंवा आशा अंगणवाडीचे केंद्र असतील इथे जाऊन दाखवायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजे, जेणेकरून वेळीच त्यांना औषधोपचार जो काही असेल तो देता येईल. इव्हन मोबाईल टीम्स तयार केलेले असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये. एक डिझास्टर मॅनेजमेंटचा पण टोल फ्री नंबर असतो, हॉस्पिटलचे पण नंबर असतात, ते सुद्धा सगळीकडे सांगितले गेलेले असतात. त्या नंबरवर सुद्धा कॉल करून कुठेही उद्रेक होतो ते दिलं पाहिजे. डिजिटल पद्धतीने सुद्धा आता आपण या सगळ्या उद्रेकांचं मॉनिटरिंग करतो. याच्यासाठी पुण्याच्या हेड ऑफिसमध्ये एक IDSP IHIP नावाचं पोर्टल आहे, त्याच्यावर फील्डमधले सगळे लोक डे टू डे बेसिसवर अशा कुठल्याही प्रकारच्या जर उद्रेक किंवा इव्हन पेशंटची जरी माहिती भेटली तर ती टाकतात, जेणेकरून स्टेट लेवल्सवरून सुद्धा याला मॉनिटरिंग करणं चालू असतं. या पद्धतीने आपण प्रयत्न करतो की कमीत कमी उद्रेक व्हावा. मात्र उद्रेक झाला त्याच्यापासून अजून जास्त फैलाव होऊ नये, लोकांची स्थिती गंभीर होऊ नये याच्यासाठी सुद्धा तात्काळ रॅपिड रिस्पॉन्स टीम असेल, मोबाईल पथक असेल, हे त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांना औषधोपचार आणि जर आवश्यकता असेल तर ऍडमिशनची सोय सुद्धा केलेली असते. हे सगळे रुग्णालय या कालावधीमध्ये सज्ज आहेत.
1: पावसाळ्यात प्रतिकार शक्ती चांगली राहावी, संसर्गजन्य आजार होऊ नये यासाठी नागरिकांनी कोणता आहार घेणं आवश्यक आहे त्याविषयी काय सांगाल?
0: इतर प्रतिबंधासोबत आपण नेहमीच म्हणतो की कुठली तरी प्रकारे आपण योग्य ते आहार, व्यायाम, योगा हे जर केलं तर आपली प्रतिकार शक्ती कुठल्याही प्रकारच्या आजाराला, नुसतं डायरिया, डिसेंट्री किंवा लेप्टोस्पायरा किंवा या जलजन्य प्रकारात किंवा पावसाळ्यात होणारे आजार नव्हे तर पूर्ण कुठल्याही प्रकारच्या आजारामध्ये शेवटी माणसाची रोग प्रतिकार शक्ती सगळ्यात महत्वाची असते. आणि त्याच्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे अन्न. तुम्हाला जी काही एनर्जी, अन्न, ऊर्जा आपण जे म्हणतो ती आपण घेतो अन्न घटकातून, आणि हे संतुलित जर असेल बरोबर, त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या गोष्टी असतील, फलाहार असेल, दूध असेल, हिरव्या पालेभाज्या असतील, भाज्या असतील, भात असेल, वरण असेल, पोळी असेल किंवा भाकरी असेल, जे काही आहे, जे आपलं नियमित सगळा चौरस आहार आपण ज्याला म्हणतो तो जर आपण वेळेच्या वेळेस आणि ताजा जर घेतला तर आपली प्रतिकार शक्ती चांगली राहू शकते. आणि ती जर प्रतिकार शक्ती चांगली असेल तर मोठ्या प्रमाणात या आजारांना आपण आळा घालू शकतो.
1: श्रोते हो, ऋतुमानाप्रमाणेच आजारांचे प्रकारही वेगवेगळे असतात. पावसाळ्यात बळावणारे संसर्गजन्य आजार हे मानवासाठी नवीन नाहीयेत. पावसाळ्यात बदलणारं हवामान आणि वातावरण हे अनेक संसर्गजन्य आजारांना निमंत्रण देत असतं. हे आजार होऊ नयेत यासाठी या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार घेण्यासोबतच गरजेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आज आवश्यक बनलं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष

हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन प्रज्ञा तळेगावकर.

श्रोतेहो नमस्कार. 103.9 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. आता प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर.

0: शेतकरी बंधू भगिनी नमस्कार. मंडळी, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 5 आषाढ शके 1948, दिनांक 26 जून 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. वृक्षांमुळे मिळते शुद्ध हवा आणि पाणी गोड, मग घाईनं का करता वृक्षतोड? सुविचार पुन्हा एकदा. वृक्षांमुळे मिळते शुद्ध हवा आणि पाणी गोड, मग घाईनं का करता वृक्षतोड? हा होता आजचा सुविचार. मंडळी, कार्यक्रमात यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शन या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत माती आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया याविषयी. कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ डॉ प्रियदर्शिनी देशमुख यांची श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. शेतकरी बंधूंनो, असं म्हटलं जातं की जर टिकेल माती तर ती पिकवेल शेती. खरंच अन्न, वस्त्र, निवारा या तीन महत्वाच्या गरजांच्या बरोबरच माती सुद्धा आज मानवाची महत्वाची गरज बनली आहे. कारण जगातलं जवळजवळ 95% अन्न प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मातीतून तयार होतं. म्हणूनच माती हा मानवी आरोग्याचा आणि अन्नाचा खरा पाया आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आरोग्यदायी माती केवळ पिकांचाच आधार असते असं नाही, तर ती मानवी आरोग्यासाठी सुद्धा आवश्यक असलेली सगळी पोषक द्रव्ये पुरवते. म्हणूनच आजच्या काळात मातीचं संरक्षण करणं किंवा त्याचं संवर्धन करणं हे अत्यंत गरजेचं ठरलंय. आणि म्हणूनच माननीय पंतप्रधानांच्या सूचनेनुसार या महिन्यात खेत बचाव अभियान सुद्धा राबवलं जाते आणि त्यात प्रामुख्यानं मृदा संवर्धन करण्यावर भर दिला गेलाय. आज आपणही आपल्या कार्यक्रमात मातीच्या आरोग्याबाबत तसंच माती हा मानवी आरोग्याचा पाया कसा आहे याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्र कालवडी येथील विषय विशेषज्ञ डॉ प्रियदर्शिनी देशमुख मॅडम आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण हे माती हा मानवी आरोग्याचा पाया कशा पद्धतीनं आहे याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार. नमस्कार शेतकरी बंधूंनो.
1: मॅडम, आता जसं म्हटलं की सुपीक माती ही खरं तर मानवी आरोग्य सांभाळते असं थोडक्यात म्हटलं तरी चालेल. कारण जे मातीत पिकवलं जातं तेच आपण आहारामध्ये वापरतो. मग ही सुपीक माती किंवा सकस माती असणं किती महत्वाचं आहे? मातीचं महत्व किती आहे?
2: खूप आहे मातीचं महत्व. कारण आता तुम्ही म्हटलं तसं जे काय आपण अन्नधान्य खातो किंवा फळभाज्या खातो ते सगळं आपल्याला मातीतूनच

0: मिळतं. तर माती जेव्हा निरोगी असते तेव्हाच आपल्याला चांगलं पोषणयुक्त अन्न मिळतं आणि जे आपण खातो त्याच्यानुसारच मग आपलं आरोग्य व्यवस्थित राहतं. म्हणजे म्हणतात ना की व्हॉट यू आर इज व्हॉट यू ईट, म्हणजे आपण जे खातो ते आपण आहोत. आणि त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेल की जशी आपली माती असणार आहे तसं आपलं अन्नधान्य असणार आहे आणि जसं आपलं अन्नधान्य किंवा जसं आपला आहार असणार आहे तसं आपलं आरोग्य असणार आहे.
1: बरोबर. म्हणजे जास्तीत जास्त सकस माती असणं, सुपीक माती असणं हे खूप महत्वाचं आहे. कारण जर मातीची गुणवत्ता चांगली असेल तर येणाऱ्या उत्पादनाची गुणवत्ता सुद्धा चांगली असणारच आहे. म्हणजेच आपलं जर मानवी आरोग्य टिकवायचं झालं तर ही माती ही चांगली असणं, सकस असणं, सुपीक असणं महत्वाचं आहे. मग आता हे मातीचं आरोग्य आता तसं म्हटलं तर दिवसेंदिवस कमी होतोय किंवा त्यातला सेंद्रिय कर्ब कमी होतोय किंवा रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळं हे मातीचं आरोग्य थोडं धोक्यात आलंय असं वाटतंय. मग हे मातीचं आरोग्य टिकवायचं म्हटलं तर आपण काय काय प्रयत्न करू शकतो?
0: नक्कीच मातीचं आरोग्य टिकवणं हे फार महत्वाचं आहे, कारण आपल्या मानवी जीवनाचा मूळ पायाच माती आहे असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यामुळं आता वरचेवर मातीची सुपीकता कमी झालेली आहे हे आपण पाहतच आहोत. त्याच्याबद्दल म्हणजे वेगवेगळ्या लेवलवर असे जनजागृती करण्याचे प्रोग्राम घेण्याचं सरकारनी पण आता म्हणजे त्याबद्दल कार्यक्रम राबवलेले आहेत. तर त्यातलाच एक भाग म्हणजे आताचं ते खेती बचाव अभियान सुद्धा आहे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता मातीची सुपीकता कशी वाढवायची तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये शेणखत असेल, तुमचं कंपोस्ट खत असेल किंवा गांडूळ खत असेल हे आपल्याला नियमित वापरायचं आहे, जेणेकरून मातीचा सेंद्रिय कर्ब वाढला जाईल. त्याचबरोबर आपल्याला हिरवळीच्या खतांचा वापर सुद्धा करायचा आहे, जसं की देहचा आहे, त्याच्यानंतर ताग, मूग यासारखी पिकं जी आहेत ती आपल्याला जमिनीमध्येच मिसळायची आहेत, ज्याच्यामुळं त्याच्यातला नायट्रोजन वाढेल आणि मातीचा भुसभुसीपणा जो आहे तो पण वाढला जाईल. त्यानंतर आपण मुख्य म्हणजे माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन केलं पाहिजे, हे फार गरजेचं आहे. कारण माती परीक्षण करूनच आपण जर रासायनिक खतं वापरली तर ते त्याचा वापर एकदम अटोपशीर होईल, म्हणजे अतिरिक्त खतं न वापरता आपण जेवढी पाहिजे जेवढी आवश्यक तेवढीच खतं वापरू, त्यामुळं सुद्धा मातीची सुपीकता बऱ्याच प्रमाणात वाढवली जाईल. त्याचबरोबर पिकांची फेरफालट करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, कारण जर आपण एकाच टाईपची पिकं घेतली तर त्या पिकांना जी न्यूट्रिएंट किंवा जी पोषण तत्व लागतात तीच त्या मातीतली संपत जातात,
1: त्याचा कस हळूहळू कमी होत जातो
0: आणि बाकीचे न्यूट्रिएंट त्याच्यात तशीच राहतात. त्याच्यामुळे वेगवेगळी पिकं जर घेतली तर वेगवेगळ्या पिकांना वेगवेगळ्या प्रमाणात वेगवेगळी पोषण तत्व लागत असतात. त्याचबरोबर जैविक खतांचा वापर आपण केला पाहिजे, त्याच जसं की आहे रायझोबियम, अझेटोबॅक्टर, पीएसबी ही अन्नद्रव्य उपलब्ध होण्यास आपल्याला त्याच्यामध्ये मदत करतात. त्याच्यानंतर पिकांचे अवशेष जे आहेत ते आपण मातीतच मिसळणं गरजेचं आहे. म्हणजे शेतकरी जे समजा ऊसाची पाचट वगैरे जळतात तर ते न जळता आपण जर ती त्यामध्येच कुजवली तर त्याचा आपल्याला चांगला म्हणजे परिणाम दिसून येतो. त्याचबरोबर शेतातला जो काही काडी कचरा असेल तो आपण न जाळता तो जमिनीमध्ये गाढायला पाहिजे किंवा कुजवायला पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळी औषधं वगैरे सुद्धा मिळतात ते लवकर कुजवण्यासाठी, म्हणजे जैविक पद्धतीची अशी. त्याचबरोबर मातीची सुपीकता वाढवण्यासाठी मातीचा पीएच किंवा मातीचा सामू हा योग्य असणं गरजेचं आहे. जर तो अम्लीय असेल काही कारणास्तव तर त्याच्यामध्ये चुना वगैरे वापरून आपण तो व्यवस्थित करू शकतो आणि तो जर क्षारीय असेल तर त्याच्यामध्ये जिप्सम वगैरे वापरून तो आपण बरोबर करू शकतो. म्हणजे जनरली तो 6.5 ते 7.5 मध्ये असायला पाहिजे, पण हे करताना आपल्याला जरा म्हणजे शेती तज्ञांची मदत घेणं आवश्यक आहे स्वतःच काही करण्याच्या अगोदर. त्याचबरोबर मल्चिंग किंवा जी आच्छादन पद्धती म्हणतो ह्याचा सुद्धा वापर केला तरी सुद्धा मातीची सुपीकता वाढवण्यासाठी आपल्याला मदत होते. त्याच्यामध्ये पिकांचे अवशेष, त्याच्यानंतर प्लास्टिक मल्च हे आपण वापरू शकतो त्याच्यासाठी मल्चिंगसाठी. त्याच्यामुळे काय होतं तर ओलावा टिकतो आणि त्याच्यामधले सूक्ष्मजीव वाढतात मातीमधले. तर अशा पद्धतीने आपण मातीची सुपीकता वाढवण्यासाठी उपाययोजना करू शकतो.
1: थोडक्यात म्हणजे आपण मातीतला ओलावा टिकवून ठेवणं खूप महत्वाचं आहे, त्यामुळं तिथले सूक्ष्मजीव वाढतात आणि आपल्या पिकाचं उत्पादन पण चांगल्या पद्धतीने येतं. आता तुम्ही म्हणला की मातीचं परीक्षण करणं खूप महत्वाचं आहे, तर हे मातीचं परीक्षण केव्हा केव्हा केलं पाहिजे किंवा त्याच्यावर उत्पादन आपलं कशा पद्धतीनं अवलंबून असू शकतं?
0: बरोबर, तुम्ही जे म्हटलात ते योग्य आहे, कारण मातीचं परीक्षण केलं तर आपल्याला खतांचा वापर करताना खूप चांगली आयडिया येऊ शकते की कुठली खतं आणि किती प्रमाणात वापरायची. तर त्याबद्दल सांगताना मी असं म्हणेन की समजा माती परीक्षण खरं तर आता आजच्या काळाची गरज झालेली आहे. माती परीक्षणानुसारच आपण कुठली पिकं घ्यायची काय घ्यायची ही आपण निवड केली पाहिजे त्याची. आणि आता आपण बघतोय हवामान पण फार बदलत चाललेलं आहे, तर ह्या बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी आणि आपल्याला म्हणजे उत्पादन खर्चामध्ये जर आपल्याला बचत करायची असेल तर माती परीक्षण करणं फार महत्वाचं आहे. कारण माती

0: निरीक्षण केली तर आपले अतिरिक्त खतावरचे म्हणजे खर्च वाचणार आहेत. तर योग्य खतांचा वापर आपण करू शकतो. माती परीक्षण जर आपण केलं तर त्याच्यामध्ये मातीतील अन्नद्रव्यांची जसं की एनपीके आहे किंवा इतर सूक्ष्मद्रव्य आहेत ह्याची आपल्याला अचूक माहिती मिळते आणि त्यामुळे गरजेपुरतीच जी पाहिजे तीच खतं आपण देतो. त्याचबरोबर आपल्या म्हणजे जास्त खतं आपण नाही वापरल्यामुळे ऑटोमॅटिकच आपल्या खर्चामध्ये बचत होते आणि उत्पादनात वाढ होते. कारण पिकाच्या गरजेनुसार पोषण दिल्याने आपल्याला पिकाची यील्ड आणि त्याची गुणवत्ता हे दोन्ही पण आपलं वाढणार आहे. त्याचबरोबर मातीची सुपीकता टिकून राहते. मातीचा पीएच, सेंद्रिय कर्ब हे सगळं आपल्याला अगोदरच समजल्यामुळं मातीचं आरोग्य हे दीर्घकाळासाठी आपण चांगलं ठेवू शकतो. त्याचबरोबर पर्यावरण संरक्षणाला पण मदत होते माती परीक्षण केल्यामुळं. जसं की समजा अति खतांमुळे होणारे प्रदूषण मग ते पाण्याचं असू दे किंवा मातीचं असू दे ते ऑटोमॅटिकच कमी होणार आहे आणि आपण योग्य पिकांची निवड करू शकतो मातीच्या प्रकारानुसार.
1: बरं,
0: मग योग्य पीक योग्य वाहन आपण निवडू शकतो त्याच्यामुळे आपल्या उत्पन्नावर त्याचा ऑटोमॅटिकच एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्याच्या आणि तुम्ही जे म्हटलं ते माती परीक्षण कधी करावं तर नवीन पीक घेण्यापूर्वी आणि दर 2-3 वर्षांनी कमीत कमी एकदा तरी केलं पाहिजे. रब्बी किंवा खरीप हंगामापूर्वी ते केलं पाहिजे.
1: बरोबर, म्हणजे माती परीक्षण करणं हे खूप आवश्यक आहे की ज्या योग्य आपली माती जी आहे ती चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न देऊ शकेल. म्हणजे त्या माती परीक्षणाच्या अहवालामध्ये कोणकोणते घटक कमी आहेत त्याची पूर्तता आपण करू शकतो. साधारण 2-3 वर्षांनी हे माती परीक्षण करणं अत्यंत महत्वाचं आहे. आता ही माती जर सुपीक ठेवायची झाली तर तुम्ही म्हणला की ओलावा टिकवणं महत्वाचं आहे किंवा त्याच्यामध्ये जीवाणू संवर्धन होणं महत्वाचं आहे. मग पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे? कारण आता सध्याचं जर आपण हवामान बदल बघितलं तर पावसाळा कमी आहे किंवा अशा परिस्थितीमध्ये मातीची सुपीकता आपल्याला टिकवायची तर कशा पद्धतीने टिकवली पाहिजे?
0: बरोबर आहे, पाण्याला जीवन म्हणतात आणि शेतीमध्ये सुद्धा पाण्याचं खूप मोठं महत्व आहे. पाण्याचा सुयोग्य वापर केला पाहिजे. जेव्हा जेव्हा गरजेचं आहे तेव्हा तेव्हाच पाणी दिलं पाहिजे. आणि मल्चिंग किंवा ती आच्छादन पद्धती ह्या पद्धतींचा जर वापर आपण केला किंवा आता नवीन नवीन समजा ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, ह्या अशा अद्ययावत सिंचनाच्या पद्धतींचा जर वापर केला आपण तर नक्कीच आपल्याला पाण्याच्या नियोजनामध्ये त्याची मदत होऊ शकते आणि आपलं अतिरिक्त पाणी वाया जाणार नाही. आणि जास्त पाणी वापरल्यामुळं जमिनीचा जो म्हणजे धूप होणार आहे ते सुद्धा होणार नाही त्याच्यामुळं.
1: बरोबर, म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन हे चांगलं केलं गेलं पाहिजे
0: त्यामुळे जमिनीची सुपीकता पण वाढेल आणि आपल्याला पिकांमध्ये पण त्याचं चांगल्या उत्पन्नासाठी पण मदत होईल.
1: आता जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आपण पिकांची फेरपालट करतो तर ही पिकं घेतल्यामुळे जमिनीच्या गुणवत्तेत कसा फरक पडतो आणि ही पिकं कोणकोणती घ्यावीत म्हणजे ज्यामुळे आपल्या मातीची गुणवत्ता वाढू शकेल?
0: आता प्रत्येक पिकाला सेम न्यूट्रिएंट लागत नाहीत समजा, त्याच्यामुळं पिकं वेगवेगळी घ्यावी असं म्हटलं जातं. आणि आपण काय करतो समजा एक ते एकच दरवर्षी सोयाबीन तर दरवर्षी सोयाबीन किंवा एखाद्या रानामध्ये ऊस तर कायम तिथं ऊसच हे असं न करता आपण तिथं मग कधी कडधान्य कधी तृणधान्य असं ते आपण केलं पाहिजे जेणेकरून त्या पोषण म्हणजे त्याच्यातली मातीतली पोषण तत्व जी आहेत ना ती प्रत्येक पिकाला वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लागतात तर ती त्या पद्धतीने वापरली जातात आणि मग मातीची सुपीकता आहे ते टिकवण्यासाठी मदत होते पिकांची फेरपालट केल्यामुळं. कमी कालावधीची पिकं एकतर त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर कडधान्य किंवा धान्य पिकं ही जर आपण त्याच्यामध्येच गाळली तर त्याची सुद्धा आपल्याला फार मदत होते त्याची सुपीकता वाढवण्यासाठी मातीची.
1: सेंद्रिय खत आपोआप
0: सेंद्रिय खत आपोआप तयार होतं.
1: बरं, तुम्ही यामध्ये आणखीन एक मुद्दा म्हटला होता की हिरवळीची खतं सुद्धा आपण स्पेशली लागवड करून त्याचा वापर आपण जमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी करू शकतो. ही हिरवळीची खतं कोणकोणती आहेत आणि त्याचा वापर कशा पद्धतीनं करू शकतो आपण?
0: हिरवळीच्या खतांमध्ये धेंचा, त्याच्यानंतर ताग, मूग यासारखी पिकं आपण म्हणजे घेऊ शकतो आणि ती जमिनीमध्येच आपण मिसळू शकतो जेणेकरून नायट्रोजन वाढतो आणि जमीन पण आपली भुसभुशीत होते. त्याच्यानंतर भुईमूग आहे की ज्याच्या मुळावर समजा गाठी असतात त्याच्यामुळे मग जमिनीमधलं नायट्रोजन वाढण्यासाठी आपल्याला मदत होते.
1: म्हणजे अशा पद्धतीची जर पिकं आपण घेतली तर आपल्या जमिनीची गुणवत्ता पण वाढते, शिवाय कमी पावसामध्ये ही पिकं कमी कालावधीची असल्यामुळे आपल्याला उत्पादन देऊन जातात. आता काही ठिकाणी नापीक जमिनी असतात किंवा त्याच्यामध्ये जे रासायनिक खतांचा वापर झालेला असतो त्यामुळे त्या नापीक झालेल्या असतात, खारवट जमिनी असतात. तर मग सुपीक जमिनीतलं अन्न आणि नापीक जमिनीमधलं अन्न याचा मानवी आरोग्यावर कशा पद्धतीनं परिणाम होतो आणि ते टाळण्यासाठी आपण नापीक जे जमीन आहे ती सुपीक कशा पद्धतीने केली पाहिजे?
0: हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे की आता समजा तसं तर आपण शेतकरी आहेत, आपण हाडाचे शेतकरी आहेत, आपल्याला सुपीक आणि नापीक जमीन ओळखायला येतेच, पण तरी सुद्धा की सुपीक जमिनीतलं अन्नधान्य आणि नापीक जमिनीतलं अन्नधान्य याच्यामध्ये आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर काही फरक असतो. जसं की समजा आता

0: प्रथिने जीवनसत्वे हे तर कमी जास्त त्याच्यामध्ये असतातच, कारण पण हे आपल्याला एक लॅबोरेटरी टेस्ट केल्याशिवाय कळत नाही. समजा सुपीक जमिनीमधले जी काही कडधान्य आहेत किंवा जी काही कुठलीही पिकं आहेत त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं, आणि नापीक जमिनीमधल्या पिकांमध्ये हे प्रथिनांचं प्रमाण कमी असतं. तसंच जीवनसत्वांचं सुद्धा प्रमाण तुलनेनं कमी असतं. त्याचबरोबर खनिजांचंही बाबतीत तेच आहे की सुपीक जमिनीमध्ये जे अन्नधान्य घेतलं असतं तिथं खनिजं सुद्धा जास्त प्रमाणात असतात. त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट्स जी आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत ती सुद्धा सुपीक जमिनीतून वाढलेल्या अन्नधान्यांमध्ये जास्त असतात, आणि नापीक जमिनींमध्ये घेतलेल्या अन्नधान्यामध्ये ते कमी असतात. त्याचबरोबर धान्याचा आकार आणि वजन हे सुद्धा आपण जर बघितलं तर ते तर दिसतंच आपल्याला. समजा जे सुपीक जमिनीमधलं अन्न असतं ते एकदम भरदार वजनदार असतं, या उलट नापीक जमिनीमधलं अन्न लहान आणि हलकं असतं. तसंच चव आणि गुणवत्ता हा सुद्धा एक आपल्याला बघता येण्यासारखा म्हणजे पॅरामीटर आहे की उत्तम चव असते त्याची, आणि त्याची साठवण क्षमता सुद्धा चांगली असते. जे सुपीक जमिनीतून उगवलेलं अन्नधान्य आहे त्या ह्याच्यातून उत्पादित केलेलं आहे ते सुपीक जमिनीतून, तर असा एक फरक आहे. आणि याच्यामध्ये मला एक तुम्हाला एक उदाहरण सांगायचं की समजा पूर्वीच्या काळी जर आपण पाहिलं तर गलगंडा नावाचा आजार व्हायचा मोठ्या माणसांमध्ये आणि लहान मुलांमध्ये क्रेटिनिझम असायचा. तर तो कशामुळे व्हायचा? तर आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळे व्हायचा. मग ही आयोडीनची डेफिशियन्सी कुठं असायची? तर जिथं मातीमध्ये आयोडीनचं कंटेंट कमी आहे त्या भागात जास्त प्रादुर्भाव ह्या डिसीजचा आढळून आलेला आहे. तेव्हा आपल्याला कळत नाही की आपल्याला कुठल्या पोषण तत्वांची कमतरता आहे, पण त्याचं एक खूप चांगलं उदाहरण हे गलगंड आहे की समजा मातीमध्ये ज्या पोषण तत्वांची कमतरता आहे ना त्या पोषण तत्वांची कमतरता माणसांमध्ये पण दिसून आलेली आहे, आणि त्याच्यासाठी मग ते फोर्टिफिकेशनचा कार्यक्रम आपण राबवला होता. आणि सहसा म्हणजे ज्या जमिनीमध्ये आयोडीन कमी असायचं ना, म्हणजे समजा अशी डोंगराळ भागातली जमीन वगैरे त्या भागात ते जास्त दिसायचं, या उलट समुद्र किनाऱ्याची जमीन जी आहे तिकडं तो कमी दिसायचा, असं होतं ते. मग ह्याच्यातून आपल्याला चांगल्या प्रकारे स्पष्ट होतं की मातीमधलं पोषण तत्वांचं प्रमाण आणि मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम.
1: म्हणजे मानवी आरोग्यावर जो परिणाम होतो तो जे काही तुम्ही खाता त्याचं होतो हे असं आपल्याला म्हणता येतं, कारण त्याचं मूळ जे आहे ते मातीमध्ये आहे. म्हणून माती सकस असणं सुपीक असणं खूप महत्वाचं आहे. आता ही जी नापीक जमीन आहे ती सुपीक करण्यासाठी काय काय केलं पाहिजे?
0: नापीक जमिनीला सुपीक करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या लेवलवर प्रयत्न केले पाहिजेत, पण त्यात सगळ्यात महत्वाचं आत्ताच्या घडीला म्हटलं तर त्यातल्या सूक्ष्मजीवांची संख्या वाढवणं हे फार गरजेचं आहे. कारण आता माती एवढी हार्ड झालेली आहे ना, आता आपण बघतो अगोदर म्हणजे अगदी लाकडी नांगरानं जमीन नांगरली जायची, तिथं आता जे लोखंडी फास असलेले किंवा ते हे असलेले ट्रॅक्टर घालतोय आपण, इतकी जमिनीची अशी कठीणता वाढलेली आहे. कारण आपण बघतो की शेतकऱ्यांचा मित्र म्हणतो तो गांडूळ तो फार असायचा अगोदर. हे कुठेतरी ती निसर्गाची सायकल जी आहे किंवा ते चक्र आहे ते आपण बिघडवलेलं आहे, त्याच्यामुळे सूक्ष्मजीवांचा त्याच्यामध्ये म्हणजे जास्तीत जास्त वाढ व्हावी जेणेकरून त्यातलं सेंद्रिय कर्भ वाढेल ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचं आहे. त्याच्यासाठी सूक्ष्मजीव जर वाढवायचे असतील तर गांडूळ खत करणं गरजेचं आहे. कृषी विज्ञान केंद्रातून किंवा महाराष्ट्र शासन कृषी विभाग असेल किंवा आत्मा आहे या सगळ्या लेवलमधून या नैसर्गिक शेतीची किंवा सेंद्रिय शेतीची प्रशिक्षण दिली जातात. त्याच्यातलंच एक महत्वाचं गांडूळ खताचं सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे जनावरे आहेत ना त्यांनी कमीत कमी आपापले एक दोन तरी बेड गांडूळ खताचे तयार करावेत, जेणेकरून त्यांच्याच शेतात तयार झालेलं गांडूळ खत त्यांनाच ते वापरता येईल. त्याचबरोबर समजा जैविक खतांचा वापर म्हणजे राइझोबियम एझोटोबॅक्टर पीएसबी हे सगळं आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो आणि मातीची सुपीकता किंवा त्याच्यामधले सूक्ष्मजीव वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
1: म्हणजे नापीक जमीन म्हणजे त्यातलं सूक्ष्मजीव नष्ट झालेले आहेत किंवा रासायनिक खतांचा वापर झालाय, तर त्याची जर कमतरता भरून काढली तर ती जमीन सुद्धा आपल्याला परत चांगल्या पद्धतीने वापर येऊ शकते सुपीक जमीन म्हणून.
0: आणि अजून एक मला इथं सांगायचं की खरंच हे रासायनिक खतांची जर कॉस्ट पाहिली आपण आणि जैविक खतांची कॉस्ट पाहिली तर याच्यामध्ये फार तफावत आहे.
1: बरोबर.
0: फक्त आपण एक नियोजनबद्ध पद्धतीने जर ह्या जैविक खतांचा वापर केला तर आपली शेती करण्यासाठी जो आपल्याला निवष्ठा वापरण्यासाठी जो खर्च आहे ना तो सुद्धा बऱ्याच प्रमाणात आपला कमी होऊ शकतो.
1: जर शाश्वत शेती आपल्याला जर करायची असेल तर हे सगळं अवलंबून आहे ते सुपीक मातीवर आहे. मग ही शाश्वत शेतीकडे जर वाटचाल आपल्याला करायची असेल तर शेतकरी म्हणून आपण शेतीमध्ये काय काय बदल करू शकतो?
0: शेतकऱ्यांना खरंच आपण आता वेगवेगळ्या स्तरावरून सेंद्रिय शेती करण्यासाठी किंवा नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. तर शेतकऱ्यांनी भावी पिढीला सुपीक जमीन शिल्लक राहावी याच्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळणं फार गरजेचं आहे. कारण त्याच्यामुळं पहिलं तर सगळ्यात महत्वाचं मातीची सुपीकता वाढणार आहे आणि त्याच्यामुळं मातीचा पोत चांगला सुधारणार आहे, हवा पाणी धरून

0: होण्याची त्याची क्षमता सुधारणार आहे आणि उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढणार आहे आणि सेंद्रिय कर्ब सुद्धा त्याच्यातलं त्याचं प्रमाण वाढणार आहे. आणि जसं मगाशी म्हटलं तसं आपण एक भावी पिढीला सुपीक जमीन ठेवू शकतो. त्याच्यामुळं ह्या शेतीचं आरोग्य आपण जपणं गरजेचं आहे. ही एक खूप महत्वाची जबाबदारी आहे प्रत्येक शेतकऱ्याची आणि समाजाचीच एकंदरीत. त्याचबरोबर आता मी सांगितल्याप्रमाणे उत्पादन खर्च तर आपला कमी होणारच आहे सेंद्रिय शेती केल्यामुळे, कारण रासायनिक खतांच्या किमती बघतोय आपण फार वाढलेल्या आहेत आणि कीटकनाशकांवरील सुद्धा खर्च आपला कमी होऊ शकतो जर आपण जैविक पद्धतींचा किंवा सेंद्रिय पद्धतीचा जर वापर केला तर अगदी छोट्या कॉस्टमध्ये आपण हे सगळे खर्च आपण त्याच्यात ते भागून नेऊ शकतो. जीवामृत आहे, दशपर्णी अर्क आहे, त्याच्यानंतर घनामृत आहे, बरेच प्रकार
1: आहेत,
0: हो टेंड्रम पद्धती आहे आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही. आपल्या आजूबाजूला जे आहेत ना, म्हणजे आपल्याकडे जे अवेलेबल संसाधन आहेत त्यामधूनच आपण हे बऱ्याच निविष्ठा तयार करू शकतो. हा सेंद्रिय शेतीचा मेन फायदा आहे आणि त्या खेती बचाव अभियानमध्ये पण हेच सांगितलेलं आहे की एक आत्मनिर्भर शेती करा, म्हणजे आपल्याच संसाधनाचा वापर करून आपणच ते वापरायची आहेत, जेणेकरून आपल्याला बाहेरून कुठून तरी रासायनिक खतं त्यांना पैसे देऊन आपल्याला ती नाही वापरायची आहेत. त्याचा एकतर आपल्या आरोग्यावर पण वाईट परिणाम होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या शेतीची पण कॉस्ट वाढणार आहे. त्याचबरोबर आपल्याला सुरक्षित आणि पोषणयुक्त अन्न मिळणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे सेंद्रिय शेती करण्याचा. सगळ्यात जास्त महत्वाचं काय असेल तर आपलं आरोग्य आहे. आपण जर व्यवस्थित राहिलो तर सगळं व्यवस्थित राहणार आहे. आपले फ्युचर प्लॅन्स आपण एक्झिक्यूट करू शकणार आहे किंवा त्यांना प्रत्यक्षात आणू शकणार आहे. त्याच्यासाठी आपलं आरोग्य जर चांगलं राहायचं असेल तर आपल्याला आपला आहार चांगला ठेवणं गरजेचं आहे आणि आपला आहार जर चांगला ठेवायचा असेल तर आपली जमीन चांगली असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला सुपीक मातीची गरज आहे आणि सेंद्रिय शेतीची गरज आहे, जेणेकरून आपल्या अन्नाचा दर्जा सुधारेल, त्याचबरोबर त्याची चव सुद्धा सुधारेल आणि त्याची पोषण मूल्य सुधारतील. त्याचबरोबर आपल्या मानवी आरोग्याचं संरक्षण, पर्यावरण संरक्षण होणार आहे सेंद्रिय शेती केल्यामुळे. ह्याच्यामुळे हवा, पाणी, माती याचं कुठल्याच गोष्टीचं प्रदूषण होणार नाही आणि एकंदरीतच आपलं आरोग्य आणि पर्यावरण दोन्ही सुधारणार आहे. जैवविविधता आपली जपली जाईल आणि परागीभवन करणारे कीटक हे पण आपल्याला तेवढेच उपयुक्त आहेत, ते पण वाढले जातील ह्याच्यामध्ये. आणि पाण्याची बचत होईल सेंद्रिय शेती केल्यामुळे, कारण मातीचा हार्डनेस भुसभुशीत कमी होऊन त्याची भुसभुशीतपणा वाढणार आहे. दीर्घकालीन त्याची उत्पादन क्षमता टिकणार आहे नंतर पुढं, आता जर माती सुपीक झाली तर. त्याचबरोबर हवामान बदलाशी सामना करण्याची कॅपॅसिटी त्या पिकांमध्ये किंवा त्या मातीमध्येच एकंदरीत येणार आहे, कारण मातीमधील सेंद्रिय कर्ब जर वाढलं तर कार्बन साठवला जातो आणि शेती आपली अधिक लवचिक होईल की जसं वातावरण असेल थोडंसं ती जराशी फ्लेक्झिबल होईल आणि शेती आपली आत्मनिर्भर होऊ शकते, कारण आपण आपल्या स्थानिक संसाधनांचा वापर करून शेतीमध्येच आपण ती सगळ्या निविष्ठा वापरल्यामुळे.
1: नक्कीच,
0: याला लागूनच मी शेतकरी बांधवांना एक सुचवू शकते की त्यांनी गट शेती केली तर त्याचा त्यांना नक्कीच चांगला उपयोग होईल. समजा एकाच शेतकऱ्याला सेंद्रिय शेतीचं महत्व पटलं आणि त्यांनी एकट्यानेच केली तर मार्केटिंगला म्हणा किंवा निविष्ठा तयार करताना त्यांना जरासं अडचण येऊ शकते, पण तेच जर आपण ग्रुपमध्ये केलं तर एकानी जीवामृत केलं, एकानी दशपर्णी अर्क केला, एकानी काय केलं, नंतर त्यांच्यामध्ये एक्सचेंज केलं किंवा करताना निदान मदत तरी होऊ शकते एकमेकांची एकमेकांना, तर तसं जर केलं तर त्यांना फार त्याचा उपयोग होऊ शकतो आणि विशेष म्हणजे मार्केटिंगसाठी फायदा होऊ शकतो.
1: बरोबर,
0: कारण समजा सेंद्रिय पदार्थ आहेत हे आमचे किंवा आमच्या भाज्या सेंद्रिय आहेत किंवा आमची फळं सेंद्रिय आहेत किंवा हे आमची तृणधान्य कडधान्य सेंद्रिय आहेत असं त्यांना एक त्याला एक ब्रँड त्यांचा तयार होऊ शकतो आणि त्यांना मार्केटिंगसाठी पण ते फार सोपं जाऊ शकतं.
1: बरोबर, आणि सगळी माती जी आहे ती सुपीक होऊ शकते या दृष्टीनं की
0: ते तर मेन आहे.
1: त्यासाठी आपण मातीवर जर काम केलं तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकेल आणि जो मानवी आरोग्याचा पाया माती जी आहे त्याच्यावरच मेन काम केलं की आपोआपच मानवी आरोग्य सुद्धा चांगल्या पद्धतीनं जपलं जाईल. आणि त्यासाठी सुपीक माती किंवा मातीचं संवर्धन करणं, मातीचं जतन करणं हे आजच्या काळाची गरज आहे आणि ती आपण जपली, प्रत्येक शेतकऱ्यांनी जपली, सेंद्रिय शेती केली तर नक्कीच आपलं मानवी आरोग्य हे चांगल्या पद्धतीचं राहू शकेल आणि एक आपण शाश्वत शेतीच्या दृष्टीने वाटचाल करू शकू.
0: या सगळ्याच्या बरोबरीनंच सरकारने सुद्धा आता मातीचं महत्व पटवून देण्यासाठी विशेष पाऊल उचललेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आपलं खेत बचाव अभियान आहे, जे की 1 जून ते 30 जून 2026 पर्यंत राबवण्यात येत आहे. आणि ह्याची टॅगलाईनच अशी आहे की स्वस्थ मिट्टी, सशक्त किसान आणि समृद्ध भारत. ह्या टॅगलाईनमध्ये सगळं येते की मिट्टी म्हणजे माती पहिल्यांदा स्वस्थ किंवा निरोगी बनवायची आहे आपल्याला आणि जर माती निरोगी झाली तर किसान म्हणजे शेतकरी हा सशक्त होणार आहे आणि सशक्त जर किसान झाला, शेतकरी झाला तर आपला देश समृद्ध होणार आहे. त्याच्यासाठी हे अभियान राबवलेलं आहे. ह्याच्यातलं म्हणजे मेन असं आहे की समजा आपलं शेतीचं उत्पादन, त्याचबरोबर आपली अन्न सुरक्षा आणि मानवी आरोग्य हे

0: सर्व मातीच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे, त्याच्यामुळे हे अभियान खास करून राबवलेलं आहे. याच्यात कृषी विभाग, त्याच्यानंतर आत्मा, कृषी विज्ञान केंद्र असे सगळे वेगवेगळ्या स्तरातील लोकांना इन्क्लूड केलेला आहे. प्रत्येक माध्यमातून याचा प्रसार केला जात आहे, जेणेकरून गावागावापर्यंत ह्याचं महत्व पोचावं आणि शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रवृत्त व्हावं. ह्याची मेन उद्दिष्टच असं आहे की आपल्याला मातीचं आरोग्य जपायचंय, त्याचबरोबर माती परीक्षणाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद द्यावा, त्यांना त्याचं महत्व कळल्याच्या नंतर, त्याच्यामुळे हे अभियान राबवण्यात येत आहे. त्याचबरोबर रासायनिक खतांचा संतुलित वापर त्यांनी करावा, संतुलित वापर, कारण आता पुढे चालून असं होणार आहे ह्याचा सुद्धा आपल्याला तोटा येणार आहे रासायनिक खतांचा सुद्धा. ते सुद्धा तुमचं क्षेत्र किती आहे हे बघून जेवढं पाहिजे तेवढंच तुम्हाला दिलं जाणार आहे इथून पुढे. त्याच्या रासायनिक खतांचा वापर आटोक्यात आला पाहिजे, त्याच्यासाठी पण तो पण हा एक मेन उद्दिष्ट आहे ह्या अभियानाचं. त्याचबरोबर जलसंधारण, मृदासंधारण आणि एक शाश्वत शेतीचा प्रचार व्हावा, याच्यासाठी हे अभियान मुख्यत्वे राबवण्यात येत आहे.
1: तर शेतकरी बंधूंनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की आजच्या काळामध्ये सेंद्रिय शेतीची किती गरज आहे, किंवा माती हा मानवी आरोग्याचा पाया कसा आहे, मातीवर आपलं मानवी आरोग्य कसं याच्यापुढे अवलंबून असणार आहे, त्यामुळे मातीचं महत्व किंवा माती सुपीक असण्याचं महत्व खूप आहे. आणि हीच माहिती आपल्याला मॅडमनी आज दिली, त्याचा नक्कीच उपयोग आमच्या शेतकरी बांधवांना होईल. आणि आज तुम्ही इथं आलात आणि ही माहिती दिली, त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्या तर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मंडळी, कार्यक्रमात आताच आपण ऐकलीत माती मानवी आरोग्याचा पाया याविषयी, माती आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया याविषयी, कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर प्रियदर्शनी देशमुख यांची श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमात यानंतर शेतीविषयक माहिती सदर कृषीवाणी. शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉक्टर मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
1: सर नमस्कार.
3: नमस्कार.
1: सर, कालच्या भागात आपण बघितलं की बीज प्रक्रिया किती महत्वाची आहे आणि ती कोणत्या क्रमानं करावी, की सुरुवातीला रासायनिक आणि नंतर जैविक अशा पद्धतीनं करावी. आता खरीप हंगामातल्या पिकांचा आपण जर विचार केला तर त्यामध्ये प्रमुख पीक म्हणजे भात, याच्यासाठी बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे.
3: शेतकरी बंधूंनो, भात पिकाचा आपण विचार केला तर यावर काही रोग जे येतात त्यामध्ये करपा असेल किंवा जीवाणूजन्य करपा, तर याचा प्रादुर्भाव दरवर्षी येत असतो. आणि शेतकरी बंधूंना हेही माहिती असतं की कोणता रोग कोणत्या हंगामात किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जास्त येत असतो, आणि त्यानुसार जर आपण जर भात पिकाचा विचार केला तर कार्बन डेझिम सारखं बुरशीनाशक आहे 50% WP, तर ते साधारणतः 2 ग्रॅम प्रति किलो बियाणे ह्या बुरशीनाशकाची एक आपण बीज प्रक्रिया करू शकतो. किंवा हे जर उपलब्ध नसलं तर मग थायरम किंवा कॅप्टन सारखं बुरशीनाशक आहे, ते सुद्धा आपण 2 ते 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे घेऊन याची सुद्धा बीज प्रक्रिया आपण करू शकतो. आणि जर जीवाणूजन्य करपाचा जर प्रादुर्भाव होत असेल तर मात्र सोबतच काही जीवाणूनाशक आहे ज्याच्यामध्ये आपण बायोजेंट आहे, त्यामध्ये स्युडोमोनास फ्लोरोसन्स सारखा जीवाणू आहे, त्याचं आपण 0.5 WP कॉन्सन्ट्रेशन आहे, ते साधारणतः 10 ग्रॅम प्रति किलो बियाणे या स्वरूपात आपण घेऊ शकतो. किंवा स्ट्रेप्टोसायक्लिन सारखं जीवाणूनाशक आहे, तर स्ट्रेप्टोसायक्लिन 40 PPM घेऊन त्याच्यामध्ये साधारणतः 12 तास मात्र बियाणं जे आहे भाताचं ते भिजवून ठेवणं गरजेचं असतं, आणि त्याचं साधारणतः 40 PPM प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणामध्ये आपण सस्पेन्शन घेऊन त्याची बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करू शकतो. ही झाली रासायनिक बीज प्रक्रिया. आणि सोबतच आपल्याला ऍझोटोबॅक्टर किंवा स्फुरद विरघळणारं जीवाणू खत याची सुद्धा आपण बीज प्रक्रिया करणं फार गरजेचं असतं, जेणेकरून नत्रस्थिरीकरण आणि स्फुरद त्या ठिकाणी स्फुरदची उपलब्धता करून देणारे जीवाणू याचा सुद्धा वापर आपण साधारणतः 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात आपण घेऊ शकतो. आणि मागील भागात मी हे कसं वापरावं ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. सोबतच आपण निळे हिरवे शेवाळ याची सुद्धा त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करू शकतो, किंवा शेतामध्ये ते नंतर विस्कटून टाकू शकतो. तर अशा पद्धतीने आपण जर केलं भात खाचरामध्ये तर आपल्याला निश्चितच रासायनिक आणि जैविक दोन्ही गोष्टींचा वापर करून चांगल्या पद्धतीने पिकाची बीज प्रक्रिया जी आहे ती आपल्या भात पिकाची करता येऊ शकते. सोबतच शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहिती आहे की भाताच्या पहिल्या अवस्थेत, पिकाच्या वाढीच्या अवस्थेत काही खोडकीड किंवा खोडमाशीचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो.

0: होतो, तर आपल्याला त्याचं सुद्धा नियंत्रण बीज प्रक्रियेद्वारे जर केलं, मग त्यामध्ये थायोमिथोक्झान सारखं कीटकनाशक आहे त्याचा आपण वापर करून, किंवा क्लोरोपायरिफॉस सारखं कीटकनाशक आहे ते साधारणतः 6 ते 10 मिली किंवा 6 ते 10 ml आपण घेऊन साधारणतः 1 प्रतिकिलो बियाणे या स्वरूपात त्याचे सुद्धा म्हणजे बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया झाल्यानंतर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करावी आणि नंतर मग जैविक खताचा वापर करून त्याची बीज प्रक्रिया करावी. अशा पद्धतीने आपण पिकाचं रक्षण जे ते किडीपासून सुद्धा करू शकतो.
1: म्हणजे भात पिकाचं उत्पादन हे गुणवत्तापूर्ण यायचं असेल, त्याचबरोबर त्याचं कीड रोगांच्या पासून

0: नंतर मग जैविक खताचा वापर करून त्याची बीज प्रक्रिया करावी. अशा पद्धतीने आपण पिकाचं रक्षण जे ते किडीपासून सुद्धा करू शकतो.
1: म्हणजे भात पिकाचं उत्पादन हे गुणवत्तापूर्ण यायचं असेल, त्याचबरोबर त्याचं कीड रोगांच्यापासून संरक्षण व्हायचं असेल, तर या प्रकारची बीज प्रक्रिया करणं खूप महत्वाचं आहे. धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, कृषी वाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी. विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन. कृषी वाणी हे शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं.
1: बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूया. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.